श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार, भारतीय सौरदिनांक 13 श्रावण, शके 1948 अर्थात 4 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 आणि 32 सेकंद झालेत. आजच्या आमच्या प्रातकालीन प्रसारणसभेमध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रसारणसभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

गणपती सुक्त अपणैकलं समूह स्वरात. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भक्तीची चाहूल लागते, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतं आणि प्रत्येक मन गणरायाच्या स्मरणाने भारावून जातं. अशा या मंगलक्षणी विघ्नहर्त्या श्री मोरेश्वरांना प्रेमळ साद घालणारी सुरेल भूपाळी ऐकूया. भक्तिभाव, माधुर्य आणि पहाटेची शांतता अनुभवूया.

बाळ बर्वे यांनी स्वरबद्ध केलेली संत नारायण स्वामी रचित भूपाळी आत्ताच आपण ऐकली. गायक होते सुरेश वाडकर.

देवदत्त साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकलीत. रचनाकार होते संजय चुरमुरे आणि संगीतकार शिव हेम.

अरविंद आगाशे यांची रचना आपण ऐकली. देवकी पंडित ओमकार दादरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीतकार होते यशवंत देव.

संत भानुदास महाराजांची ही रचना स्वरबद्ध केली होती पंडित अवधूत बाम यांनी आणि गायक होते प्रसाद शेवडे. कार्यक्रमात आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची रचना. गायक आहेत जयवंत कुलकर्णी आणि सहकारी संगीतकार मधुकर पाठक.

मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया सतीश भाटिया यांनी स्वरबद्ध केलेली गीत देशभक्तीपर गीतरचना समूह स्वरात.

0: प्रेम धवन यांच्या समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 झाले. आता प्रसारित करणार आहोत शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, अननस हे जगातील एक महत्त्वाचं फळ असून आपल्या कोकणातील जमीन आणि हवामान अननसाच्या वाढीसाठी योग्य आहेत. अननसाच्या बऱ्याच जाती आहेत, परंतु यापैकी क्यू आणि क्वीन या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर व्यापारीदृष्ट्या केली जाते. याशिवाय मॉरिशियस ही जात देखील अतिशय महत्त्वाची आहे. मंडळी अननस लागवडीसाठी जमीन नांगरून कुळवून 30 ते 40 सेंटीमीटर खोलीपर्यंत भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकावं. या पिकाची लागवड ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चरात केली जाते. त्यासाठी 30 सेंटीमीटर खोलीचे 3 ते 4 मीटर लांबीचे चर तयार करावेत. सरांच्या 2 रांगेतील अंतर 60 सेंटीमीटर

0: आणि दोन झाडांमधलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. मात्र विरळ लागवडीमध्ये दोन झाडांमधलं अंतर हे 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटरपर्यंत वाढवता येतं. लागवड जवळजवळ केल्यामुळे प्रत्येक फळाचं वजन कमी होतं, परंतु हेक्टरी अधिक झाडांच्या संख्येमुळे एकूण उत्पन्न जास्त मिळतं. तसंच झाडांना एकमेकांचा आधार मिळतो आणि ती समूळ उन्मळून पडण्यापासून बचावतात. फळांनाही प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळतं. लागवड करताना झाडाच्या आतील पोंग्यात माती जाणार नाही याची काळजी घ्यावी. हे पीक बागायती असल्याने त्याची लागवड नारळाच्या बागांमधून मिश्र पीक म्हणूनही करता येते. मंडई, अननसाची अभिवृद्धी शाखीय पद्धतीने झाडाला जमिनीपासून येणारे फुटवे, फळाखालचा मूळ दांडा आणि पानं, यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून करतात. या पिकासाठी शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी द्यावं. प्रत्येक झाडाला नत्र 12 ग्रॅम, स्फुरद 6 ग्रॅम आणि पालाश 12 ग्रॅम या प्रमाणात खतांची मात्रा 2 ते 3 समान हप्त्यामध्ये द्यावी. पहिला हप्ता लागवडीनंतर 3 महिन्यांनी आणि शेवटचा हप्ता 1 वर्षाच्या आत द्यावा. या पिकाला हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांनी आणि उन्हाळ्यात 6 ते 8 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. पावसाळ्यात मात्र पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. त्यासाठी चरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. या पिकाला अधूनमधून भर देणं आवश्यक असतं. खोडव्याला भर देणं अत्यावश्यक असतं. खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर द्यावी, म्हणजे झाड जमिनीवर लोळणार नाही. तण उगवण्यापूर्वी ब्रोमासिल किंवा ड्युरॉन या तणनाशकांचा 3 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात वापर केल्यास 1 वर्षापर्यंत तणांचा त्रास कमी करता येतो. 1 हेक्टर क्षेत्रासाठी 1000 लिटर पाण्यात 2 किलो तणनाशकांचा वापर करावा. अननस लागवड केलेल्या चरातील जमिनीवर गवताचं आच्छादन दिल्यास तणांची वाढ कमी होते आणि जमिनीत ओलावाही टिकून राहतो, त्यामुळे पाण्याचीही बचत करता येते. मंडई, फळं पूर्ण तयार झाल्यावर फळाच्या खालचे 1 ते 2 ओळीतील डोळे पिवळे झाल्यावर फळं दांड्यांसह कापून काढावीत. फळाला मात्र कोणत्याही प्रकारे इजा करू नये, नाहीतर त्यातून रस पाझरतो आणि फळं कुजतात. लागवडीच्या अंतरानुसार प्रति हेक्टरी 36 ते 76.5 टन मुख्य पिकाचं उत्पन्न मिळतं. मंडळी, अननसाची लागवड करून त्यापासून फायदेशीर असं उत्पन्न आपण नक्कीच मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं, याचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4था आणि शेवटचा.
3: श्रोते हो नमस्कार. आज मी डेंग्यू आणि मलेरिया या विषयावर काही महत्वाची माहिती सांगणार आहे. पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांच्यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. डेंग्यू हा आजार एडिस या डासामुळे होतो. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो, तर मलेरिया हा फिमेल एनोफिलिस डासामुळे होतो आणि हा डास प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री चावतो. डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतात. गंभीर अवस्थेत रक्तसराव होण्याची शक्यता असते. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न केल्यास मलेरिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय आपण सर्वांनी आवश्यक पाळले पाहिजे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ

0: ठेवा. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवावी. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी स्वच्छ करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास जाळी, मच्छरदाणी किंवा मस्किटो रिपेलंटचा वापर करा. ताप असल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घ्या. डेंग्यूमध्ये पुरेसे पाणी, ORS, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत. मलेरियामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, डेंग्यू आणि मलेरिया हे टाळता येण्यासारखे आजार आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखली तर डासांची उत्पत्ती कमी होईल आणि या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. चला तर आपण सर्व मिळून स्वच्छ परिसर, डासमुक्त परिसर आणि निरोगी समाज निर्माण करूया, संकल्प करूया. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य आहार व वेळेवर उपचार हीच पावसाळ्यातील आजारांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
1: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
1: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला, ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय व्हिज्युअलाइज करतो आहे त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतं आहे. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते, कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो उद्देश आहे, तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम जवघडून बघितले तर तुम्ही भावूक होऊन जातात, आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्डलाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कंटेस्टमध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इशू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा

0: फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता. सो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आत्ता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत, कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्ड्सची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो एक्सप्लेन करतोय, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होत आहेत किंवा व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतात, पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते. त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो, किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो. व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशनमध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावतं.
1: श्रोतेहो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.
2: परिसर. आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:54 झालेत.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र। श्रोते हो, आता जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची। या रूपरेषानंतर म्हणजे 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:20 आपण जाणून घेऊ आजचे काही दिनविशेष। 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम। भावधारा कार्यक्रम 7:45। 8:40 संतवाणी या कार्यक्रमाचा भाग 12। आज आपण ऐकणार आहोत संत नामदेव महाराज यांच्याविषयीच्या माहितीचा भाग 1। लेखिका अनुराधा दीक्षित। निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली गानिटकर यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये माझा कलाप्रवास, अभिनेते सचिन काळे यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत, या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे।

सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात.

लेखिका कोमल कुंभार आणि आरोग्य दर्पण लाईव्ह फोन इन कार्यक्रमात केसांची निगा याविषयी डॉक्टर शमीन दळवी यांची मुलाखत. 1:05 गीतबहार, 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रोहित धारप यांनी गायलेला राग मुलतानी. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आमची आजची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमात तरुणाईचा बाजार. तरुणाई स्वतःसाठी एक मोठी बाजारपेठ कशी बनली याविषयीचा कार्यक्रम. युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू कीर्तन. कीर्तनकार हरिभक्तपरायण महेशबुवा काणे. कीर्तनाचा विषय व्यसनमुक्ती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:00 गझल. 8:30 संसद समीक्षा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन. आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा श्रोते हो, आत्ता आपण ऐकली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. 7:00 आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
1: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
0: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स,

0: कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
2: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
3: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
4: नमस्कार श्रोत्या. कलकत्त्याचं त्यांचं आयुष्य, त्यांच्या ध्यानधारणा, पंचतापाव्रत याच्यामुळे सिद्ध झालं आणि त्यांना एक वेगळी आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाली. अशा अवस्थेमध्ये आजूबाजूच्या परिसरातून लोक त्यांच्या दर्शनासाठी यायला लागली, त्यांना आपल्या व्यथा सांगायला लागली, त्यांच्या दुःखांवरती फुंकर घालायला लागल्या. त्या सांगायच्या, असं करा, ईश्वरावरती अपार श्रद्धा ठेवा, लक्षात ठेवा, ज्याच्या हृदयात दया नाही तो कसला माणूस. शुद्ध आणि निरपेक्ष प्रेम समोरच्यावरती इतकं करा की त्याच्या अंतरंगातला ईश्वर हा प्रगट झाला पाहिजे. आपल्या अशा अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांनी आणि प्रेमसामर्थ्यांनी माताजींनी अनेकाला सन्मान करायला लावलं. समोरचा माणूस असेल त्याच्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची ताकद माताजींच्या मध्ये होती. बुद्धिमत्ता तर अलौकिक होती, समतोल वृत्ती होती, कमालीचं प्रेमळ मन होतं. ठाकुरांनी त्यांना साक्षात जगन्मातेच्या स्वरूपात पाहिलेलं होतं. त्यामुळे सहवासात येणाऱ्या प्रत्येकावर अविरत वात्सल्याचा शिडकावा करायचा असं माताजींचं स्वरूप होतं आणि ते सार्थ होत होतं दरवेळेला. त्यांच्याकडे भक्तिभावानं जी लोक यायची, माताजी त्यांना सांगत की मन ओढाळ आहे, वाईट कामाकडे धावतं, त्याला ताळ्यावर आणण्यासाठी मनपूर्वक प्रयास आणि दृढ संकल्प यांची नितांत आवश्यकता असते. माताजींचं गणगोत दिवसेदिवस वाढत चाललेलं होतं. एके दिवशी जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाचं दर्शन घ्यायची माताजींची इच्छा झाली आणि ती इच्छा ओळखून मुलांनी ती तत्परतेनं पुरवली. ठाकुरांनाही त्याचं दर्शन घ्यायचं होतं पण ते काही त्यांना जमलं नाही. त्यांच्या आयुष्यात माताजींना ती बोच लागून राहिली होती. म्हणून जगन्नाथाच्या दर्शनाला जाताना त्यांनी आठवणीनं ठाकुरांचा फोटो पदराआड ठेवून नेला. जगन्नाथासमोर बसल्यानंतर त्यांनी फोटो बाहेर काढला आणि ठाकुरांना दर्शन घडवलं. पुरीमध्ये एक बलराम बाबू क्षेत्रवासी भवन म्हणून आहे, तिथे त्या राहिल्या. पुरीला त्या एकंदरीत 2 महिने राहिल्या आणि त्या वास्तव्यामध्ये बराच वेळ त्यांनी ध्यानमग्न अवस्थेमध्ये घालवला आणि त्या ध्यानमग्न अवस्थेमध्ये जगन्नाथाचं आणि त्याचबरोबर ती ठाकुरांचं दर्शन पण त्यांना खूपदा घडलं. पुढे त्यांची गयेला जाण्याची इच्छा झाली आणि त्या गयेला गेल्या. गयेला गंगा आहे, ती गंगा पाहून त्यांचं मन भरून आलं. आठवणींची रास समोर उभी राहिली. किती साध्या प्रेमळ होत्या त्यांच्या सासूबाई. सासूबाई कसल्या आईच होत्या, चंद्रमणी देवी. कधी शब्दानं सुद्धा आपल्याला दुखावलं नाही असं त्यांना आठवलं. ठाकुरांचाही त्यांच्यावरती म्हणजे आपल्या आईवरती फार जीव होता. आई गेल्यानंतर ठाकूर त्यांना म्हणाले होते की तुम्ही गयेला जा आणि तिथे श्री विष्णूंच्या पादपद्मी त्यांचं पिंडदान करा. ते ऐकलं आणि अगदी कसंच वाटलं त्यांना, मन सरकलं होतं त्यावेळेला. तेव्हा त्या म्हणाल्या की छे, असं कसं बोलताय तुम्ही, असं कधी होईल का, प्रत्यक्ष पुत्र असताना सुनेनं कसं पिंडदान करायचं. ही जुनी गोष्ट त्यांना गयेला गेल्यावर आठवली. त्यावर ते ठामपणे असं म्हणाले होते की पिंडदान तुम्हालाच करायला लागणार आहे, कारण मी जर तिथे गेलो तर तिथून परत न कसं जमेल. काही न बोलता आपण गप्प बसलो, हे त्यांना आठवलं. आणि सासूबाईंनी एकदा ठाकुरांच्या जन्माआधीची गोष्ट सांगितलेली होती, ती पण त्यांना आठवली. गोष्ट अशी होती की ते ठाकुरांचे वडील त्यावेळेला तीर्थयात्रेला गेले होते आणि त्या तीर्थयात्रेत ते गयेला गेले. रात्री धर्मशाळेत झोपलेले असताना स्वप्नात प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू आले आणि म्हणाले, लवकरच मी तुझ्या घरी जगाच्या कल्याणासाठी येणार आहे. त्यानंतर पुढे हा मुलगा झाला आणि म्हणून त्याचं नाव त्यांनी गदाधर ठेवलं. ते गदाधर म्हणजेच रामकृष्ण, साक्षात श्री विष्णूचा अंश. गयेला गेल्यानंतर आपल्या मूळ स्वरूपात विलीन झाल्याशिवाय कसा राहिला असता, हे सगळं माताजींना गयेला गेल्यावर आठवलं.
0: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
2: बावळटच आहेस. माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
1: काय
2: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
1: कचसन?
2: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
3: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिट

0: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर. माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पाहा.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता, आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी कालही संसदेत गदारोळ केला, त्यामुळे कामकाजात व्यत्यय आला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंबंधीचं सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सध्याच्या 33 वरून 37 करण्याची तरतूद यात आहे. न्यायव्यवस्थेतील सुधारणांच्या प्रक्रियेत हे विधेयक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे. विरोधकांची एकीकडे घोषणाबाजी सुरू असतानाच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी

0: भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेत काल सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. या क्षेत्रातल्या उद्योजकांची प्रलंबित देयकं वाद लवकर निकाली काढणं तडजोडीनं रकमेची वसुली करणं या तरतुदींचा त्यामध्ये समावेश आहे. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते काल मुंबईत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचं संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असून राष्ट्रीय स्तरावरही महत्वपूर्ण स्थान राखून आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. हवाई दलाच्या सहकार्यामुळे पुणे विमानतळावर उपलब्ध झालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेनं वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्तारण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणेकरांना अधिक शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध व्हावा तसंच वाढत्या प्रवासी मागणीची प्रभावी पूर्तता व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी काल पुण्यात सांगितलं. पुणे विभागात अवयवदानाबद्दल जनजागृती वाढत आहे. गेल्या 5 वर्षात मृत घोषित करण्यात आलेल्या 400 अवयवदात्यांच्या माध्यमातून 896 रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. 2021च्या तुलनेत 2025 अवयवदानाच्या प्रमाणात 80% वाढ झाली असून 2026च्या पहिल्या 7 महिन्यातच 44 दात्यांची नोंद झाल्यानं यंदाही हा आलेख वाढता राहण्याची चिन्ह आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी अर्थात CCMP उत्तीर्ण झालेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. शासनाच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेनं विरोध केला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी IMA आज सकाळी 6 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहे. या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे विभागानं रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून पुणे जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं त्यामध्ये नमूद केलं आहे. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल मुंबईत लोकभवनात त्यांना अभिवादन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा या निवासस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शालेय विद्यार्थ्यांना शेतीचं महत्व कळावं यासाठी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी जिल्हा परिषद शाळेनं एक अनोखा उपक्रम राबवला आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी आणि त्यांची नाळ शेती आणि शेती संस्कृतीशी घट्ट जोडली जावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी येथील जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळेने राबवलेला अनोखा उपक्रम जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. सध्याच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलं शेतीपासून दूर जात आहेत. अशा स्थितीत मुलांना शेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी यासाठी वावलेवाडी शाळेतील शिक्षक मुलांना घेऊन शेतावर गेले. शिक्षकांनी नांगर हातात धरला आणि मुलांनी भात लावणीचा अनुभव घेतला. प्रथमच शेतात उतरलेल्या मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि पारंपरिक लावणी गीतांच्या तालावर भात लावणीचा आनंद घेतला. स्थानिक शेतकरी तसेच महिला मंडळाच्या महिलांनी मुलांना भात लावणीचे प्रात्यक्षिक दिले. आपल्या ताटात येणारा भात किती कष्टातून तयार होतो याची जाणीव देणारा हा उपक्रम पुस्तकी शिक्षणापलीकडचा जिवंत अनुभव ठरला.

0: अशी भावना मुलांनी व्यक्त केली आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग रायगड.
1: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचं उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा दुसरा टप्पा तसंच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबवण्यात येत आहेत. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ भंडारा इथून काल मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. प्रत्येकानं किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्य शासनानं हरित महाराष्ट्र उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवड अभियान सुरू केलं आहे. त्याअंतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित हरित सांगली वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या गंगेचं 7.5 महिन्यांनंतर पुन्हा आगमन झालं आहे. 2013 पूर्वी गंगा साधारण 3 वर्षांनी येत असे. त्यानंतरच्या काळात मात्र जवळपास दरवर्षी गंगा अवतीर्ण होत आहे. गंगा आल्यानंतर देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होत असतात तसंच दूरदूरचे भाविकही गंगा स्नानाची पर्वणी साधतात. भूगर्भातील विशिष्ट रचना, हालचाली आणि सायफन सारख्या यंत्रणेमुळे निसर्गाचा हा आविष्कार घडत असावा असं काही भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे. अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. दलित वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. दलित पॅन्थर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं काल धरणाचे आणखी 2 स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सध्या एकंदर 4 स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. रायगड जिल्ह्यात खोपोली इथं रविवारी सायंकाळी केपी धबधब्यावरून कोसळून मरण पावलेल्या तरुणाचा मृतदेह काल दरीतून बाहेर काढण्यात आला. रील्ससाठी व्हिडिओ करत असताना पाय घसरून दरीत पडल्यानं ठाण्याच्या या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. हवामान. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता, आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:21 आणि 12 सेकंद झालेत.
3: सर्वांना

0: सूचनापूर्वक निमंत्रण 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0769-999-1827.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सांग

0: 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 4 ऑगस्ट. आजच्या दिवशी 1956 साली भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे इथे अप्सरा ही भारताची 6वी अणुभट्टी कार्यान्वित झाली. 1993 साली आजच्या दिवशी राजेंद्र खंडेलवाल या पुण्याच्या दिव्यांग परंतु जिद्दी साहसवीरानं समुद्र सपाटीपासून 18,383 फुटांवर असलेली खारदुंग ला ही खिंड आपल्या 4 सहकाऱ्यांसह स्कूटरवरून पार केली. या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली. 2001 साली आजच्या दिवशी मरणोत्तर त्वचादान करून दुसऱ्यांना जीवनदान देणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.

1845 साली आजच्या दिवशी कायदेपंडित समाजसुधारक सर फिरोज शाह मेहता यांचा जन्म झाला. 1929 साली पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक किशोर कुमार यांचा जन्म झाला. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण जाणून घेतले. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. 7:25 होत आहेत. यानंतर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या महत्वपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आलेले आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर साहेब. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: अत्यंत महत्वाच्या विषयावर सर आपण आज इथे चर्चा करणार आहोत. औद्योगिक प्रगती म्हटल्यानंतर पहिला समोर आपल्या येतो कामगार. राज्य शासन कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकी कोणती व्यापक अशी भूमिका करणार?
2: आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र औद्योगिक इंजिन म्हणून आपण राज्याकडे पाहतो आणि हे सगळं होत असताना कामगार हा उत्पादनाचं साधन नसून तो एक विकासाचा भागीदार आहे. म्हणून आपलं राज्य सरकार कामगारांकडे पाहतो आणि असं पाहत असताना समृद्ध कामगार समृद्ध महाराष्ट्र या ब्रीदवाक्याने आम्ही कामगारांना पाहतो आणि कामगारांसाठी सुरक्षित वर्कप्लेस असली पाहिजे, त्यांची सामाजिक सुरक्षेची आपण चिंता केली पाहिजे, त्याच्या सर्व न्याय हक्कासाठी आपण चांगले कायदे तयार केले पाहिजे आणि सर्व दृष्टीने कामगाराला आपण संरक्षित केलं पाहिजे. या दृष्टीने आपण सर्व धोरणांची आखणी करत असतो आणि जर कामगार सुरक्षित राहिला, कामगार सुखी राहिला तर हे महाराष्ट्र प्रगती करेल. या दृष्टीने आम्ही कामगारांसाठी काम करतो.
1: साहेब, आता केंद्र शासनानं लागू केलेल्या चार नवीन ज्या कामगार संहिता आहेत त्याच्या अनुषंगाने विचारते की महाराष्ट्राने तयार केलेल्या नवीन नियमावलीचं महत्व तुम्ही कसं सांगाल, काय स्पष्ट करा?
2: आपल्याला माहित असेल की या देशामध्ये जवळजवळ 29 कायदे कामगार क्षेत्राशी संलग्नित आतापर्यंत होते आणि बदलत्या काळानुसार बदलत्या गरजांनुसार या कायद्यांमध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक होतं आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आता नवीन चार कायदे अस्तित्वात आले आहेत आणि हे चार कायदे अस्तित्वात येत असताना देशाच्या कायद्यांशी राज्याचे कायदे हे सुसंगत असले पाहिजे, दोघांमध्ये कुठेही विसंगती येऊ नये या दृष्टीनं हे कायदे आता येतात आहे आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य आहे, याच्यातल्या सर्व कामगारांना बेटर वर्कप्लेस, त्यांच्या पगाराची हमी आणि या सर्व गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे या दृष्टीनं आता ही नियमावली आपण तयार करतोय आणि कामगारांना समोर ठेवून या नियमावली होईल आणि यामध्ये जे उद्योग आहे तेही या कायद्यांमुळे बरेच अडचणीत येत होते, जे जुने कायदे होते त्यांचीही क्लिष्टता सुटावी या दृष्टीने हे सर्व नवीन रूल बनणार आहे आणि एक चांगलं धोरण या माध्यमातून पुढे येईल.
1: आता तुम्ही जे राज्य शासनाने जी नवीन कामगार नियमावली लोकांसमोर ठेवलेली आहे तर त्याच्यासाठी हरकती आणि सूचना पण तुम्ही मागवलेल्या आहेत, तर लोकसहभागाची प्रक्रिया आणि शासनाची भूमिका कशी असणार आहे?
2: कोणताही कायदा बनत असताना आपल्याला माहिती आहे की हा एखाद्या मंत्रालयाच्या एसी रूम मध्ये बसून हा कायदा बनू शकत. जोपर्यंत कायदा ज्या लोकांसाठी बनतोय, जे रोज त्या अनुषंगाने काम करतात त्यांना या बाबतीतलं बारीक आणि बारीक ज्ञान असते, त्यांचे अनुभव असतात, हे अनुभव जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत कायदा प्रभावी बनू शकेल. म्हणून आपण सजेशन ऑब्जेक्शन हे पब्लिक डोमेन मध्ये टाकत असतो आणि या माध्यमातून उद्योग जगतातील सर्व औद्योगिक मॅनेजमेंटची जेवढी मंडळी आहेत त्यांचे सजेशन, विशेष करून कामगारांची ज्यांच्यासाठी हे कायदे बनतात, कामगारांचे ऑब्जेक्ट सजेशन आणि सोबत जनरल नागरिक यांचे सुद्धा सजेशन आपण घेतो आणि या सर्व सजेशनचा पूर्ण अभ्यास करून एक सुंदर आणि चांगला फुलप्रूफ कायदा बनावा या दृष्टीनं आता हे सजेशन ऑब्जेक्शन आपण मागितलेले आहे. आमची एक्सपर्ट कमिटी त्यावर काम करते आणि यातनं एक म्हणजे आपण म्हणू की सर्व कवच असलेला कायदा आपण यातनं समोर आणला.
1: प्रस्तावित जी नियमावली आहे कामगारांची सुरक्षितता आहे, त्याच्यामध्ये आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या दृष्टीने नेमके सकारात्मक असे काय बदल अपेक्षित आहे?
2: आपण पाहिलं असेल की जवळपास आता सर्व कामगारांसाठी त्यांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने जर अपघात झाला तर त्याला मदत मिळाली पाहिजे, त्यांचे PF असेल, ग्रॅच्युटी असेल, त्यांचा विमा असेल तो निघाला पाहिजे, या दृष्टीने त्यांना इतर काही लाभाच्या ज्या योजना असतात त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करतोय जेणेकरून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे.
1: सर, एखादा उद्योग आणि कामगार यांच्यामधले जे संबंध आणि या संबंधांसाठी एक सुसंवाद, हा सुसंवाद परिणामकारक करण्यासाठी काय विशेष आपण नियमावली केली आहे किंवा कशा

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीच्या वाटचालीत कामगार हा केवळ उत्पादन प्रक्रियेतील घटक नसून राज्याच्या विकासाचा खरा शिल्पकार आहे. कामगारांचे हक्क, त्यांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण आणि सन्मानपूर्वक जीवनमान या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनानं कामगार हिताला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर बदलत्या औद्योगिक व्यवस्थेला अनुरूप अशी नवीन कामगार नियमावली तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण कामगार हित, नवीन

0: पद्धतीने अंमलबजावणी करणार आहात.
1: नाही, आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की जर उद्योग आणि कामगार यांच्यात सुसंवाद नसला तर आपल्याला लक्षात येते की तिथे प्रगती होत नाही, त्या उद्योगालाही पुढे जाता येत नाही आणि सुसंवादाशिवाय ती फॅक्टरी चालत नाही, हे क्षेत्र पुढे जात नाही. आजपर्यंत जिथे जिथे असे वितुष्ट निर्माण झाले यांना न्याय द्यायची जी प्रणाली होती ती होती कोर्ट, आणि या कोर्टांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा वेळ वाया जायचा, पैसा वाया जायचा. त्या माध्यमातून आता आपण ट्रिब्युनलची कन्सेप्ट आणतोय ज्या माध्यमातून त्यांना लगेच न्याय मिळेल, त्यांचा जो विसंवाद आहे तो सुटेल, त्यांच्यातले जे काही भांडणं आहेत ती मिटतील, आणि सोबतच या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आता आम्ही अजून त्यामध्ये असं आणतोय की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादं आंदोलन करायचं, स्ट्राईक आहे, आपले न्याय हक्कासाठी काही मागण्या करायचं, तर आपण नोटीस दिली पाहिजे. नोटीसच्या माध्यमातून त्यांची चर्चा घडवण्यात येईल आणि चर्चेतून समेट करण्यात येईल. जर चर्चा झालीच नाही तर मग याच्यात वितुष्ट निर्माण होत राहते आणि त्यामुळे आता कोणतंही या प्रकारचा विसंवाद होऊ नये म्हणून पहिले चर्चा होईल, त्यांची समेट होती आणि त्यातनं मार्ग निघतील. म्हणून याच्या पुढे हा सर्व जो सुसंवाद आहे हा वाढण्यावर आम्ही भर देतो.
0: हा सुसंवाद निर्माण झाला तर मला वाटतं कामगार अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. पण साहेब, वेतन प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि मग कामगारांना न्याय मिळावा यासाठी काही बदल केले आहेत का काही?
1: नक्कीच, कामगारांना विशेषतः दोन तीन गोष्टींमध्ये फार म्हणजे इंटरेस्ट असतो. समान काम समान वेतन, किमान वेतन आणि वेळेवर वेतन, या तीन गोष्टी जर कामगारांना व्यवस्थित मिळत असल्या तर त्यांना कधीच त्यांची कोणत्याही बाबतीत कंप्लेंट राहत नाही. समान काम समान वेतनाच्या बाबतीत आपण आता नियम अधिक कडक करतोय की जर तुम्ही समान काम समान वेतन दिलं नाही तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. किमान वेतनामध्ये आपण पाहतोय की त्यामध्ये सुद्धा बरेच बदल आता करण्यात येतील, ज्यामध्ये जो मूळ पगार आहे त्यामध्ये वाढ होईल नाती भत्त्यांमध्ये, आणि मूळ पगारात वाढ झाल्यामुळे कामगारांना PF असेल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा लाभ अधिक प्रमाणात होणार. आणि वेळेवर वेतन, वेळेवर वेतनही मिळालं पाहिजे या दृष्टीने आता कायद्यांमध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करणार आहे की वेळेवर दिलेल्या तारखेतच वेतन मिळालं पाहिजे, अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकेल. या दृष्टीने सगळ्यांना वेळेवर वेतन मिळेल, किमान वेतन जे त्यांची अपेक्षा असते यामध्ये सुद्धा रिव्हिजन जर 2-3 वर्षांनी झालं पाहिजे, महागाई आणि त्याचा इंडेक्स बघून ती जी सुधारणा दर 2 वर्षांनी व्हायला पाहिजे त्या सुद्धा आपण यामध्ये अंतर्भाव करतोय, जेणेकरून कामगारांचा पगार सुद्धा पगार वाढ जी असते ती सुद्धा वेळेवर झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात कामगारांवर म्हणजे एक आनंदाचे सुखाचे दिवस या माध्यमातून येते.
0: अत्यंत सकारात्मक अशी ही नियमावली आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होते. पण साहेब, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांचा निवृत्ती वेतन हे फार महत्वाचं आहे. ही योजना लागू करण्यात आलेली आहे पण या निर्णयाचं महत्व आपण कसं विचारतो?
1: नाही, आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगार हे अगदी गरीब कुटुंबातले येतात. जोपर्यंत त्यांच्या हाताला काम आहे तोपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. ज्या दिवशी त्यांचं काम बंद होते त्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीच मिळत नसतं. आणि विशेष करता एका वयाच्या टप्प्यानंतर आपण पाहिलं शरीर साथ देत नाही, काम मिळत नाही, त्यावेळेस त्यांना कुठेतरी सुरक्षितता जाणवावी आणि त्यांना एक शासनाचा मदतीचा हात असावा या दृष्टीने हे निवृत्ती वेतन आपण जाहीर केलं आहे आणि या माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांना याचा फायदा होतो.
0: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
1: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जाव होतो. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे, रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केलाय ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन.
2: श्रोते हो, दिलखुलाशा आजच्या पहिल्या भागात आपण महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत कामगारांचं स्थान राज्य शासनाच्या

ची कामगार कल्याण विषयीची व्यापक भूमिका. केंद्रांच्या 4 नवीन कामगार संहिताच्या अनुषंगाने महाराष्ट्रात तयार होत असलेल्या नियमावलींचं महत्व, तसंच लोकहितभागातून ही नियमावली अधिक सक्षम करण्यामागील शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांचं हित जपत उद्योगवाढीला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न केवळ धोरणात्मक नसून तो संवेदनशील आणि दूरदृष्टीपूर्ण आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. माननीय ॲडव्होकेट आकाश पुणकर सर, या महत्वपूर्ण विषयावर मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलाशा पुढील भागात आपण कामगारांची सुरक्षितता, वेतन, औद्योगिक संबंध, किमान वेतन आणि कामगारांना न्याय देण्यासाठी शासनाने उचललेल्या पावलांविषयी अधिक जाणून घेऊया. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 7:39 आणि 16 सेकंद झालेत.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करणार आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांना

0: साठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:45 आणि 35 सेकंद झालेत. आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा.

0: पद्मा सुरेश वाडकर यांनी गायलेली ही शब्दरचना होती निशिकांत कोठीकर आणि चंद्रशेखर सानेकर यांची. संगीतकार होते मयुरेश पै.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
0: श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत माझा कलाप्रवास. अभिनेते सचिन काळे यांची कश्मीर सावंत यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

संदीप खरे, सलील कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकली. रचनाकार होते तसंच संगीतकार होते संदीप खरे. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया तुषार मुरकर यांची रचना, संगीतकार प्रीतम काळे आणि विवेक म्हामुणकर.

कार्यक्रमातली ही शेवटची रचना गायली होती नेहा राजकर आणि अभिजित सावंत यांनी. भावधारा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजलेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ. कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत जंतर मंतर सह देशात इतर ठिकाणी अलीकडेच विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीसह इतर अनेक राज्य सरकारांना सांगितलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांवर खटला चालवण्यास परवानगी देणारा 28 जुलैचा आदेश केवळ गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींनाच लागू होता असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून 20 जुलै रोजी जंतरमंतर आणि देशभरातील इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अवाजवी कारवाई संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी खंडपीठानं हा खुलासा केला. दिल्लीतल्या जंतरमंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच दोन्ही सभागृहांमध्ये महत्वाची विधेयकं काल मंजूर झाली. लोकसभेत काल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करणारं सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक मंजूर झालं. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायाधीशांच्या 33 या संख्येवरून ही संख्या आता 37 वाढवण्यात येणार आहे. मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याविषयीचा अध्यादेश जारी केला होता. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेतही काल दुपारच्या सत्रात विरोधकांच्या गदारोळातच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर झालं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यांनी हे विधेयक मांडलं. देयकांना होणारा विलंब दूर करणं, वाद निकालात काढण्याची प्रक्रिया सुलभ करणं, तडजोडीनं रक्कम वसुली करणं याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. संसदेत महत्वाच्या विधेयकांवरील

चर्चेत विरोधक सहभागी होत नसल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजानंतर काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सुधारणा, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास सुधारणा या विधेयकांच्या मंजुरीवेळी विरोधी पक्षातील एकाही सदस्यानं सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काल लोकसभेच्या सुरुवातीच्या सत्रात लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्वनीचित्रफीत फेसबुकवरून तात्पुरती हटवल्याप्रकरणी संसदीय स्थायी समितीनं दिल्लीतील मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी मेटाचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार आणि समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत केली आहे. माफी न मागितल्यास त्यांचं सेफ हार्बर संरक्षण काढून घ्यावं असंही ते म्हणाले. सशक्त संरक्षण परिसंस्थेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र आणि नागरी सेवांचं मोठ्या प्रमाणात एकात्मिकीकरण होणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 85व्या सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. लष्करी आणि नागरी सेवांच्या एकात्मिकीकरणामुळे उद्भवत असलेल्या नवनवीन सुरक्षा आणि तांत्रिक आव्हानांचं प्रभावीपणे निराकरण करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. संरक्षण खात्याच्या गणवेशधारी आणि नागरी या दोन्ही शाखांचं राष्ट्र प्रथम हे सामायिक तत्व आहे. जेव्हा ध्येय एकच असतं तेव्हा व्यवस्थेतील प्रत्येक घटक राष्ट्रीय शक्ती बनतो असं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीविषयक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांसाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शाह या बैठकीचं उद्घाटन करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यातील झालेल्या तीन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत दोन ठिकाणी सत्तारूढ भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांच्यावर 19,324 मताधिक्यानं विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं त्यांनी या मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना पराभूत केल्यानं ही जागा काँग्रेसनं राखली आहे. गुजरातच्या मांजरपूर जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतील जनादेश आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपला मतदारांकडून अपेक्षित कौल मिळाला नाही असं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतासह 60 देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतील 25 राज्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यवसायांच्या खर्चात वाढ होईल असा दावा यामध्ये केला आहे. जागतिक शुल्काची मुदत संपल्यानंतर 10-12% दराचं शुल्क लागू करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटेशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे हे शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विस्तार बांधकाम, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यासह इतर क्षेत्रात होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बख्तियार सैदौ यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान दोन देशांचा द्विपक्षीय व्यापार 1 अब्ज डॉलर्सचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरता या मुद्द्यांवर उभय देशांदरम्यान एक समान दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले.
पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मोठ्या संख्येनं महिला आणि मुलांचा सहभाग असलेल्या आंदोलनावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून

0: आंदोलक महिला आणि मुलं आंदोलनस्थळी स्थान मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात चांगल्या सुविधा आणि विकासाची मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणारा आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डाबर इंडिया लिमिटेडला अशा प्रकारचा दिशाभूल करणारा दावा करून खाद्यपदार्थांच्या विक्रीला निर्बंध जारी केले आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर मध, ऍपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशचे दिव्यांग बॅडमिंटनपटू बिरी ताकर यांनी ब्राझीलमधील बीडब्ल्यूएफ पॅरा वर्ल्ड सर्किटमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांची कमाई केली आहे. बिरी यांच्या या यशाबद्दल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. आपण ऐकताय आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. 8:40 झालेत.
2: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत संतवाणी कार्यक्रमाचा भाग 12.

0: हिंगोली तालुक्यातल्या नरसी बामणी इथलं। पंढरीचा पांडुरंग हे त्यांच्या घराण्याचं आराध्य दैवत।
1: त्यांचे मूळ पुरुष यदू शेठ हे शिंप्याचा व्यवसाय करत। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नियमितपणे त्यांच्या घराण्यामध्ये केली जात होती। नरहरी शेट्टी हे नामदेवांचे आजोबा, तर वडील दामाजी शेट्टी आणि आई गोणाई। त्यांच्या पोटी पहिलं कन्यारत्न जन्मलं, तिचं नाव होतं आऊबाई। त्यानंतर गोणाईच्या पोटी कार्तिक शुक्ल एकादशी शके 1992 म्हणजेच रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 1270 रोजी सूर्योदयाच्या वेळी नामदेवांचा जन्म पंढरपूर इथेच झाला।
0: नामदेवांच्या घराण्यात परंपरेनं विठ्ठल भक्ती चालत आली होती, म्हणून त्यांनाही लहानपणापासूनच त्याचा छंद जडला। त्यांनी पहिला शब्द उच्चारला तोच मुळी विठ्ठल। त्यांच्याविषयी संत एकनाथ महाराज म्हणतात, पंचवरुषी नामा जाहला, छंदू विठूचा लागला, एका जनार्दनी सार मंत्र जपे त्रिअक्षर। म्हणजे नामा 5 वर्षांचा झाला तेव्हापासून त्याचं विठ्ठल प्रेम दुथडी भरून वाहत होत।
1: श्रोते हो, त्यांच्या बालपणीची एक गोष्ट आपण बरेचदा ऐकतो, ती अशी, नामदेवांचे वडील नित्यपूजा करून पांडुरंगाला नैवेद्य दाखवत असत। एकदा दामा शेट्टी कामानिमित्त बाहेर गावी गेले, म्हणून ते काम छोट्या नामदेवांवरती सोपवण्यात आलं। दुसऱ्या दिवशी नामदेव नैवेद्य घेऊन देवळात गेले। तो खाण्यासाठी त्यांनी देवाला प्रार्थना केली, पण देव काही तो खाईना। मग पुन्हा पुन्हा त्यांनी हात जोडून विनवलं आणि सांगितलं, देवा, तू जर आज नैवेद्य खाल्ला नाहीस ना, तर मी इथून हलणार नाही। तरीही तो खाल्लेला दिसला नाही। तेव्हा विठूला त्यांनी निर्वाणीचं सांगितलं, जर तू नैवेद्य खाल्ला नाहीस तर इथेच तुझ्या पायावर डोकं आपटून मी प्राण देईन। शेवटी डोकं आपटण्याच्या तयारीत असतानाच भक्त वत्सल भगवंताने त्यांना धरलं आणि त्यांचा नैवेद्य आनंदाने खाल्ला। असा हा बालभक्त सदैव विठ्ठल भक्तीत दंग असे, त्यातच त्याला सुख वाटत असे।

0: विठ्ठल भक्तीत दंग असत, त्यामुळे त्यांच्या माता पित्यांना त्यांची काळजी वाटू लागली. नामदेव 11 वर्षाचे असताना त्यांचं राजाई नावाच्या मुलीशी त्यांनी लग्न लावून दिलं. यथावकाश त्यांना 4 मुलगे आणि 1 मुलगी झाली. त्यांच्या आई वडिलांच्या आशा आकांक्षा वाढू लागल्या. पण तितकेच नामदेव संसारापासून विरक्त होत चालले, तितकेच भगवत भक्तीत आसक्त होत चालले. त्यामुळे घरच्या मंडळींना संसार सावरणं कठीण होत चाललं. तासन तास ते मंदिरात विठ्ठल मूर्तीसमोर उभं राहून संवाद करीत, त्यांना कशाचंही भान नसे. त्यांची ही अवस्था पाहून झालेल्या गोणाईच्या संतापाचा, राजाईच्या मन वळवण्याचा आणि दामाशेटीच्या समजावण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नसे. राजाईला शेवटी आपल्या पतीची आध्यात्मिक योग्यता आणि सामर्थ्य पटलं. ती पश्चात्तापानं म्हणते, मी तव अज्ञान न कळे तुमचा महिमा, अपराध क्षमा करा माझा.
1: नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये असे सरस आणि भक्तिरसाने भरलेले अनेक प्रसंग आहेत. सुरुवातीला नामदेवांच्या विठ्ठल भक्ती विरोधात असणारं हे कुटुंब त्यांच्या प्रभावाने विठ्ठल भक्तीत रंगून गेलं, विलीन झालं. हे नामदेवांच्या भक्तिमार्गाचं मोठं यश म्हणावं लागेल. नामदेवांनी आपली आत्मकथा फार आत्मीयतेने आणि तळमळीने सांगितली आहे. त्यावरून त्यांच्या गृहजीवनाचाही परिचय होतो आणि प्रापंचिक साधकांना चांगला उपयोगही होतो.
0: श्रोते हो, त्यानंतर नामदेव महाराजांच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना म्हणजे त्यांची संत ज्ञानेश्वर महाराजांशी झालेली भेट. वयाच्या साधारण 20व्या वर्षी आळंदी इथं ही भेट झाली. त्यावेळीही त्यांचं मन पांडुरंगाविषयी हळुवार झालं होतं. पांडुरंगाची सगुण मूर्ती हेच परब्रह्म अशी तेव्हा त्यांची ठाम समजूत होती. अशा एकविध अंधश्रद्धेला धक्का देण्यासाठी नामदेवा देवे सांगितले कानी, संतांचे दरुशनी जावे तुवा, अशी देवाकडूनच त्यांना प्रेरणा मिळाली आणि ते निवृत्तीनाथ आणि भावंडांच्या दर्शनासाठी आळंदीला आले.
1: तेव्हा पंढरीचा प्रेमा घरा आला असं म्हणून निवृत्तीनाथांनी त्यांना वंदन केलं. पण नामदेवांनी प्रति नमस्कारही केला नाही. त्यांना थोडीशी गची बाधा झाली होती म्हणा ना. इतर भावंडांनीही त्यांना नमस्कार केला तरीही तेच. या गोष्टीतलं मर्म छोट्याशा मुक्ताबाईंच्या मनोमन ध्यानात आलं. ती सडेतोड होती, तिने वंदन केलं नाही. तिने प्रश्न केला, अखंड जयाला देवाचा शेजार काय अहंकार गेला नाही, मान अभिमान वाढविसी हेवा, दिस असता दिवा हाती घेसी, परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ, आंधळ्या डोहाळे का बाजाले.
0: श्रोते हो, निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला दटावलं, पण त्यांनी गोरोबा काकांना बोलावून संतपणात हा पक्का आहे की कोरा आहे याची परीक्षा करून घ्यायला सांगितलं. कारण नामदेवांसारखा संत आपल्या संप्रदायात असावा असं त्यांना वाटत होतं. नामदेवांची परीक्षा झाली आणि भक्तीतील अपुरेपणाचा निर्णय झाला. त्यावरून गुरु उपदेश घेतल्यानंच आपल्या भक्तीला परिपूर्णता येईल हे नामदेवांना कळून चुकलं. त्यानंतर ते औंढ्याला गेले असता तिथं मल्लिकार्जुन मंदिरात विसोबा खेचर पिंडीवर पाय ठेवून स्वस्थ झोपलेले त्यांनी पाहिलं. नामदेव ते पाहून संतापले. विसोबा खेचरांना ते म्हणाले, उठी उठी प्राण्या आंधळा तू काय, देवावरी पाय ठेवी येले. हे ऐकल्यावर विसोबा खेचर म्हणाले, मग देव नसेल तिथे माझे पाय ठेव. विसोबांच्या वाक्यातील खोल अर्थ विचारांती नामदेवांच्या लक्षात आला. मनाशीच ते म्हणाले, देवाविण ठावं हे बोलण्याची वावं, म्हणजे परमेश्वराच्या सर्वव्यापी अज्ञानामुळे आपण सद्गुरूंवर रागावलो. नामदेवांना आपल्या अहंकाराचा पश्चाताप झाला आणि त्यांनी विसोबा खेचरांचे पाय धरले. ते म्हणतात,
1: तीही त्रिभुवनी आपण व्यापुनी आनंदे कोंदोनी राही येला, श्री गुरुचे पाय जीवेन विसंबत मनोवृत्ती सहित ओवाळिले.
0: डोळी यांचे डोळे उघडिले जेणे आनंदाचे लेणे लेवविले, नामा म्हणे माझी भक्ती हे माऊली कृपेची साऊली केली मज.

विसोबा खेचर त्यांना म्हणाले, रूप नाही असा परमात्मा पिंड ब्रह्मांड जल स्थल काष्ठ पाषाण अणुरेणू व्यापून उरला आहे हे तू जाणून घे. ही भावना रात्रंदिवस दृढ ठेव. सुखाचे स्वरूप घेऊन जा तरी विठ्ठल नामे भरी तिन्ही लोक. खेचर विसा म्हणे येथून काढिले ते तुझ दिधले जारे नाम्या. हा ज्ञानोपदेश मात्र नामदेवांनी लक्षपूर्वक ऐकला. पाषाणाची मूर्ती म्हणजेच देव नाही हेही गुरूंनी सांगितलं. आध्यात्मिक जीवनात गुरुकृपा हा महत्त्वाचा टप्पा गाठल्यावर विठ्ठलाची भक्ती म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेली समता समदर्शिता प्रसन्नता बंधुता असे सात्विक गुण अंगी मिरवायला हवेत हे त्यांच्या लक्षात आलं. आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा निश्चय करून त्यांनी गुरु महाराजांना शेवटचा प्रणाम केला आणि ते पंढरपूरला परत गेले.

श्रोते हो, शके 1212 मध्ये नामदेव महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पंढरपुरात भेट झाली। तेव्हा त्यांनी एकमेकांना गळा मिठी मारली, म्हणे सुफळ माझा जन्म स्वामींच्या दर्शने धन्य झालो। या शब्दात त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं स्वागत केलं। तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी जोडिले जन्मोनी केशवचरण। असं म्हणून नामदेवांच्या भक्तिसुखाला धन्यवाद दिले। त्यानंतर ज्ञानदेवांनी तीर्थयात्रेचा मनोदय व्यक्त केला। ते नामदेव महाराजांना म्हणाले, तुमच्या सहवासाचा लाभ घ्यावा आणि तुमच्याबरोबर तीर्थाटन करावं, पवित्र तीर्थ डोळ्यांनी पाहावी म्हणून मी तुम्हाला बरोबर घेऊन जायला मुद्दाम आलोय, माझे हे मनोरथ पूर्ण करा। नामदेव म्हणाले, माझं सारं सुख या पांडुरंगाच्या पायाशी आहे, मग तीर्थयात्रेस जायची काय गरज? मला मोक्ष नको, चारी मुक्ती नको, मी पंढरीचा भिकारी होऊन पांडुरंगाच्या महाद्वारात पडून राहीन, पण पांडुरंगानी जर अनुज्ञा दिली तर मी नक्की येईन, असं त्यांनी सांगितलं। शेवटी जावे स्वस्तिक्षेम यावे शीघ्रवत करावे स्वहित कळेल तैसे, अशी पांडुरंगाची अनुज्ञा मिळाल्यानंतर नामदेव ज्ञानदेवांबरोबर तीर्थाटनाला जायला तयार झाले।

0: श्रोतेहो, या तीर्थयात्रेविषयी आणि एकूणच संत नामदेव महाराजांविषयी आणखी बरंच काही सांगण्यासारखं आहे, ते आपण जाणून घेणार आहोत संतवाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8:40. रामकृष्ण हरी.
1: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
0: लेखन अनुराधा दीक्षित. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
1: सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो, संतवाणी कार्यक्रमाचा भाग 12 आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. अकराशे 43 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो हलचल या चित्रपटामधलं समीर यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं विद्यासागर यांनी आणि गायलं होतं उदित नारायण, सुजाता आणि सहकाऱ्यांनी.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: सुनिधी चौहान यांच्या मुख्य स्वरातलं इरशाद कामिल यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. चमेली या चित्रपटासाठी हे गीत स्वरबद्ध केलं होतं संदेश शांडिल्य यांनी.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
1: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
5: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
6: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
7: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
6: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ, तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
7: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
0: श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत माझा कला प्रवास. अभिनेते सचिन काळे यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: चमेली आणि क्रिश या चित्रपटातल्या काही शब्दरचना ऐकल्या. लखलख चंदेरी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: रत्नागिरी हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 August 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास सात पिढ्यांचा.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूरनियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नदी पातळी अहवालानुसार खेडची जगबुडी नदी भरणे पुलाजवळ इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. या नदीची इशारा पातळी आहे 5 मीटर, धोका पातळी 7 मीटर आणि सध्याची पातळी आहे 5.40 मीटर इतकी. ही नोंद आज सकाळी 8 वाजता करण्यात आली. रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूरनियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झालेला नदी पातळी अहवाल आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. श्रोते हो आता इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये प्रसारित करणार आहोत माझा कला प्रवास. अभिनेते सचिन काळे यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मोठी स्वप्न बघण्यासाठी मोठ्या शहरातच जन्म घ्यावा लागतो असं काही नाही, कारण आपलं यश अवलंबून असतं ते आपल्या मेहनतीवर आणि आपण बघितलेल्या स्वप्नांवर. एका छोट्याशा गावामधून मोठी स्वप्न उराशी बाळगत जिद्दीने ती सगळी स्वप्न पूर्ण करणारे अभिनेता सचिन काळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांची ही सगळी वाटचाल या यशाच्या शिखरापर्यंत कशा प्रकारे पोहोचली हे आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सचिनजी.
1: नमस्कार. नमस्कार.
0: सगळ्यात आधी आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुमच्या बालपणाविषयी आम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय.
1: बालपण म्हणजे लहान असताना मी पहिली दुसरीला पूर्ण प्राथमिक शाळा आपल्या ज्या गावातल्या असतात त्याच्यामध्येच. आता माझं रत्नागिरीपासून 50 किलोमीटर लांब गाव आहे सवे नावाचं, तिथे मी पहिली दुसरी आमच्या शाळेत झालो. पण भविष्यात शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं आई बाबांना असं वाटलं की चांगल्या ठिकाणी ह्याला, म्हणजे चांगल्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा ज्याची सोय चांगली असेल. माझ्या मामाच्या घरी माझी बहीण पण शिकत होती आणि तिथे असं होतं की त्यांच्या दारामध्ये एसटी येत होती. भविष्यात प्रॉब्लेम नको की 5वी 6वी नंतर. तर म्हणून मी मग माझ्या मामाकडे शिक्षणासाठी गेलो होतो. ग्वाहागरला एक कारुळ म्हणून गाव आहे, तिथे मी होतो. म्हणजे ग्वाहागरला गावच आहे पण छान. तिथे माझी बहीण शिकल्यामुळे त्यांना आणखी विश्वास होता की ह्याचं पण शिक्षण तिकडे चांगलं होईल. म्हणून मी तिकडे गेलो. 10वीपर्यंत माझं शिक्षण तिकडे झालं. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केलात अभिनेता म्हणून, तर अभिनय 10वीपर्यंत काहीच नव्हता माझ्याकडे.
0: अच्छा.
1: म्हणजे गॅदरिंग जरी असेल शाळेत तरी मी गॅदरिंगला जात नव्हतो, घरी जाऊन झोपायचो.
0: म्हणजे स्टेजची भीती होती का?
1: भीती असं नाही, मला इंटरेस्टच नव्हता पहिला एवढा त्याच्यामध्ये. आणि थोडासा आळशी होतो त्या बाबतीत की नाही आपल्याला स्टेजवर नाहीच जायचं असं काय डेअरिंग बिरिंग नाही. पण 10वीपर्यंत मी कधी गॅदरिंगमध्ये पण सहभाग नाही नोंदवला होता.
0: मग अभिनयाची आवड

0: कधीपासून लागली?
1: अभिनयाची आवड म्हणजे 10वी झाल्यानंतर माझं, मी आय टी आयला डिप्लोमा करायचं ठरवलं, इलेक्ट्रॉनिकमध्ये किंवा डिझेल मेकॅनिक हे ठरवलं होतं. कारण मला खोलाखोलीचा जाम घरामध्ये मला म्हणत की तू अक्षा ह्याच्यातच जा, की खूप साऱ्या गोष्टींची वाट लावत असायचो घरात बसून की हे खोल ते खोल. आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिझेल मेकॅनिक ह्या दोन गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट होता. तर मग मला त्यावेळी इलेक्ट्रॉनिकमध्ये डिझेल मेकॅनिकला मिळालं नाही, म्हणून मग मी इलेक्ट्रॉनिकमध्ये घेतलं. तर 2 वर्षाचा तो डिप्लोमा मी घेतला होता आणि त्याच्यात लाईटचं शिक्षण पण मिळतं आपल्याला, म्हणजे रेडिओपासून सुरुवात असते, रेडिओ नंतर टी व्ही अशा सगळ्या गोष्टी होत्या इलेक्ट्रॉनिक म्हटल्यावर. तर लाईटचं पण फिटिंग विटिंगचं काम पण मी थोडंसं शिकलो होतो. तर माझे जे मित्र होते ना, जेव्हा मी रत्नागिरीत आलो हे सगळं शिकायला डिप्लोमासाठी, तर ते जे भेटले होते ते सगळे एकांकिकावाले होते. ते पण असे गावागावातलेच मित्र, सगळ्यांची मी मुद्दामून नावं का घेत नाही, कारण का माझे खूप सारे मित्र आहेत त्या क्षेत्रासाठी मला मिळालेले. तर ते भेटले आणि त्यांनी सांगितलं, तुला इलेक्ट्रॉनिकमधलं माहिती आहे, मग तू आपल्याला एकांकिकेला असा लाईट हवा आहे, तसा लाईट हवा आहे, अँब्युलन्सचा लाईट हवा आहे, अशा टाईपचे लाईट काही बनवायचे असतील, किंवा आपल्याला एक एकांकिका अशी करायची की रोडवरचा लाईट दाखवायचा आहे, मग ते तू बनवशील का? मग मी ना काहीतरी उद्योग करून त्यांना बनवून देत होतो. आणि मग त्यांना असं वाटलं की हा आपल्याला हवाच आहे माणूस. मग त्यांच्याबरोबर मी जायला लागलो, एकांकिका स्पर्धेला असेल, रिहर्सलला असेल, खूप साऱ्या एकांकिका स्पर्धा त्यावेळी रत्नागिरीत होत होत्या. म्हणजे मी हल्ली ऐकतो की रत्नागिरीत एकांकिका स्पर्धा 1-2च चालू असतील, नाही तर जिल्ह्यातल्या इथल्या, म्हणजे आपल्या जवळपास रत्नागिरी सिटीपासूनच्या. पण त्यावेळी खूप गावागावात एकांकिका स्पर्धा होत होत्या. नंतर आम्ही अहमदनगर ते गोव्यापर्यंत सगळीकडे ह्या स्पर्धा, म्हणजे असं असायचं की आज एकांकिका स्पर्धा झाली की दुसरी गाडी तिथनंच भरून दुसऱ्या एकांकिका स्पर्धेला, तिसऱ्या. आणि एकदा एक मुलगा आमच्यातला आजारी पडला होता, दापोलीमध्ये आमचा प्रयोग होता, आयत्या वेळी तो आला नाही आणि मी रोज एकांकिका बघत होतो. एक छोटासा जो रोल होता पण चांगला रोल होता,
0: सगळे डायलॉग पाठ असणार अर्थात.
1: हा, म्हणजे पाठ म्हणजे काय, रोज रिहर्सलला ह्या मुलांबरोबर. आणि रिहर्सल म्हणजे इतकी करायची मुलं भरपूर. मी त्या मुलांकडनं खूप सारं शिकलो आहे ऍक्च्युली. हे एकांकिका स्पर्धेमधनं खूप शिकायला मिळालं की आपल्यापेक्षा लहान मुलं किती जबरदस्त करतात असं वाटायचं त्यावेळेला, की आपल्याला पण जमेल का. एक तो मुलगा आमचा आला नाही, तर मग मला सगळ्यांनी फोर्स केला, हा तूच करायचा ते काम, तुला 100% जमणार आहे. आणि दापोलीतली ती मानाची स्पर्धा होती अगदी, तिथे जवळजवळ 35-40 एकांकिका होत्या. आणि त्यावेळेला एक तिथे आम्ही एका घरात जाऊन रंत्रो केली आणि मग मुलांनी माझ्याकडे खूप करून घेतलं. माझा जो पहिला सीन होता तो खूप सारा करून घेतला. मी एकांकिकेमध्ये काम केलं, काम केल्यानंतर तिचा मला वाटते सेकंड का फर्स्ट त्यावेळेला आला होता. आणि तो नंबर आल्यानंतर मी खुश झालो, खूप आनंद वाटला की आपल्याला, आपण एखाद्या कलाकृतीमध्ये काम केलं, त्याचा एक चांगला पहिला 3 नंबर आला आणि असं वाटलं की आपल्याला जमेल काहीतरी. आणि त्याच्यानंतर मुलांनी खूप डोक्यावर घेतलं की या आजपासून फिक्स आहे तू. नंतर तो मुलगा परत आलाच नाही, तो रोल मीच करायला लागलो कायम.
0: अच्छा, म्हणजे योगा योगाने नाटकाशी संबंध आला तुमचा.
1: ऍक्सिडेंट, म्हणजे हा ऍक्सिडेंट होता की तो न यावा आणि मला तिथे काम करायला लागावं. आणि त्यानंतर माझ्या आयुष्याचं एक मोठी कलाटणी पुढे मिळणार आहे मला काही माहिती नव्हतं. पण मी ह्या अभिनय क्षेत्रामध्ये तसा आलोय आणि ह्या मित्रांचे माझ्यावर खूप, म्हणजे विश्वास जो दाखवला ना, तो मला थोडा तरी सार्थकी लागल्यासारखं वाटलं.
0: संगमेश्वरी बाज या नाटकाने तुम्हाला तसं बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने एक प्रसिद्धी मिळवून दिली. तर जेव्हा तुम्ही गावातल्या लोकांशी स्टेजवरून संवाद साधत असता तेव्हा काय असतं मनात, कसं वाटतं त्या लोकांशी त्या ग्राउंड लेवलला येऊन बोलायला?
1: ही वेळ यायला खूप दिवस गेले, पण म्हणजे लगेच झालं नाही हे, कारण का संगमेश्वरी बाज ह्या नावामुळे पटकन लोकांना कार्यक्रम लक्षात येत नव्हता पहिला काय आहे. त्याला जेव्हा प्रसिद्धी जेव्हा मिळाली, मी ह्या कार्यक्रमामध्ये 25व्या प्रयोगापासून करायला लागलो काम. 25 आधी मी काम करत नव्हतो, कारण का हा अगदी 6-7 जणांचाच संच होता. 22व्या प्रयोगाला मी बघायला गेलो. नंतर बघायला गेल्यानंतर असं झालं की तू करशील का रे ह्याच्यात काम, म्हटलं करीन. आणि जो एकांकिकेचा विषय मगाशी सांगितला, तिथे तेव्हा संगमेश्वरी इथनं मी एक पत्री सादर करत होतो.
0: अच्छा.
1: आणि हे सगळे विषय सगळ्यांना माहिती होते एक पत्रीचे. आणि मी गाडीतनं जाताना आपल्या एकांकिका स्पर्धेला आणि चेष्टा मस्करी चालायच्या. तर मी 25व्या कार्यक्रमाला जेव्हा संगमेश्वरी बाजला जॉईन झालो, त्यावेळी मी आधी शांतच होतो. म्हणजे आधी हे म्हटलं कसं काय, यांचं एक चालू आहे ना सगळं, तर ते बघता बघता आपल्याला इम्प्रूव्हमेंट काय करायला हवी, त्याच्यामध्ये काय नवीन आणायला लागेल, तेही चालू होतं. आणि

0: हळूहळू परिवार पण आमचा वाढत गेला. पहिला 6 जणातला कार्यक्रम, नंतर मग 12 15 असं ते वाढत गेलं. तू जो आता प्रश्न विचारलास की कनेक्टिव्हिटी कशी झाली, की जसं जसं कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली तसं तसा क्राऊड वाढत गेला, लोकांच्या मनामध्ये ह्या कार्यक्रमाची क्रेज निर्माण झाली. तर ही जी भाषा आहे आपली कोकणात बोलली जाणारी ग्रामीण बोलीभाषा, संगमेश्वरी बोलीभाषा म्हणजे आत्ताची, तर ही आत्ताही गावातली जवळजवळ 70-80% जी जुनी लोक आहेत ती बोलतात. आणि त्यांना असं वाटतं की हा आपला माणूस बोलतो आपल्याशी, लक्षात आलं ना, की जवळचा माणूस वाटतो. कारण ती भाषाच इतकी काय म्हणतात ना प्रेमळ आहे की त्याच्यामधले बोललेले शब्द त्याच्यामधले शिवी शिवी वाटत नाही. ती असं म्हणजे ना सहज उगात आलेला एक शब्द आहे म्हणून त्याच्याकडे एवढं कोण जोर देत नाही. तर ते जे शब्द आहेत ते आपले वाटायला लागले आणि त्याच्यामधनं लोकांची कनेक्टिव्हिटी एवढी वाढली की सगळ्या घराघरात आम्ही पोहोचलो. कारण एवढे प्रयोग झाले त्याच्यानंतर, म्हणजे आत्ताच्या काळात सांगायचं झालं तर जवळजवळ 620 प्रयोग संगमेश्वरी बादचे झालेत. तर ह्या प्रयोगादरम्यान खूप गावं पालती घालून झालीत. एका गावात 3-3 वेळा 4-4 वेळा प्रोग्राम झालेत, 5-5 वेळा सुद्धा एकाच रंगमंचावर सुद्धा कार्यक्रम झालेत. तर ही भाषा जशी आहे की तू जसं म्हणालीस की तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचणारी भाषा आणि तेवढीच शिकलेल्या एखाद्या छान माणसाला जो कोकणातला आहे त्याला कळणारी भाषा, म्हणजे कोकणात न राहणाऱ्या माणसाला सुद्धा ही भाषा समजते, त्याला बोलता येत नसेल पण समजते आणि लोकांना आवडते. खूप सारी मोठी मोठी मंडळी आहेत, म्हणजे ती मंडळी आमच्याकडे फोन केल्यावर खास त्या भाषेत बोलतात. बरं वाटतं की लोकांना आवडते ही भाषा.
1: आणि बरेचसे प्रेक्षक तुम्हाला शिवराम अण्णा या नावानेच ओळखतात.
0: हो, बरेचसे प्रेक्षक मला शिवराम अण्णा म्हणून ओळखतात. आणि कार्यक्रमाला आल्यानंतर मला असं वाटतं, म्हणजे मी विनोदी अभिनेता आहे म्हणून सगळ्यांनी आता माझ्यावर आहेच ते, म्हणजे हा विनोद करतो किंवा मी खूप सारे कॉमेडी स्किट
1: ठेवता तुम्ही प्रेक्षकांना,
0: तर ते मी करतो हे सगळ्यांना माहिती आहे. तर मी एक पहिल्यापासून हाच विचार केला की माझा कार्यक्रमाला किंवा माझ्या नाटकाला सादर जे करत असेल ते बघायला आलेला प्रेक्षक तो 3 तास त्याची दुःख विसरून माझा कार्यक्रम घरी घेऊन जावा त्याने. कारण काय माणसाला आयुष्यात खूप सारी दुःख आहेत, ती दुःख विसरून त्याने तो कार्यक्रम बघावा जो काही मी सादर करत असेल तो, आणि त्यांनी कार्यक्रम आमचा घरी न्यावा, लक्षात ठेवावं, हे मला असं वाटतं की आनंद घ्यावा माझ्या बरोबर जेव्हा असेल तेव्हा. त्यांनी
1: मग अशी एखादी प्रेक्षकांकडून आलेली प्रतिक्रिया आहे का की जी कायम लक्षात राहील?
0: हो, बऱ्याच आहेत अशा. मी काय सांगू तुला आता, म्हणजे एवढा प्रवास मोठा आहे हा, 600 प्रयोग आधी करणं आमच्या दृष्टिकोनात माझ्यासाठी तरी हा मोठाच अगदी पडला आहे. कारण कोकणातल्या एखाद्या नाटकाचे, कोकणातल्या लोकनाट्याचे एवढे मोठे प्रयोग होणं हे एवढं सोपं नाही आहे. आणि सातत्य आहे त्याच्यामध्ये, परत आमच्या सगळ्यांचे टीमवर्क आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या एवढ्या वर्षामध्ये इतक्या गोष्टी घडल्यात की तुला सांगतो, खिशात 2 रुपये नसताना सुद्धा जर बाहेर पडलीस तू घरातनं आणि तुला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं आहे, असं झालंय की मित्रांबरोबर आम्ही धबधब्यावर पोहायला गेलो आणि गाडीच बंद पडली आणि खिशात पैसे नव्हते, मोबाईल होता पण तिथे नेटवर्क नव्हतं, तर तिथे एक माणूस भेटला, अरे तिथे सगळ्यांनी फोटो बिटो काढले, त्या सगळ्यांना कळलं की माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय. मग त्यांनी सांगितलं की तुमची गाडी आम्ही सोडायची व्यवस्था करतो जिथे तुम्हाला जायचं आहे. तर गाडी पाकी काय पंक्चर होती, तर तिथल्याच एका माणसाने फोन करून टेम्पो बोलवून ती गाडी टेम्पोत टाकून अगदी पंक्चरवाल्यापर्यंत सोडायची व्यवस्था त्या लोकांनी केली. ही झाली आपल्याला एक मदत केलेलीची बाजू. कार्यक्रम बघायला जी प्रेक्षक येतात ते आर्थिक सुद्धा एवढी बक्षीस रूपाने जे काय आपल्याला लक्षात राहण्यासारख्या गोष्टी देतात ना. तर मुद्दा म्हणून एक मी सांगेन तुला की एक मुंबईला एक काका आहेत ते आमचे, ते मुंबईला कायम कार्यक्रमाला येतात आणि ते ना आलेले ते आम्हाला कसं कळतं तर ते प्रत्येक वेळा 2100 रुपयाचं बक्षीस देतात. हा, तर अशी खूप सारी माणसं आहेत, म्हणजे ते एकटेच असं नव्हे, अजून काही जण आहेत की ते येतात आणि मी आलोय हे सांगायला लागत ते बक्षीस देऊन जातात. माणसं बक्षीस देतात म्हणून ते आमच्यासाठी चांगली असं नाही मी म्हणणार, पण अतिशय प्रेम. काही लोक अशी आहेत की ग्वाहागरला प्रोग्राम असतो, रत्नागिरीतली लोक ग्वाहागरला बघायला येतात, ग्वाहागरची लोक ग्वाहागरच्या 50-60 किलोमीटरमध्ये कुठेही बघायला येतात. हे वेगळंच नातं झालंय का आता, म्हणजे काय म्हणतात ना मित्र आहेतच सगळे ते आता झालेले आमचे आणि त्याच्या पुढचं एक वेगळं नातं झालंय.
1: याच संदर्भात तुम्ही एक कविता तुमच्या सोशल मीडियाच्या वॉलवरून पोस्ट केली होती आणि ती खूप व्हायरल झाली, तर त्या कवितेबद्दल काय सांगाल आम्हाला, ती कविता ऐकायला मिळेल?
0: ती कविता अशी आहे की वसाड झाली शेती, वसाड होतोय गाव, जो तो उठतोय आणि शहरात घेतोय धाव. गुराढोरा सुपली, कोंबड्या पण गेल्या, वाडा होता म्हणायला मेढी तेवढ्या राहिल्या. बावड्या आटल्या, तली आटली, गावच्या सड्यावर गेलो तर गावते फक्त रिकामी दारूची बाटली. मोठमोठ्या कंपन्या आल्या, रेल्वे पण आली, मोठमोठ्या कंपन्या आल्या, रेल्वे पण आली, कवडी मोल जमिनीची किंमत

0: मूव झाली. मग असं होतं, हे सगळं जागं व्हायला पाहिजे आणि कोकणातल्या पोरांनी ह्या कोकणासाठी काहीतरी करायला पाहिजे.
1: वा,
0: ही कविता खूप वर्षापूर्वी लिहिली, पण एक दिवस मी एकदा कार्यक्रमामध्ये सादर करताना घेतली आणि ती रील व्हायरल केली कोणीतरी एका मित्राने. एवढी व्हायरल झाली की त्याचे खूप सारे रील्स त्याच्यावरनं आणखी आणखी बनल्या, लोकांनी AI वरनं त्याचे व्हिडिओ बनवले. आणि मी कविता म्हणजे काय असा शिकलेलो नाही, हे जे सुचलेलं ते लिहिलंय, तो विषय प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारा बघतोय आपण जे काही चाललंय ते सगळ्यातनं, असा त्यांना जवळचा वाटला असेल म्हणून. कारण का गावातली घरं काही स्थलांतर होत आहेत शिक्षणाच्या साठी असतील किंवा नोकरी धंद्यासाठी, तर ही सगळं डोळ्यासमोर प्रत्येकाच्या आलं असेल किंवा स्वतः ज्यांनी अनुभवलंय ते आलं असेल, आणि त्याच्यामुळे ती व्हायरल पण झाली, लोकांनी त्या कवितेला उचलून घेतलं. आता ती घेण्यासाठी मला खूप जण सांगतात ती नक्की घ्या कार्यक्रमात, तर मी ती घेतो. तर हा असा एक प्रवास आहे की कार्यक्रमामध्ये ती कविता आली.
1: अच्छा, हल्लीच तुम्ही एका मोठ्या वाहिनीच्या गाजलेल्या कार्यक्रमाचा भाग झालात, तो एक विनोदी कार्यक्रम होता आणि आम्हाला रत्नागिरीकर म्हणून तुम्हाला स्क्रीनवर बघताना खूपच अभिमान वाटत होता या गोष्टीचा. तर तो प्रवास कसा होता तिथपर्यंत जाण्याचा आणि काय वेगळं शिकायला मिळालं या अनुभवातून?
0: शिकायला म्हणशील तर खूपच मिळालं की आपण तिथे पोहोचेपर्यंत आपली काय धडपड होते, कारण भविष्यात आपल्याला पुढची पायरी गाठायची आहे त्याच्यासाठी आपण धडपडत असतो. तो या कार्यक्रमाची ऑडिशन्स ह्या कोल्हापूरला झाल्या होत्या. आम्हीच सगळे 4-5 मित्र गेलो होतो रत्नागिरीतनं एक कार घेऊन. तिथे गेल्यावर बघितलं तर आमचा नंबर, माझा मला वाटतं 112 नंबर होता, तरी पण 100 जण आमच्या पुढे उभे होते आणि जवळजवळ मागे 500, कारण 650 आसपास ऑडिशन कोल्हापूरला झाल्या. ह्या कोल्हापुरातल्या झाल्या, अशा महाराष्ट्रात सगळीकडे झाल्या. त्या 650 जणांतनं आम्ही 2 जण सिलेक्ट झालो होतो. एक साताऱ्यातला मुलगा होता, ते झाल्यानंतर मुंबईला ऑडिशन झाल्या. 7 दिवसाचं आमचं कार्यशाळा झाली, त्याच्यामध्ये त्यांनी परत ठरवलं, कारण का प्रत्येक महाराष्ट्रातली अशी सगळीकडनं बोलवलेली मुलं तिथे आली होती. 40 मुलं आम्ही होतो तिथे, शेवटला शिल्लक राहिलेले. मी तिथे गेल्यावर बघितलं गं, काही मोठे कलाकार जे ऑलरेडी मोठे सिनेमे किंवा चॅनलवर काम केलेले ते सुद्धा ऑडिशनला होते. आणि मग आपण कोकणातले त्याच्यात एखाद्या गावातनं गेलोय तर कितपत तिथे आपण टिकू हे भीती वाटायला लागली. कारण का खूप सारी हुशार मुलं ज्यांनी वेब सिरीज केले आहेत, ज्यांनी काही कॉमेडी शो केलेत, ते तिथे होते. पण नशिबाने तिथे शेवटच्या 25 मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि इतकं भारी वाटलं की फक्त एक आपली भाषा आणि आपला ह्या कोकणातला अभिनय याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं होतं.
1: तेच वेगळे पण आहे ना, आणि
0: त्यांना एक कोकणाचा फ्लेवर हवा होता. पण झालं बाबा ते. आणि नंतर जवळजवळ शेवटचे 10 जे राहिलो होतो त्याच्यापर्यंत मी होतो आणि जवळजवळ 20-एक एपिसोड मी त्या कार्यक्रमाचे केले.
1: या दरम्यानही मोठमोठ्या सेलिब्रिटीजना भेटायला मिळालं असेल.
0: हो खरंच, म्हणजे ज्या माणसांना आपण लहान असताना टीव्हीवर बघतो ना. ऍक्च्युली मी तुला मगाशी म्हटलं की मी इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा केलाय, तर मला कधी कधी असं वाटायचं की आपण टीव्ही मी खोलायचो रिपेरिंग करायचो, हे टीव्हीत कधी आपल्याला जाता येईल का असा कधी कधी विचार होता. आपण किती वर्ष टीव्ही खोलणार, आपल्याला टीव्हीवर दिसायला काय म्हणजे काय करायला लागेल. तर हा योग माझ्यासाठी आला. ज्या माणसांना मी एक विनोदी म्हणून ती माणसं आवडत होती त्या माणसांबरोबर मला काम करायला मिळालं. मोठमोठे ऍक्टर्स ज्यांच्याबरोबर मी सिनेमामध्ये काम केलं, ज्यांना लहानपणापासून बघतोय आणि भारी काम करतात, म्हणजे कधी ह्यांना भेटता येईल का, ह्यांच्यावर फोटो काढता येईल का, हे जे विचार करत होतो ना मी, त्यांच्यावर काम केलं. जी माझ्या मनामध्ये चांगली चांगली माणसं होती त्या सगळ्यांबरोबर मला जवळजवळ काम करायची संधी अजून सुद्धा आहेत भरपूर माझ्या मनामध्ये. आता बघूया कसा योग येतोय, पण ज्या आवडते कलाकार जे होते त्यांच्याबरोबर हळूहळू काम करायला मिळायला लागले आता मला.
1: मस्त. छोट्याशा गावामधून सुरू झालेला हा तुमचा अभिनयाचा प्रवास आज रुपेरी पडद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय, तर काय वाटतं मग मागे वळून बघताना?
0: तसं एवढं मला वेगळं, म्हणजे आपण प्रसिद्ध झालो याच्याबद्दल मला खूप कौतुक आहे. माझ्याजवळ जेव्हा लोक येऊन म्हणजे बोलतात की तुम्ही भारी काम करता, तुम्ही छान अभिनय करता, तुम्ही वाटत नाही एवढे म्हातारे आहेत असं. मी स्टेजवर असताना 50-60 वर्षाचा म्हातारा करत असतो आणि नॉर्मल राहताना आपण नॉर्मल राहण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर काय झालं माहिती का, मी एक असं ठरवतो की आपण जेव्हा नाटकात कॅरेक्टर म्हणून काम करत असतो ना, की रंगमंचावरनं खाली उतरल्यानंतर आपण नॉर्मल माणूस म्हणून जसं राहतो ना तसंच राहायचं. हां, आपण एक छान पल्ला गाठला इथपर्यंत, पण त्याचं असं नाही की डोक्यामध्ये आपल्यामध्ये काहीतरी असायला हवं, आता मी बाबा ऍक्टर आहे असं नाही मला वाटत. की मित्र मित्र आहेत तसेच आहेत ग सगळे. म्हणजे कसं म्हणतो ना की मी गावात गेल्यावर गावातल्या मित्रांबरोबर राहतो, त्यांच्याबरोबर मजा करतो, उत्सवाबी

0: तुम्हाला आम्ही सगळे एकत्र असतो. तर ते मित्र म्हणतात, त्यावेळी तू इकडल्या लोकांची चेष्टा करायचास, म्हणजे मिमिक्री करायचास, आज ते आमच्यामुळे तू मोठा झाला. प्रत्येक जण असं म्हणतात. किंवा आत्ताचे जे मित्र आहेत ते सुद्धा असंच म्हणतात. मधले शाळेतले क्लासमधले मित्र असतील, त्या ITI मधले मित्र असतील, ते सुद्धा असं म्हणतात की हा त्यावेळी तू आमची जी चेष्टा करायचीस ना, त्याचा हा फायदा तुला पुढे झाला. तर हा प्रवास जो आहे ना, याच्यामध्ये असं मागे वळून बघताना एवढंच म्हणेन की प्रवास छान चाललाय, हा असाच चालू दे आणखी, आणि मी आहे तसंच राहू दे. पण म्हणजे मला जेव्हा घरात येईन तेव्हा घरातल्यांसारखाच, म्हणजे मित्रांबरोबर तसंच राहायचंय, कार्यक्रमात असेल तेव्हा कार्यक्रमातल्या मुलांबरोबर तसंच राहायचंय. फक्त आपली काय म्हणतो उद्दिष्ट मोठी मोठी होणं गरजेचं आहे, एवढंच म्हणेन मी.
1: आजही तुमचं गावाशी तितकंच घट्ट नातं आहे, म्हणजे तुमच्या सोशल मीडियाच्या वॉलवर आम्ही बघतो की बऱ्याचशा कोकणातल्या ज्या खास गोष्टी असतात त्या जगासमोर मांडण्याचा तुमचा प्रयत्न असतो. काय असतं ते मांडताना मनात?
0: मी ना कोकणातली माणसं खूप जवळनं अनुभवली आहेत. मी माझी शाळा खूप जवळनं अनुभवली आहे, गावातली खूप गरीबी. हा 30-41 वर्षाचा जो काळ आहे ना, तो इतका फटकन बदललाय ना की ती गरिबी आणि आत्ताची माणसं बघितल्यावर असं वाटतं की हे सांगितलं तर आत्ताच्या लोकांना खोटं वाटेल. शाळेतली मुलं दप्तर हा विषयच नव्हता ग, त्या पिशव्याच घेऊन, आम्ही सुद्धा पिशव्या घेऊन जात होतो. त्या काळापासूनचा जो आत्ताचा जो मधला जो पिरियड आहे ना, त्याच्या नवीन मुलांना हा कळणारच नाही. मी भाग्यवान समजतो की अशा काळातल्या आम्ही जन्मलोय की आपण लँडलाईन फोन बघितलाय, आपण नोकियाचे मोबाईल बघितलेत, आपण CD प्लेअर बघितलाय, आपण पेनड्राईव्ह बघितलाय, आपण टेप रेकॉर्डर पण पहिल्या काळातली बघितली आहे, ग्रामाफोन पण बघितलाय, आणि आता आपण स्मार्टफोन बघतो. केवढा काळ आपण बघितलं ना, ते जे गाव बघितलंय ना मी, त्याच्यामुळे माझं गावाची नाळ खूप जोडलेली आहे. आम्ही अशा शाळेत शिकलोय की एकाच खोलीमध्ये 4 वर्ग भरायचे, 1, 2, 3, 4 एका खोलीत. दोनच खोल्या होत्या, 2 खोल्यांमध्ये 7वीपर्यंतची शाळा, 2 खोल्यांमध्ये 4 वर्ग भरत होते. आणि छान होतं ग सगळं, सारं व्हायचं शनिवारचं, आणि साफसफाई आम्हीच करायची. आणि आमच्या काळात पालक कोण जाऊन सांगत नव्हतं की मुलांना कामाला का लावलं, शाळेतलं पाणी आम्ही भरायचं, इतकी मजा ना ग. तर मी असं ऐकलं की आत्ता जपानमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला लावतात, पण आम्ही त्यावेळी केले आहेत सगळ्या, अनुभवल्यात. सकाळी येऊन शाळेचा कचरा काढायचा, मग सारवायचं, दर शनिवारी आम्ही सारवायचो शाळेत, वनभोजन, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे शाळेची सहल, पहिली शाळेची सहल 10 रुपयात गेली आमची. तर हे कोकण अनुभवलंय, भात शेती, आंब्याच्या बागा, खेळ, आपल्या शिमग्यातले खेळ, आट्यापाट्या असतील, गोट्या, कबड्डी, सगळे खेळ अनुभवलेत. त्याच्यामुळे मला ना ह्या मातीशी नाळ माझी जोडलेली आहे. मी किती शहरात गेलो तरी मला थोडीशी घुसमट होते. जेवढी मी कोकणात, म्हणजे आपल्या गावात राहताना जेवढा मी सुखी असतो, आणि मला खूप असं एकटं एकटं जाऊन बसायला पण आवडतं, बागे बिगेत जाऊन, तर मी बसतो आणि सगळ्या झाडांवर मला असं प्रेम करायचं वाटतं. तर ह्या कोकणातल्या सगळ्या गोष्टी मी जवळनं बघितल्यात, तिथल्या लोकांचं राहणीमान मी बघितलंय, त्यांना आपल्याकडे बॅलन्स किती ह्याच्याशीपेक्षा आपलं राहणीमान, आणि ते इतकं आनंदी जगतात ना ग, दिवसभर राब राब राबतात. म्हणजे लोककलेचा एक विषय जर तू म्हणालीस तर कोकणामध्ये आपल्याकडे नमन चालतं, जाखडी चालते, भारुडं चालतात, डफावरचे नाच असतात. तर तू आपल्या कोकणातलं वैशिष्ट्य, दिवसभर राब राब राबणारी माणसं असतात ना जी मोलमजुरी करतात, ती रात्री तीच ना लोककलेचे कार्यक्रम करतात. किती सुखी आणि आनंदी असतील, त्यांना परत सकाळी उद्या दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असतं ना. तर ही सगळी लोकांची जी राहणीमान आहे ना, हे मला बघून कोकणाशी आपल्या मातीशी नाळ माझी घट्ट आहे अगदी. मला ते सगळं आवडते ह्या गोष्टी. माझ्या घरी रेशन दुकान होता, म्हणजे बाबा सांभाळायचे, तर तिथे येणारी लोक इतकी छान गप्पा मारत असायची आपापसात, त्यांच्यातलं संभाषण मला ऐकताना खूप भारी वाटायचं. मी त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलायचो त्यांना. पण तू म्हणतेस ना की ती कनेक्टिव्हिटी आहे कोकणाशी.
1: बरोबर. अभिनया व्यतिरिक्त गणपती मूर्ती घडवणं ही पण तुमची एक खासियत आहे, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे की ही आवड कुठून लागली?
0: आवड नाही आहे ही, ॲक्च्युली हा वारसा आहे. म्हणजे माझ्या पंजोबांनी गणपती काढायचे, म्हणजे मला जे सांगितलेलं आहे घरातनं, आजोबांकडनं माहिती मिळालेली की बोंबाड्याची माती, म्हणजे वारुळाची माती म्हणतो ना आपण, बोंबाडा माहिती ना, म्हणजे वाळवी जी माती काढते अशी पावसामध्ये, त्याला बोंबाड्याची माती आमच्या कोकणात म्हणतात, लाल माती असते ती. तर त्याचे गणपती आमच्या घरात काढले जायचे पहिले. म्हणजे कसं माहिती ना, वाडीत गणपती गावकर गणपती आणायचे, मग ते गावकरच माती आणून द्यायचे, आणि त्यांचे गणपती पंजोबा काढून द्यायचे. त्यांना हळद, पिंजर, अबीर हेच कलर असायचे. हा, आणि मग हळूहळू आपण नंतर शाडूची माती वापरायला लागलो, आजोबा गणपती काढायला लागले पंजोबांनंतर. आणि काय म्हणतो ना आपण, 7 CB खूप प्रकार कमी होता. नॉर्मल हातान काढणं, आणि असा आकार एकदम फिनिशिंग बिनिशिंग नव्हता त्यावेळी. त्यावेळेचा एक गणपती होता, 70-80 वर्षापूर्वीचा एक गणपती.

0: आमच्याकडे. हां, तर तो गणपती बघितल्यानंतर असं वाटलं की आकार गणपतीचा चार हात लांब सोंड जे काय आहे ते तुम्हाला त्याच्यात व्यवस्थित दिसतं, पण कलर किंवा काय तुम्हाला आत्तासारखं नव्हतं, खूपच म्हणजे हळद पिंजरेचे कलर बिलर असे लावलेले. तर आजोबांनी काढले, पंजोबांनी काढले, बाबांनी काढले, मला वाटतं 300-400 गणपती आमच्या घरात होते. पण त्याच्यानंतर बाबांना सुद्धा जमेन असं झालं, कारण रेशन दुकानचं पण काम करायचे, जे मदत करायला जी मुलं यायची ती हळूहळू कमी झाली. नंतर मग गणपतीचं प्रमाण पण कमी. बाबांनी जी काही मुलं आपल्याकडेच कामाला होती त्यांनाच सांगितलं की तुम्ही तुमच्या वाडीतले असतील तर तुम्ही काढा तिकडेच, मग जे आमच्याकडे काही कामाला होते तेच गणपती आता काढतात आजूबाजूला. तर अजूनही 30-40 माझ्याकडे गणपती आहेत, पण ते मी वारसा म्हणून चालवतोय. खरं सांगायचं माझ्याकडे सुद्धा आता वेळ कमी आहे, तर मी काही आणतो काही काढतो, तर मी आलेला वारसा तो चालवतोय माझ्याकडे, कारण काही परंपरा आहे आमच्याकडे. आणि जी लोक आहेत त्यांना जा म्हटलं ना आता आमच्याकडनं, आता ह्या वर्षी आम्ही गणपती काढणार नाही, तर ती नाही जाणार, एवढी घट्ट त्यांचं नातं आहे,
1: पूर्वापार चालत आलेलं आहे.
0: हां, मी म्हणेन तर कस्टमर आणि गणपती कारखानदार असा विषय नाही आहे इथे, ते एक वेगळं नातं झालं आहे इतके वर्षाचं. म्हणजे माझ्या आठवणीत मला कळायला आलं 40 वर्ष जे आमच्याकडे गणपती नेत आहेत, काही जण जुने पण असतील. आमच्याकडे भातगावच्या समोर राई म्हणून गाव आहे, तिथपासूनचे आजही ठराविक गणपती, एक एक गणपती असेल, पण ते आजही ती लोक अगदी नेहला येतात आणि एका गणपतीसाठी बोटी विटीतनं गणपती नेतात ते. तर एक वेगळं नातं आहे कारखानदार म्हणून.
1: या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंब कसं पाठीशी उभं होतं? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अभिनय क्षेत्र असेल किंवा कुठचंही कलाक्षेत्र असेल, तर घरातला एक कर्ता पुरुष जेव्हा अशा एखाद्या अनिश्चित क्षेत्रामध्ये काम करणार असतो तेव्हा घरच्यांच्या मनामध्ये एक छोटी भीती असते की हे क्षेत्र आपल्याला पोहोचू शकतंय का. तर मग अशा वेळेला घरचे तुमच्या पाठीशी कसे उभे राहिले?
0: तसं म्हटलं तर आईबाबांचा ह्या गोष्टीला थोडासा विरोध नाही म्हणता येणार, पण ते ह्या गोष्टीला घाबरतात, कारण ते पण गावातले आहेत. म्हटलं ना की गावातली माणसं खूप खरी असतात, ते स्पष्ट सांगतात. हे काय खरं नसतं असं त्यांनी मला सांगितलं होतं की मृगजळ आहे. म्हटलं ठीक आहे, मी नोकरी तर सोडत नाही आहे, मी नोकरी सांभाळून सगळं करत होतो. तर ह्याच्यामध्ये आईबाबांनी सपोर्ट खूपच केला आत्तापर्यंत, खूप. आणि मुळात बायको रोज प्रयोग लागतात आमचे, कधी कधी 10-10 प्रयोग आम्ही सलग सुद्धा करतो. त्यावेळी रात्री आल्यानंतर, रात्री म्हणजे आम्ही पहाटे जातो सकाळी 5-6 आल्यानंतर घरात बॅग टाकायची, झोपायचं आणि सकाळी परत 10 उठून कामावर जायचं, कामावर 5-6 निघायचं आणि परत बॅग घ्यायची आणि निघून जायचं. मला बॅगेत बघावं लागत नाही की काय आहे आपल्या बॅगेत, कारण काय तिला इतकी सवय झाली ना आता ह्या गोष्टीची. कार्यक्रमामध्ये माझा एक टॉवेल आहे, जवळजवळ 650 प्रयोगला तो एकच टॉवेल वापरलाय. आपण म्हणतो ना एक आपली जी वस्तू असे की त्याच्यामुळे आपल्याला एक बळ येतं, तसं टाईपचं ते मी त्याला मानतो. तर तिला माहिती की ते लागतंच, त्याला तो वापरणार नाही पण तो बॅगेत हवा. तर अशा काही गोष्टी आहेत, त्या बॅगेत भरणं, म्हणजे वेळेवर मला पाण्याच्या बाटलीपासून अगदी आज उशीर झाला असेल तर एखादा डबा कोपऱ्यात टाकून ठेवायचा, लाडू, 2 लाडू त्या डब्यात, हे सगळं सईमुळे आहे सगळं. आणि ती पाठीशी आहे खंबीर, म्हणून तर एवढे प्रयोग आहे. मी तर म्हणे आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाची बायको तेवढी खंबीर पाठीशी आहे प्रत्येकाच्या, म्हणून ह्या गाडा सगळा व्यवस्थितरित्या चाललेला आहे.
1: अच्छा,
0: कारण काय म्हणतो ना आपण की त्यांचा सपोर्ट नसेल तर भविष्यात काहीच होणार नाही.
1: बरोबर. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की मोठी स्वप्न बघण्यासाठी मोठ्याच शहरामध्ये जन्म घ्यायला लागतो असं काही नाहीये, त्याच्यासाठी मनात एक जिद्द असावी लागते आणि ती मोठी स्वप्न बघण्याची इच्छा असावी लागते. तर जी नवीन मुलं या क्षेत्रामध्ये येऊ बघतायत, अगदी छोट्या छोट्या गावांमधून जी मुलं अभिनय क्षेत्रामध्ये काम करू इच्छित आहेत, त्यांना काय सांगाल?
0: खरं सांगू तुला, मी नवीन मुलं आहेत ना ती आमच्यापेक्षा हुशार आहेत ग, कारण काय माहितीये त्यांनी एवढं भारी त्यांनी जग बघितलंय आत्ताचं जे. तर आता तरुण मुलं जी नाटकं करतात किंवा एकांकिका असतील किंवा स्किट असतील ती इतकी जबरदस्त करतात, तर आपल्यापेक्षा ही नवीन मुलं खूप छान करतात, त्यात वादच नाही. पण एक होतं काय माहिती आहे का, ऑडिशन हा विषय. आता मी सिनेमासाठी खूप ऑडिशन देतो, 100 ऑडिशन दिले असतील आतापर्यंत. कुठची तरी ऑडिशन दिलेली कुठेतरी जाते आणि आपल्याला फोन येतो, तुमची ऑडिशन आम्ही बघितली आहे, तुम्ही काम करणार का. हा फोन आपल्यासाठी ही आपली ऑडिशन दिलेल्याची एक पोचपावतीच. मी म्हणेन ना की एखाद्या मोठ्या कलाकृतीत तुम्हाला काम करायला मिळतं तर ते तुमच्यासाठी महत्त्वाचंच असेल ना. आणि नवीन पिढीला मी तर म्हणेन प्रत्येक गोष्टीला ऑडिशन लागते या. आणि मी बघितलं की नवीन मुलांना ऑडिशन सांगितलं ना की जरा ते थांबतात, मग ते प्रश्न विचारतात, प्रोडक्शन काय आहे, कोण करतंय, आधी तू दे तर माझं म्हणणं. कारण काय आहे माहिती आहे, आपली सुरुवात तर होऊन जाते ना आयुष्याची एक चांगली रुपेरी पडद्यावर.
1: कधी कुठली ऑडिशन कुठे जाऊन पोहोचेल सांगू शकत.
0: आणि खूप वेळा असं होऊन जातं.

0: प्रोडक्शन काय आहे, मग मला असं वाटतं की का विचारता तुम्ही, विचारावं, माझं म्हणणं माहिती असावी आपल्याला. पण ऑडिशन दिल्यामुळे तर फुकट काय जाणार नाही ना, एक देऊन बघूया. मी खूप ऑडिशन दिले जातपर्यंत खूप, आणि मला असं झालं की एक ऑडिशन दिल्यामुळे एका सिनेमामध्ये काम मिळालं, त्या सिनेमातलं काम बघून दुसरा सिनेमा मिळाला, मग तिसरा मिळाला, असं झालेत आता 5-7 सिनेमे असं. तर नवीन मुलांना हेच सांगेन की तुम्हाला शिक्षणामध्ये सोयी पण झाल्यात, म्हणजे तुम्ही कला विषयात काय म्हणतो ना आपण डिप्लोमा
1: शिक्षण घेऊ शकतो
0: घेऊ
1: आता.
0: शकताय, जे आम्ही घेतलेलं नाही आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे अभिनय करू शकाल, आणि तुम्ही प्रयत्न तर करत राहा, ऑडिशन देत राहा, आणि आपण एक काम करून थांबणार नाहीच ना.
1: बरोबर.
0: एक काम आपलं झालंय म्हटल्यावर मग आपण दुसरं काम बघायलाच हवं. फक्त एकदा एका कामाला आपण होय म्हटलं असेल तर दुसऱ्या कामाला होय म्हणू नका, कारण कलाकार क्षेत्रामध्ये त्याला खूप महत्त्व आहे.
1: सचिनजी, तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा छान सगळा प्रवास आम्हाला उलगडून दाखवलात. बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि जसं मी आधीपासून म्हणते की आपली पार्श्वभूमी काय आहे किंवा आपण जन्म कुठे घेतला यापेक्षा आपल्याला आता भविष्यात काय करायचं आहे आणि कुठे जाऊन पोहोचायचं आहे हे मनात आपल्या पक्कं असलं की आपल्याला हवं ते साध्य करता येतं. आणि याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आहात. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

माझा कलाप्रवास अभिनेता सचिन काळे यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: वैशाली सामंत, श्रीराम अय्यर आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं चाहतो मी तुला या चित्रपटासाठी. गीतकार होते डॉक्टर शैलेंद्र जाधव आणि संगीतकार मिलिंद एन मोरे.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
3: श्रोते हो, आपला आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

0: हर्षवर्धन वावरे आणि सहकाऱ्यांना आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते मंगेश कांगणे, संगीतकार चिनार मंगेश आणि चित्रपट उर्फी.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: श्रोतहो, संगणक युगातल्या शालेय आणि महाविद्यालयीन मुलांशी संवाद कसा साधावा आणि त्यांना चांगलं करिअर घडवण्यासाठी अभ्यासाबरोबरच इतर छंद कसे जोपासावेत याविषयी जाणून घेऊया चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले उपेंद्र बापट सर यांच्याकडून.
4: मला कंटाळा कधीच येत नाही खरं तर. काहीतरी काही ना काहीतरी कुठेतरी सुरू असतं, कारण आपल्या भोवती बरंच काही घडत असतं. साधा संध्याकाळचा सूर्यास्त जरी तुम्ही समुद्रावर

0: जाऊन नुसता बघितला तरी सुद्धा त्याच्यामध्ये बरंच काही आनंद देण्यासारखं असतं. निसर्गात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, मुख्यतः आपण ज्या भागात राहतो कोकणामध्ये, त्यात आत्ता या दिवसात पावसात तुम्ही नुसतं बाहेर जरी गेलात इतक्या प्रकारची फुलं बघायला मिळतात, वनस्पती बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यातलं सौंदर्य जे आहे ते तुम्ही थोडंफार थोडासा वेळ देऊन अवलोकन करण्याचा प्रयत्न केलात तर मग कंटाळा आला किंवा तोचतोचपणा माझ्या जीवनामध्ये आहे असं कुठलं खरं म्हणजे शिल्लक राहत नाही.
1: तेव्हा नक्की ऐका 5 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून आणि 101.5 MHz या FM वाहिनीवरून.
2: श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखिका कोमल कुंभार आणि आरोग्य दर्पण लाईव्ह फोन इन कार्यक्रमात केसांची निगा याविषयी डॉक्टर शमीन दळवी यांची मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू.

0: फुंत्रू चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं, केतकी माटेगावकर यांच्या मुख्य स्वरात. संगीतकार ऋषिकेश, सौरभ आणि जसराज.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक, अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणालीसुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: रोहन प्रधान यांच्या मुख्य स्वरातलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते रोहन रोहन आणि चित्रपट स्माईल प्लीज.
1: प्रत्येक रोगाच्या मुळाशी दडला आहे स्थूलपणा. स्थूलपणा कायमचा घालवायचा असल्यास रोज सकाळी उठल्यावर घ्या झिरो चूर. स्थूलपणावर 100% खात्रीशीर उपाय, त्वरा करा.

0: प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

वजनदार चित्रपटातलं ओमकार कुलकर्णी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अविनाश विश्वजीत. मधुरा कुंभार, अनिता दाते केळकर आणि शिक्षा जैन यांनी गायलेल्या या रचनेसोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम

श्रोतेहो, आज सायंकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत तरुणाईचा बाजार। तरुणाई स्वतःच स्वतःसाठी एक मोठी बाजारपेठ कशी बनली याविषयीचा कार्यक्रम आज सायंकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करू। सकाळचे 11 वाजतात, यानंतर हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

2625.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 11:05 आणि 30 सेकंद झालेत. आता प्रसारित करणार आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आभास कुमार गांगुली म्हणजेच किशोर कुमार यांचा आज जन्मदिवस आहे. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांनी गायलेली काही गाणी.

0: किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत होतं ड्रीम गर्ल या चित्रपटामधलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, किशोर कुमार हे केवळ पार्श्वगायक नव्हते तर ते उत्कृष्ट अभिनेता, संगीतकार, गीतकार, निर्माता आणि दिग्दर्शकही होते.

0: लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. शब्दरचना होती आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट अपना देश.
1: श्रोतेहो, संगणक युगातल्या शालेय आणि महाविद्यालयीन मुलांशी संवाद कसा साधावा आणि त्यांना चांगलं करिअर घडवण्यासाठी अभ्यासाबरोबरच इतर छंद कसे जोपासावेत याविषयी जाणून घेऊया चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले उपेंद्र बापट सर यांच्याकडून.
2: मला कंटाळा कधीच येत नाही खरं तर. काहीतरी काही ना काहीतरी कुठेतरी सुरू असतं, कारण आपल्या भोवती बरंच काही घडत असतं. साधा संध्याकाळचा सूर्यास्त जरी तुम्ही समुद्रावर जाऊन नुसता बघितलात तरी सुद्धा त्याच्यामध्ये बरंच काही आनंद देण्यासारखं असतं. निसर्गात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत. मुख्यतः आपण ज्या भागात राहतो कोकणामध्ये, त्यात आत्ता या दिवसात पावसात तुम्ही नुसतं बाहेर जरी गेलात, इतक्या प्रकारची फुलं बघायला मिळतात, वनस्पती बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यातलं सौंदर्य जे आहे

0: हे तुम्ही थोडंफार थोडासा वेळ देऊन अवलोकन करण्याचा प्रयत्न केलात तर मग कंटाळा आला किंवा तोचतोचपणा माझ्या जीवनामध्ये आहे असं कुठलं खरं म्हणजे शिल्लक राहत नाही.
1: तेव्हा नक्की ऐका 5 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून आणि 101.5 MHz या FM वाहिनीवरून.
2: विश्वास चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण 7 ऑगस्ट सकाळी 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स विश्वास 7 पिढ्यांचा.
4: आवाजातला खट्याळपणा भावुकता उत्साह आणि सहजता यामुळे किशोर कुमार यांचं प्रत्येक गाणं श्रोत्यांच्या मनात रुंजी घालतं.

0: किशोर कुमार आणि सहकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. आराधना या चित्रपटासाठी हे गीत स्वरबद्ध केलं होतं सचिन देव बर्मन यांनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता नैसर्गिक शेतीमध्ये जैविक

0: जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणालीसुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
1: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, किशोर कुमार यांनी देवानंद, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या तिन्ही पिढ्यातील सुपरस्टारना आपल्या आवाजानं वेगळी ओळख दिली. पडद्यावरचा अभिनेता आणि पार्श्वभूमीतील आवाज याचं इतकं सुंदर नातं फार कमी कलाकारांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: रसिक हो, प्रेमाच्या भावना अत्यंत साध्या पण मनाला स्पर्श करणाऱ्या शब्दात व्यक्त करणारं याराना चित्रपटातलं गीत आजही प्रत्येक संगीत प्रेमीच्या आवडीचं आहे। राजेश रोशन यांचं सुरेल संगीत, अंजन यांचे हृदयस्पर्शी शब्द आणि किशोर कुमार यांच्या जादुई आवाजामुळे हे गाणं काळाच्या पलीकडे जाऊन अजरामर ठरलंय।

जहरीला इन्सान या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राहुल देव बर्मन आणि गायक होते किशोर कुमार.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: रसिक हो, 8 फिल्मफेअर सर्वोत्तम पार्श्वगायक पुरस्कार पटकावणारे किशोर कुमार हे केवळ गायक नव्हते, ते अभिनेता, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि गीतकारही होते. बहुआयामी व्यक्तिमत्वाची हीच त्यांची खरी ओळख. आजही किशोर कुमार यांचा आवाज काळाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक पिढीच्या मनाला स्पर्श करतो. त्यांची गाणी कधीही जुनी होत नाहीत, कारण त्यात भावना आहेत, जीवन आहे आणि संगीताचा अमर ठेवा आहे. श्रोतेहो, किशोर कुमार यांनी गायलेली काही गाणी आपण ऐकलीत आणि त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा आपण प्रयत्न केला. रसिक हो, आज विशाल भारद्वाज या दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक, संगीतकार आणि पार्श्वगायकाचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि वळूया कार्यक्रमातल्या पुढच्या गाण्याकडे. संगीतकार आहेत अर्थात विशाल.

सत्या चित्रपटातलं आशा भोसले, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते विशाल भारद्वाज.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: विशाल भारद्वाज यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात संगीतकार म्हणून केली। ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष गाजली। माचिस, ओमकारा, कमीने, हैदर यासारख्या चित्रपटातल्या विशाल यांच्या संगीताला आणि दिग्दर्शनाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही भरभरून दाद दिली।

हरिहरन आणि सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते विशाल भारद्वाज आणि चित्रपट माचीस. भारतीय लोकसंगीत, शास्त्रीय संगीत आणि आधुनिक ध्वनी यांचा सुरेख मिलाफ विशाल भारद्वाज यांच्या संगीतामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो.

कमीने चित्रपटातलं सुखविंदर सिंग, विशाल दादलानी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शब्द होते गुलजार यांचे आणि संगीतकार अर्थात विशाल भारद्वाज. रसिक हो, संगीतकार म्हणून यश मिळाल्यानंतरही विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शनात वेगळी वाट निवडली. व्यावसायिक चित्रपटांसोबतच आशयघन, साहित्यावर आधारित आणि विचार करायला लावणारे चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणून त्यांची खास ओळख निर्माण झाली. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात संगीत हा केवळ मनोरंजनाचा भाग नसतो, तर तो कथानकाचा एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे त्यांची गाणी ऐकताना शब्द, सूर आणि प्रसंग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. विशाल भारद्वाज यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि वळूया कार्यक्रमातल्या शेवटच्या गीताकडे.

राहत फतेह अली खां यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते विशाल भारद्वाज. इश्किया चित्रपटातल्या या रचनेसोबतच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. 262.47 मीटर अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.
1: महिलांसाठी विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा अगं माझा विंड चीटर दिसतोय का बघ कुठे.
1: अरे डोळे उघडून बघ जरा, दारा मागे टांगलाय.
0: अगं असं काय करतेस, दारा मागे नाहीये म्हणून तर तुला विचारतोय.
1: मग तू घातला असशील.
0: आता घातला असता तर शोधत कशाला बसलो असतो सांग मला.
2: रोहित तू विंड चीटर शोधतोयस की चष्मा?
0: दोन्ही शोधतोय.
1: आधी चष्मा डोक्यावर आहे का ते बघ, तो सापडला की मग विंड चीटर सुद्धा सापडेल.
0: वा वा वा, पुन्हा तीच ती थट्टा.
2: हो, कारण ती कधी फेल जात नाही.
0: वा वा वा वा, काय ग तू माझ्या बाजूने आहेस की ताईच्या?
2: मी सगळ्यांच्या बाजूने.
0: सगळ्यांच्या बाजूने म्हणजे कसं?
1: अरे हा बघ सापडला, सोफ्याच्या मागे पडला होता विंड चीटर तुझा.
0: अरे इथे कसं काय गेला?
1: काल वाळत घालायला काढलास आणि गप्पा मारता मारता तिथेच ठेवलास.
0: एकूण माझ्या स्मरणशक्तीपेक्षा तुझी निरीक्षण शक्ती भारी आहे.
1: हो तर, घर चालवायला लागते बरं ती.
2: सुखदा मी येते तेव्हा तुमच्या घरात काही ना काही शोध मोहीम सुरूच असते.
0: हे बघ, वस्तू हरवत नाहीत, फक्त वेळेस सापडत नाहीत, कारण नेहमी त्यांची जागा बदललेली असते.
1: हो, आणि बदलणारा कोण हे मात्र विचारू नकोस.
0: नाही नाही नाही, माझ्यावर आरोप करण्याआधी पुरावे सादर करावे लागतील.
2: पुरावा क्रमांक 1 विंड चीटर.
1: पुरावा क्रमांक 2 कारच्या किल्ल्या.
0: अगं त्या एकदाच ग.
1: दोनदा,
2: तीनदा.
0: अरे तुम्ही दोघी म्हणजे दोघी मिळालात ना की माझं काही खरं नसतं.
1: बरं मग आजचा काय कार्यक्रम ठरलाय?
0: बाजारात जायचंय ना.
2: काय घ्यायचंय?
0: नाही काही खास नाही, भाजी फळं, सोसायटीतल्या छोट्या मेळाव्यासाठी थोडंसं डेकोरेशनचं सामान, एवढंच.
2: अरे हो, बरी आठवण झाली मला. तू म्हणाला होतास ना प्रत्येकाने आपल्याला आवडणारं एक पुस्तक आणायचं.
1: पुस्तकं रद्दीत द्यायची नाही तर जपून ठेवायची आणि दर आठवड्याला एक पुस्तक दाखवायचं. का आवडलं आपल्याला ते पुस्तक ते 2 मिनिटात सांगायचं.
2: मस्त कल्पना आहे ही.
0: पण सुरुवातीला सगळ्यांनी विचारलं, यात काय मजा आहे?
1: आता मात्र सगळे पुस्तकं शोधतायत.
2: म्हणजे अजूनही पुस्तकांचा मोह संपलेला नाही?
0: अजिबात नाही, फक्त त्यांना पुन्हा हातात घ्यायला निमित्त लागतं.
1: रेवा तू कोणतं पुस्तक आणलायस?
2: अजून काही ठरवलं नाही ग मी.
0: जास्त विचार करू नकोस ग, मनात पहिल्यांदा जे येईल ना ते घे.
2: पण लोक काय म्हणतील?
1: पुस्तक निवडताना लोकांचा विचार कशाला करायचा?
0: मग काय, आवड ही स्पर्धा नसते म्हटलं.
2: रोहित तू कुठलं पुस्तक देणार आहेस?
0: मी एक जुनं प्रवास वर्णन काढलंय.
2: वा वा.
0: आणि त्याचबरोबर मोबाईलवरचा एक नकाशा दाखवणार आहे मी.
1: म्हणजे पुन्हा तुझं आवडतं वाक्य.
0: आवडतं वाक्य कोणतं?
1: पुस्तक जागा दाखवत, नकाशा रस्ता दाखवतो.
2: वा हे छान आहे.
0: आणि म्हणून दोघांचीही गरज असते.
1: बर बाजारात जाताना कापडी पिशव्या घेऊन जाव्या.
0: घेतो घेतो.
2: मी येऊ का सोबत?
0: चल ना, विचारायचं काय त्यात.
1: पण एक अट आहे.
2: काय?
1: काहीही आवडलं म्हणून लगेच घ्यायचं नाही.
2: म्हणजे?
1: आधी स्वतःला विचारायचं, खरंच गरज आहे का.
0: आता मला हे सांग सुखदा, हे नियम जे तू सांगतेस ते माझ्यासाठी की तिच्यासाठी?
1: तुम्हा दोघांसाठी.
2: आणि मग तुझं काय?
1: मलाही हाच नियम लागू.
0: वा, म्हणजे घरामध्ये अर्थमंत्री गृहमंत्री एकच आहेत.
2: आणि विरोधी पक्षही तोच.
0: चला तर मग निघूया.
1: छत्री घेतली?
0: हो हो. तर
2: आणि विंड चीटर?
0: अगं यावेळी आधीच हातात घेतलेलं आहे मी.
1: छान, आता परत शोधायला लावू नकोस म्हणजे मिळवलं.
0: तुम्ही दोघी असलात ना तर काहीही हरवणार नाही, फक्त माझी बाजू मात्र हरते.
1: ओहो हो.
2: सुखदा तुम्ही दोघं

0: बाजारात जाता म्हणजे खरेदी कमी आणि चर्चा जास्त होत असणार.
1: नाही नाही, अगदी चुकीचा अंदाज लावलायस.
2: हो, म्हणजे चर्चा आधी होते, खरेदी नंतर,
1: आणि शेवटचा निर्णय तिचाच असतो.
0: म्हणजे रोहित, तू मत देतोस?
1: देतो.
0: आणि
1: ते नोंदवलं जात, पण निर्णय तिचाच असतो.
2: असं काही नाही. हा, पण एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा बोलून घेतलेला बरा.
1: हा, हे मात्र खरं. चला तर मग निघायचं का?
2: चला.
0: अरे, खाली किती गडबड आहे.
1: हो, मुलांनी पुन्हा सायकलिंगची शर्यत काढलेली दिसते.
2: आणि गंमत म्हणजे त्यांच्या शर्यतीमध्ये प्रत्येक जण पहिला येतो.
0: कसं काय हे?
2: कारण जो तो स्वतःच्या नियमांनी खेळतो.
1: अगदी मोठ्यांसारखं.
0: म्हणजे
1: प्रत्येकाला वाटतं आपलंच बरोबर.
0: सुखदा, आपण आता सगळ्यात आधी कोणत्या दुकानात जायचंय?
1: हे, सगळ्यात आधी पुस्तकांच्या दुकानात जायचं.
0: पण पुस्तक घ्यायचं नव्हतं ना?
1: नाही नाही नाही, बाहेर ठेवलेली पुस्तकं पाहिली की 2 मिनिटं थांबावं असं वाटतं ग.
2: 2 मिनिटं का?
1: ठीक आहे, 10 मिनिटं किंवा अर्धा तास.
0: म्हणून बाजारात तुम्हाला 3-4 तास तरी लागतातच.
2: बरं, आपण असं करूया, आधी भाजी घेऊ.
1: थांब थांब, मी टोपली घेतो.
0: टोमॅटो किती छान दिसतायत.
1: हे बघ, दिसायला छान असणं आणि चविष्ट असणं वेगळं.
2: आणि म्हणून मी नेहमी विक्रेत्याला विचारते.
0: म्हणजे विश्वास.
2: हो, तोही वर्षानुवर्षांचा.
1: आणि गंमत म्हणजे कधी एखादी भाजी चांगली निघाली नाही तरी तो पुढच्या वेळी स्वतः सांगतो, आज हे घेऊ नका ताई.
0: अजूनही असे लोक आहेत?
2: आहेत, पण आपण त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जात असलो तरच ते सांगतात.
1: अरे, तो बघ समोरच्या इमारतीतला प्रणव,
0: तो छोटा मुलगा.
1: हो हो.
3: रोहित काका नमस्कार.
1: काय रे, सुट्टी एन्जॉय करतोस काय?
3: हो, पण आईने एक काम दिलंय.
2: कसलं?
3: मला एक पुस्तक निवडायला सांगितलंय, पण कोणतं घ्यायचं ते कळत नाहीये.
1: अच्छा, अरे मला सांग, तुला काय आवडतं?
3: गोष्टी, पण थोडं विज्ञानही हवं त्यात.
0: मग वैज्ञानिक गोष्टींचं पुस्तक घे.
3: असतं का तसं?
1: असतं ना, गोष्टीतून विज्ञान शिकवणारी भरपूर पुस्तकं आहेत.
3: खरंच?
1: हो. आणि हे बघ, वाचून झालं की मला सांग कसं वाटलं ते.
3: नक्की.
0: रोहित, मुलांशी बोलताना तुझा आवाजच बदलतो.
1: काय सांगतेस हो?
0: अगदी मित्रासारखा.
1: अरे, त्यांना शिकवायचं नसतं, उत्सुकता जपायची असते त्यांची. म्हणून
2: आणि म्हणूनच रोहितला तुझ्याशी सुद्धा बोलायला आवडतं बरं का.
0: आणि आम्हाला तुझी मस्करी करायला,
2: कारण रोहितला सहसा पटकन राग येत नाही.
0: बरं सुखदा, ऐक ना, त्या मेळाव्यासाठी मी एक कल्पना सांगू?
2: हो, सांग ना.
0: प्रत्येकाने फक्त आवडतं पुस्तक कोणतं ते सांगायचं नाही, त्या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात काय बदल झाले हेही सांगायचं.
2: म्हणजे पुस्तक फक्त कपाटात राहिलं की आयुष्यात उतरलं हेही कळेल.
0: हो ना.
1: ही कल्पना नक्की सांगूया आपण. छान आहे.
2: बरं, पण मग आता उरलेली खरेदी करायची ना.
1: तर नाहीतर आपण पुस्तकांवरतीच बोलत राहू आणि घरी भाजी शिवायच जाऊ.
0: मग रात्री पुन्हा युट्यूब वरचा प्रयोग.
1: नको नको नको, आधी मागचा प्रयोग पूर्ण विसरू दे.
2: अरे वा, आज तर खरेदी अगदी वेळेत झाली आपली.
1: कारण काय माहितीये, आज मी पुस्तकांच्या दुकानासमोर थांबलोच नाही म्हणून.
0: बरोबर, कारण आज दुकानच बंद होतं.
1: आता हे सांगायची गरज होती का तुला?
2: बरं, आता या पिशव्या आत ठेवते. रेवा, जरा ती हिरवी पिशवी दे.
0: कोणती? ही?
2: हो.
0: अरे, यात तर पुस्तके.
1: काय? मी तर घेतलंच नव्हतं.
2: मग हे आलं कुठून?
1: अरे हो, मी विसरलोच होतो.
0: काय आठवलं?
1: मागच्या आठवड्यात पुस्तकांच्या दुकानातला मालक म्हणाला होता की हे पुस्तक घरी घेऊन जा, आवडलं तर पैसे द्या, नाही आवडलं तर परत आणा. आणि मी ते घरी घेऊन आलो तर पिशवीतच विसरलो.
0: दुकानदार अजूनही असं करतात?
1: काय आहे की त्यांचा जुना ग्राहक आहे ना मी. मला म्हणाला की तुम्ही परत करायला याची खात्री आहे आपल्याला.
2: बघ, विश्वासाचंही खातं असतं बरं.
0: कोणतं पुस्तक आहे ते?
1: पुस्तक ग, म्हणजे ते छोट्या छोट्या प्रवासांच्या आठवणी आहेत ग.
0: अच्छा, मला वाटलं एखादी मोठी कादंबरी असेल.
1: नाही, 2-3 पानांच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या.
2: म्हणजे रोज एक गोष्ट वाचली तरी पुरे.
1: हो, सगळं एकाच दिवशी संपवायची घाई नाही.
0: सुखदा, खरं सांगू?
2: काय?
0: मी आधी विचार करत होते पुस्तकांचा कार्यक्रम म्हणजे थोडा कंटाळवाणा होईल.
1: अच्छा, आणि आता काय वाटतं तुला?
0: आता वाटतंय लोक पुस्तकांपेक्षा स्वतःच्या गोष्टी जास्त सांगतील.
2: ते तर छानच होईल की.
1: काय, पुस्तक निमित्त असतं ग, माणसं घरी गोष्ट असतात.
2: कोण असेल?
1: थांब थांब, मी बघतो. अरे, या या या या. अच्छा, असं आहे का? नाही, घेऊन जा आमच्याकडून. अजूनही काही मदत हवी असेल तर सांगा बरं का.
0: रोहित कोण होतं?
1: अगं, समोरच्या काकू ग.
2: काय रे, काय म्हणत होत्या?
1: उद्याच्या मेळाव्यासाठी.

0: त्यांना खुर्च्या कमी पडत आहेत. आपल्या दोन खुर्च्या मागत होत्या.
1: दिल्यास का तू मग?
0: हो मग देणार आहे.
2: आणि परत आणायला सांगितलंस?
0: नाही नाही
1: ते का
0: त्या विसरल्या तर मी जाऊन घेऊन येईन ना. त्यासाठी वेगळं सांगायची काय गरज आहे आत्ताच?
2: बरोबर.
1: खरं तर आपल्या सोसायटीत ही एक चांगली गोष्ट आहे.
0: काय?
1: साखर, कडीपत्ता, खुर्ची, शिडी सगळं काही फिरत राहत
2: आणि परत येत.
0: आता कधी उशीर आहे तर ते सोडा.
1: तेव्हा
0: तेव्हा आपण आठवण करून देतो, मग दुसरं कुणीतरी घेऊन जात.
2: दुपारी आपल्याला तो प्रणव भेटला होता ना.
0: हो हो.
2: त्याच्या आईचा आत्ताच मेसेज आलाय.
1: काय म्हणाल्या?
2: त्याने पुस्तक निवडलं म्हणे आणि घरी आल्यावर पहिलं प्रकरण मोठ्याने वाचून दाखवलं.
0: वा वा वा प्रणव शाबास.
1: म्हणजे आजच सुरुवात केली.
0: मुलांना ना कोणी पुश करायची गरज नसते, फक्त योग्य वाट दाखवायची त्यांना.
2: बरं, उद्यासाठी आपापली 2 मिनिटांची तयारी झाली आहे का?
0: माझी झाली.
1: माझी अजून झाली नाहीये. पण
0: अगं काही अवघड नाही त्यात रेवा.
1: पण काय बोलू,
2: पुस्तकाबद्दल कमी ते वाचताना तुला काय वाटलं ते अधिक सांग.
0: आणि मुख्य म्हणजे सगळ्यांसारखं बोलायचा प्रयत्न करू नकोस, म्हणजे नक्कल करू नकोस.
1: म्हणजे
0: तुझा अनुभव तुझा, दुसऱ्याची भाषा कशाला वापरायची आपण?
1: हे लक्षात ठेवते मी.
0: माहितीये उद्याच्या कार्यक्रमात कोण जिंकेल यापेक्षा मला एकच गोष्ट महत्वाची वाटते.
2: कोणती रे?
0: उद्या कार्यक्रम संपल्यावर लोकांनी थोडा वेळ तिथेच थांबून गप्पा मारल्या तर आपला कार्यक्रम यशस्वी.
1: खरंच,
2: कारण कार्यक्रम तासाभराचा असतो
0: पण त्यातून जुळलेली माणसं खूप काळ सोबत राहतात.
2: रोहित, अरे तुझं पुस्तक घेतलंस ना तू?
0: सुखदा, तू हा प्रश्न मला 3 विचारलायस.
2: कारण 2 तू विसरलास.
0: नाही नाही, आज विसरणार नाही बघ तू.
1: सुखदा, मला तर खूप धडधड होतीये.
2: एवढं घाबरायला काय झालं?
1: 2 बोलायचं आहे ना.
0: अगं ही काय परीक्षा आहे का? तिथे सगळे आपापल्या आवडीबद्दल बोलणार आहेत.
1: तरीही
2: हे बघ, तू मनापासून बोल, शब्द आपाप सुचतील.
0: बरं, आपण निघूया का?
1: हो.
2: थांबा, हे बुकमार्क सुद्धा घेऊन चला.
0: आता हे कशासाठी?
2: मुलांना आवडतील म्हणून काल रात्री तयार केलेत मी.
1: अरे वा, प्रत्येकावर वेगवेगळी वाक्य लिहिली आहेत.
0: अरे हो की, आज एक पान उद्या नवा विचार. वा,
1: वाचलेली गोष्ट शेअर केली की दुप्पट होते.
2: फार काही मोठी गोष्ट नाहीये, थोडीशी गंमत जरा.
1: रोहित, तिथे खूप लोक असतील का?
0: फार लोक नसतील, काय सांगताय ते बुवा.
1: म्हणजे
0: कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गर्दी लागत नाही तर सहभागी होणारी दर्दी माणसं लागतात.
2: आणि मनापासून ऐकणारे कान.
0: करेक्ट.
1: अरे किती मज्जा आली ना कार्यक्रमात, मला वाटलंच नव्हतं की इतकी मजा येईल.
0: मला त्या आजोबांनी सांगितलेला किस्सा भारी वाटला एकदम.
2: आणि त्या 8 मुलीने सांगितलेलं पुस्तक?
1: हो, ती म्हणाली की हे पुस्तक मी रोज उशाशी घेऊन झोपते. मला वाटतं की यातली परी येईल मला भेटायला.
0: यावर अगदी सगळेच हसले.
2: कारण ती अगदी मनापासून बोलली होती.
1: आणि रोहित,
0: काय
1: तू 2 बोलणार होतास?
0: मग
1: 5 बोललास.
2: मी घड्याळ बघत होते.
0: नाही, असं कधी कधी होतं ग, म्हणजे विषय आपला आवडता असला की वेळ कळत नाही आपल्याला.
1: हे मात्र खरंय.
2: पण सगळ्यात जास्त मजा कशात आली माहितीये का?
0: कशात? कशात सांग.
2: कार्यक्रम संपल्यानंतर.
1: हो, कुणालाच घरी जायची घाई नव्हती.
0: हा, हे मात्र खरं. म्हणजे कोणी पुस्तकांची नावं लिहून घेत होतं, कोणी फोन नंबर शेअर करत होते.
2: आणि 2 तर पुढच्या महिन्यात एकत्र फिरायला जायचं ठरवलंय.
1: आणि प्रणव
0: का, त्याचं काय झालं?
1: त्याने मला विचारलं, ताई पुढच्या वेळी मी गोष्ट सांगू का ग?
2: मग
1: मी म्हटलं नक्की सांग.
0: माहितीये छोट्या गोष्टींचं मोठेपण हेच असतं ग.
2: कसं?
0: म्हणजे सुरुवात एका पुस्तकापासून झाली
1: आणि शेवट गप्पांवर झाला.
2: खरं तर शेवट झाला नाहीच,
0: ती तर पुढच्या भेटीची सुरुवात होती ना.
1: सुखदा, मी एक ठरवलंय.
2: काय?
1: महिन्यातून 1 कोणताही कार्यक्रम नाही, कोणतंही निमित्त नाही.
0: मग
1: फक्त कुणाला तरी भेटायचं.
2: छान.
0: आणि त्यासाठी आधी मेसेज वगैरे?
1: नाही.
0: फोन?
1: तोही नाही.
2: मग
1: थेट बेल वाजवायची.
0: आणि समोरच्याने विचारलं, अरे आज अचानक इथे कसं काय?
1: तर सांगायचं.
2: नाही, मी की नाही फक्त भेटायला आले हो ना.
0: नाही नाही, म्हणजे अशी कारण नसलेली भेट सर्वात मोठं कारण ठरू शकते.
1: हो, आणि अशा भेटी आठवणीत पण राहतात.
2: कारण त्यात अपेक्षा नसते.
0: असते ती फक्त
1: आपुलकी.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. केसांची निगा याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपले केस. दाट, काळेभोर आणि निरोगी केस सगळ्यांनाच हवे असतात. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढता ताण, बदललेला आहार, झोपेची कमतरता, प्रदूषण तसंच केसांवर विविध रासायनिक उत्पादनांचा अतिरेकी वापर यामुळे केसांच्या अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा आपण केसांची काळजी म्हणजे केवळ शॅम्पू किंवा तेल लावणं इतक्या पुरताच मर्यादित ठेवतो. परंतु केसांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेलं असतं. त्यामुळे श्रोते हो, आज आपण केसांची निगा कशी राखायची याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. डॉक्टर शमीम दळवी या आयुर्वेद चिकित्सक आणि पंचकर्म तज्ज्ञ आहेत. पंचकर्म सेंटरच्या त्या संस्थापक आणि संचालक असून आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन तसंच पंचकर्म चिकित्सा याद्वारे विशेषतः जीवनशैलीशी संबंधित आजारांवर त्या उपचार करतात. डॉक्टर नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार चेतना.
0: डॉक्टर, केसांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस प्रत्येकाला भेडसावत आहेत. त्यातली प्रमुख समस्या म्हणजे केस गळणं. तर केस गळण्याची मुख्य कारणं कोणती आहेत, त्याविषयी काय सांगाल?
1: खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आज केसांचं गळणं हे अगदी आपल्याला प्रत्येक 10 जणांमध्ये साधारणतः 6 ते 7 जणांना हा प्रॉब्लेम असतोच असतो. त्याच्यामध्ये बरीचशी कारणं असू शकतात, ज्यामध्ये अनुवंशिकता, वय, हार्मोन्समधील बदल, वाढलेला ताणतणाव, झोप अपुरी मिळणं, पोषण तत्वांमध्ये असलेली कमी, थायरॉइडची पातळी कमी किंवा जास्त होणे, रक्त शरीरामध्ये कमी असणे, रक्ताल्पता असणं आणि काही औषधं, अशा प्रकारच्या कारणांमुळे केस गळतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला कारण कळणं महत्त्वाचं आहे. सुरुवात जेव्हा होते तेव्हा जर तुम्ही त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केलात, जर व्यवस्थित डॉक्टरांचा जाऊन सल्ला घेतलात, तर यामध्ये नक्कीच वयाच्या वेळी होणारा केस गळणारी केस गळती तुम्ही थांबवू शकतात आणि त्यावरती पूर्णपणे चांगले आणि

0: घनदाट केसांचं तुम्हाला वरदान लाभू शकतं.
1: डॉक्टर, कधी कधी कसं होतं, थोडेसे केस जरी गळले तरी असं असतं की बापरे माझे केस किती गळत आहेत, तर दिवसाला किती केस गळणं सामान्य मानलं जातं?
0: अगदी अगदी व्यवस्थित बरोबर प्रश्न विचारला आहे तुम्ही चेतना, कारण प्रत्येकाला गोंधळ असतो मनामध्ये की साधारणतः किती केस दिवसाला गळले पाहिजेत. केस हा एक आपल्या शरीराचा असा भाग आहे की जो अगदी रोजच्या रोज त्याचे काही केस निघतात आणि त्याचबरोबरीने मुळासकट ते परतही येत राहतात. साधा

0: हा एक आपल्या शरीराचा असा भाग आहे की जो अगदी रोजच्या रोज त्याचे काही केस निघतात आणि त्याचबरोबरीने मुळासकट ते परतही येत राहतात. साधारणत 50 ते 100 केस गळणं दिवसाला हे सर्वसामान्य आहे, हे नॅचरल आहे. पण यापेक्षा जर केस जास्त गळत असतील, काही काही जणांना तर पूर्ण घरभर केस गळलेले सुद्धा असे दिसून येतात, मग अशा वेळेला किंवा केस जर विरळ होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण अशा वेळेला वेळेवर उपचार झाल्यामुळे पुढे होणारा मनस्ताप, पुढे होणारा त्रास टळू शकतो आणि केसांना व्यवस्थित आरोग्य लाभू शकतं.
1: डॉक्टर, कसं असतं ना, कधी कधी एक दिवसाआड केस धुतले जातात, म्हणजे थोडे चिकट झाले केस की धुतले, तर केस आठवड्यातून किती वेळा धुवावे? म्हणजे काही जणांचे केस तेलकट असतात, काही जणांचे कोरडे असतात, काही जणांचे सामान्य असतात, त्यामुळे केस किती वेळा धुवावे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: आपण ज्या जसं रोजचं रोज आंघोळ करणं गरजेचं आहे, तसं रोजच्या रोज केस धुणं हे गरजेचं नाही आहे. खास करून याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पुरुषांमध्ये केस लहान आहेत, ते साधारणत रोज धुतले तरी चालतात. पण स्त्रियांमध्ये रोज केस धुऊ नयेत, कारण ते ओले राहू शकतात, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुढे कोंडा किंवा जंतुसंसर्ग यासारखे सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचं एक कुठल्या प्रकारचं त्यांचं पोत आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही केस किती वेळेला धुवायला पाहिजेत हे ठरवू शकता. जर तुमचे केस खूप तेलकट असतील तर ते आठवड्याला 2 ते 3 वेळेला तुम्ही धुवू शकता. सामान्य नॅचरल हेअर ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे जे केस असतील तर साधारणत तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला धुवा. आणि जर खूप ड्राय कोरडे केस असतील तर अशा वेळेला आठवड्यातून फार तर फार 1 किंवा जास्तीत जास्त 2 वेळेला धुवा. त्याचबरोबरीने ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतोय, प्रदूषण खूप जास्त आहे तुम्ही जिथे राहत आहे तिथे, आणि धुळीचा संसर्ग जास्त असेल, तर त्यानुसार सुद्धा केस धुण्याचं तुम्ही ठरवू शकता.
1: डॉक्टर, बऱ्याचदा केसांना स्कार्प लावला की घाम येतो, त्याच्यामुळे ही केस चिकट होतात, तर अशा वेळेला केस धुणं टाळलं पाहिजे की नाही?
0: नाही, आपल्या केसांच्या मुळाशी तैलीय ग्रंथी ज्याला सिबेशियस ग्लँड म्हणतो त्या असतात. या सिबेशियस ग्लँड मधून केसांसाठी नॅचरल तेल नैसर्गिकरित्या आपल्याला निघत राहतं. त्यामुळे जेव्हाही घाम जास्त येतो, जेव्हाही प्रदूषण जास्त असतं, त्यावेळेला आपल्या ताळूला नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळण्यासाठी किंवा ताळूचं केसांच्या मुळांची निगा राखण्यासाठी आपोआपच केसांच्या मुळांपासून हे तेल निघत राहतं.
1: बरं,
0: पण तरी सुद्धा जेव्हा आपल्याला स्वतःला जाणवतंय की नाही केस खूप जास्त रुक्ष झालेले आहेत, कोरडे पडलेले आहेत आणि याच्यामुळे केस तुटतायत किंवा केसांच्या मुळांना त्रास होतोय, मग अशा वेळेला केस धुवायचे. पण जास्त म्हणजे अगदी अशा वेळेला अगदी पाण्याने जरी तुम्ही केस धुतलेत आणि नंतर मग ओल्या केसांवर कंगवा फिरवलात तरीही चालेल, पण रोजच्या रोज शॅम्पू लावणं हे नक्कीच टाळावं.
1: कारण का बऱ्याच वेळा प्रदूषण असतं, त्याच्यामुळे स्कार्प लावला जातो आणि मग त्याच्यामुळे केस धुण्याचं प्रमाण वाढतं, कधी कधी ते धुतलेही नाही. जर आता तुम्ही सांगितलं की आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत, तर केस धुताना टीव्हीवर जाहिरात पाहिली जाते, मित्रमैत्रिणींनी एखादा शॅम्पू सांगितला की आपण तो वापरतो, मग कंडिशनरही, तर शॅम्पू आणि कंडिशनर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या केसाच्या पोतनुसार?
0: शॅम्पू आणि कंडिशनरचा आज आपल्याला भडीमार दिसून येतोय. गुगल, आजची जी पिढी आहे ती गुगलवरती सर्च करते, मेडिकल स्टोअरवरती जाऊन त्यांच्या आवडीची उत्पादनं घेते, त्याच्यात चूक नाहीये. पण आपल्या केसांच्या प्रकारानुसार जर तुम्ही ते निवडलात किंवा त्यासाठी म्हणून जर तज्ज्ञांचा सल्ला घेतलात, तर त्याच्यामुळे अनावश्यक केसांना होणारा त्रास नक्कीच टाळता येतो. त्याचबरोबरीने अशी बरीच उत्पादनं शॅम्पू कंडिशनर असतात जी त्यांच्यामध्ये रसायन जास्त प्रमाणामध्ये असतात, तर अशा प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर लावायचं टाळा. त्याचबरोबरीने कंडिशनर हे केसांना मऊ ठेवण्यासाठी किंवा केसांचं जे कोरडेपणा आहे तो टाळण्यासाठी म्हणून लावलं जातं. त्यामुळे कंडिशनर फक्त केसांना लांबीवर नुसार लावा, केसांच्या मुळा

0: अशी कंडिशनर लावायची काहीच गरज नाहीये.
1: डॉक्टर, केस धुवायचे म्हटलं की ते तेल न लावता धुतले जातात, कधी कधी बरंच तेल लावून ते धुतले जातात, तर नियमित तेल लावणं कितपत गरजेचं आहे?
0: खूप चांगला प्रश्न विचारलाय चेतना, कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये जी तरुण पिढी आहे त्यांना तेल लावणं अजिबात आवडत नाहीये. तेल लावून बाहेर जाणं त्यांना अजिबात चालत नाही, आणि अशामुळे पालकांपुढे हा प्रश्न पडतो की आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून मुलं आपली तेल लावतील. मग आपण सगळ्यात अगोदर हे बघूया की तेल लावणं आवश्यक आहे किंवा नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरता, तुम्ही त्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावता,
1: फेस वॉश
0: वापरता, मग हे जे वेगवेगळं तुम्ही हे करतात की तुमचा चेहरा सुंदर दिसला पाहिजे, आणखीन चांगला दिसला पाहिजे, मग त्याचप्रमाणे तुमच्या केसांच्या मुळाशी जेव्हा तुम्ही साधारणतः कोमट तेल लावता तेव्हा केसांना एक प्रकारचं मॉइश्चरायझर मिळतो. हलका गरम तेलाने मसाज केल्यामुळे मेंदूला शांतता मिळते. पण किती तेल लावायला पाहिजे आपण हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. अगदी रोजच्या रोज तेल लावणं काहीच गरजेचं नाहीये, पण केस तेल लावल्यामुळे नवीन केस येतात किंवा टक्कल भरतं वगैरे असे काही जे गैरसमज आहे ते मात्र चुकीचे आहेत. पण नियमित तेल लावल्यामुळे केसांचं स्वास्थ्य वाढतं याला मात्र वैज्ञानिक पुरावा आहे.
1: डॉक्टर, केस धुण्याच्या किती वेळ आधी तेल लावलं पाहिजे? बऱ्याचदा रात्रभर तेल लावून ठेवलं जातं आणि सकाळी ते धुतले जातात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आपण एक तेल कसं लावलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की आपण साधारणतः जे काही तेल तुम्ही लावताय तुमच्या केसांच्या मुळाशी केसांच्या लांबीनुसार ते हलकंसं कोमट करून लावा, कारण केसांच्या मुळाशी
1: केसांचा मुळ घट्ट होण्यासाठी मॉइश्चर केसामध्ये येण्यासाठी
0: तेल तुम्ही जेव्हा कोमट करून लावता तेव्हा ते केसांच्या मुळांपर्यंत जातं. हलका मसाज तुम्ही त्याच्यासाठी करू शकता, पण किती वेळ लावून ठेवावं यासाठी तुम्ही साधारणतः 30 मिनिटं किंवा 1-2 तासपर्यंत लावून ठेवू शकता. रात्रभर लावून ठेवायलाच पाहिजे किंवा रोजच्या रोज तेल लावायलाच पाहिजे याला म्हणजे आपण ते न करता सुद्धा काही वेळ लावून सुद्धा तुम्ही केसांचं आरोग्य चांगलं राखू शकता. आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही जास्त वेळ लावून ठेवण्यापेक्षा ते काही वेळ लावूनही जर तुम्ही ते धूत असाल पण खूप जास्त तेल न लावता, कारण तुम्ही जास्त तेल लावता तेव्हा जास्त शॅम्पू वापरता, जास्त शॅम्पू वापरला की केमिकलचा वापर वाढतो, केसांचा रुक्षता येतो. त्यामुळे खूप जास्त तेल न लावता थोडं तेल लावा, केसांच्या मुळाशी लावा
1: आणि
0: कोमट करून लावा, ज्याच्यामुळे केसांना एक प्रकारचं नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळेल आणि केसांचं आपण एक नॅचरली ज्याला तकाकी येते केसांवरती ती येण्यास मदत मिळेल.
1: डॉक्टर, असंही बोललं जातं की नाही मी तेल लावलं ना की माझ्या केसात कोंडा होतो म्हणून मी काही तेल लावणार नाहीये, तर हे कोंडा होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत त्याबद्दल सांगा.
0: आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे केसांना तेल लावल्यामुळे कोंडा होतो हा एक गैरसमज आहे. केसांना तेल लावलं आणि कोंडा झाला याला काहीही वैद्यकीय किंवा शास्त्रीय त्याला पुरावा नाहीये. काही जणांची त्वचा ही नैसर्गिकरित्या तैलीय असते आणि अशा तैलीय त्वचेवरती जर तुम्ही तेल लावलं पण त्यानंतर जर ते वेळेवर धुतले गेले नाहीत तर त्याच्यामुळे कोंडा नक्कीच होऊ शकतो. याचबरोबरीने कोंडा होण्यामागे बरीच कारणं आहेत ज्याच्यामध्ये बुरशी म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण दमट असल्यामुळे केस ओले राहतात आणि मग अशा केसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. स्वच्छता नीट न राखणं, केस वेळेवरती न धुणं, त्वचा खूप जास्त तेलकट असणं, त्वचा खूप जास्त कोरडी असणं आणि काही प्रकारचे त्वचा रोग यामध्ये कोंडा होणं हे आपल्याला दिसून येतं.
1: डॉक्टर, केसांच्या मुळामध्ये असे संसर्ग किंवा बुरशीजन्य आजार झालेत हे कसं ओळखायचं अशा वेळेस, कारण आपण त्याला कोंडाच समजतो कुठेतरी?
0: यामध्ये चेतना मॅडम तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय तो खरोखरच महत्वाचा आहे, कारण कोंडा डँड्रफ हे खूप

0: नेहमी आढळणारा केसांचा त्रास आहे, त्यामुळे काही जरी झालं तरी त्याला कोंडा समजला जातो. पण याकडे आपण केव्हाही दुर्लक्ष करू नये. मग याच्यामध्ये महत्वाची दिसून येणारी जी लक्षणं आहेत ती आहे खाज येणं, लालसरपणा दिसून येणं, केस तुटणं, केस गळणं आणि दुय्यम संसर्ग होणं. आणि याच्यामुळे अशा प्रकारचा त्रास जर वारंवार होत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसार उपचार करा, जेणेकरून हा फक्त कोंडा नाहीये. आणि जरी कोंडा असेल किंवा कुठलाही जरी त्वचारोग असेल तरी त्यासाठी सुद्धा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊन त्याच्यावरती उपचार करतील, ज्यामुळे केसांचे पुढे होणारे आजार आपण टाळू शकतो.
1: नक्कीच. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार, मी केतना गांधी मॅडम.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
2: मॅडम, मी अंध व्यक्ती बोलतो, माधव उत्तम गोरबाण नांदेडहून, बोरगाव येथून.
1: बरं, प्रश्न काय आपला?
2: तर मला डॉक्टर मॅडमला असा प्रश्न विचारायचा आहे की कोंडा झाल्याच्या नंतर त्याला त्यावर काय उपाय करावा?
1: बरं,
0: नमस्कार सर. कोंडा झाल्यावरती, जसं आत्ताच आपलं बोलणं झालेलं आहे की कोंडा झाल्यावरती त्याच्यावरती शॅम्पू लावणं किंवा घरच्या घरी उपाय करणं हे अगदी काही वेळेपर्यंतच करावं. पण जर हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोंड्यामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा चांगलं झालेलं आहे, कोंडा कमी झालेला आहे असं जर जाणवत नसेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ आणि त्यांच्याचबद्दल जर फारशी तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांच्याकडे जाऊन जरूर सल्ला घ्या, दुर्लक्ष करू नका.
1: नमस्कार. हॅलो हॅलो
2: हॅलो मॅडम.
1: हां, प्रश्न विचारा आपला.
2: हां, मी नांदेड येथून बोलतो मॅडम.
1: आपलं नाव?
2: तर आपल्याला समजा डोक्याला आपले केस पांढरे होतात आणि त्यात आपल्याला कसं आहे मॅडम की डोक्याला ताण टेन्शन आल्यामुळं असं होऊ शकतं का म्हणून डॉक्टरना असं मला प्रश्न विचारायचं.
1: डॉक्टर, आता दिवसेंदिवस केस पांढरे होण्याचंही प्रमाण वाढलं, म्हणजे शाळेतली मुलं असू देत, कॉलेज गोईंग असू देत किंवा कामा वयोवृद्ध असू देत, तर प्रमाण दिवसेंदिवस वाढते, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे सरांचा प्रश्न, कारण केस पांढरं व्हायचं प्रमाण जे आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये 40 किंवा 50 नंतर होतं ते आत्ता आपल्या पिढीमध्ये 15-16 वर्षांपासूनच सुरू झालेलं दिसून येतं. आपण याच्या मागची काय कारणं आहेत ना ते सर्वप्रथम जाणून घेऊया. वाढतं वय, अनुवंशिकता, वाढलेला ताणतणाव, आजारपण, जेवणामधून मिळणारी पोषण द्रव्ये जेव्हा कमी असतील तर त्यामुळे, आणि नैसर्गिकरित्या केस
1: अपुरी झोप असते बऱ्याचदा, जंक फूड खाणं असतं,
0: त्यावेळेला केस पांढरं व्हायचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम त्याच्या मागचं कारण काय आहे हे पाहायला पाहिजे. जर ते कारण आपल्याला कळू शकतोय किंवा जर तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण सल्ला घेतोय आणि त्याच्यामागून आपल्याला कारण कळू शकते, तर अगदी सुरुवातीच्या लेवलला सुद्धा तुम्ही केस गळती नक्कीच थांबू शकता. केस पांढरं व्हायचं प्रमाण हे सुद्धा जेव्हा 1-2 केस दिसून येतात त्याच वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर त्याच्यावरती जी आहारामध्ये पोषण द्रव्य कमी आहेत, कुठला थायरॉइड सारखा काही आजार आहे का हे आपल्याला कळून येतंय, तर जे काही कारण आहे त्याच्यानंतर आपल्याला कारण कळल्यावरती त्याच्यावरती उपचार करणं सोपं आहे आणि पुढे केस पांढरे होण्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, टाळता येईल.
1: नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार.
3: नमस्कार मॅडम. हॅलो.
1: हा, बोला.
3: मला डॉक्टर मॅडमला प्रश्न विचारायचा होता.
1: बरं, विचारा प्रश्न.
3: हॅलो.
1: हा, येतोय आवाज तुमचा, प्रश्न विचारा.
3: नमस्कार मॅडम, मी मैथिली पांडे बोलते आहे.

0: हार्गरवरनं मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे होते. एक म्हणजे असं की केसांमध्ये तेल न लावता सुद्धा केस दर 2 दिवसांनी असं वाटतं की ते खूप ऑइली आहे, खूप तेल लावलेलं आहे, तर तेव्हा अशा केसांसाठी आपण नेमकं काय करावं, मग अशा केसांना तेल लावावं का आठवड्यातनं, हा माझा पहिला प्रश्न. आणि जसं आत्ता याच्या आधी एकांनी विचारलं की केस पांढरे होत आहेत, मग केस पांढरे झाले की मेहंदी लावू नका आता असं सगळ्यांना सांगितलं जातं, तर ते मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना, कारण डाय लावायची भीती वाटते, कारण त्या डायमुळे अजून काही इफेक्ट होऊ शकतात केसांवर. तर हे असे माझे दोन प्रश्न आहे, मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना.
1: तुमचा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न, तेल न लावता सुद्धा तुमचे केस हे नेहमी तेलकट राहतात, याचाच अर्थ असा आहे की तुमच्या त्वचेचा नैसर्गिक कल हा तैलीय त्वचेचा आहे. तुमची त्वचा जर ऑलरेडी जर आधीपासूनच जी तैलीय असेल, तर मग अशा वेळेला त्यातून मुळापासूनच तेल जास्त रिसते, मुळापासून तेल जास्त सुटते. मग अशा वेळेला हे जास्त सुटलेलं जे तेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः आठवड्यातून 2 ते 3 वेळेला केसांवरून व्यवस्थित आंघोळ करणं, केस कोरडे ठेवणं हे महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये केसाचा जो कल आहे तो तैलीय त्वचेमुळे होणारा तेलकटपणा हा असल्यामुळे केसांना नॅचरल आपण जे तेल लावतो, तेल मसाज करतो, ते तुम्ही नक्की करू शकता, पण हे आठवड्यातून एकदा जरी केलं तरीही चालू शकेल. आणि जास्त खूप जास्त तेल लावून मग त्याच्यानंतर ते परत धुण्यापेक्षा केसांच्या मुळाशी गरम करून कोमटसर तेल लावा, केसांच्या लांबीवरती थोडंसं तेल लावा आणि मग ते 2-3 तास ठेवून धुवून टाका.
2: त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की मेहंदी लावावी की नाही लावू.
1: हा सुद्धा खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण मेहंदी हा नैसर्गिक पर्याय आहे. निसर्गाचं देणं हे नेहमीच मोठं असतं. शुद्ध मेहंदी आपण जेव्हा, मला आठवत आहे की जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या इथे मेहंदीचं कुंपण असायचं आणि ती मेहंदी वाटून आई लावायची केसांना, ती मेहंदी सुरक्षित होती. तुम्ही मेहंदी कुठली वापरताय, त्याच्यामध्ये काही रसायन आहेत का हे बघा. जर नॅचरल घरची पानं तोडून जर तुम्ही ती वाटून घेत असाल तर प्रश्नच नाही, पण बाहेरून कुठलंही मेहंदीचं उत्पादन आणून जर तुम्ही ते वापरत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला थोड्या भागावर त्याची आधी चाचणी करून घ्या. त्या मेहंदी लावल्यामुळे तुम्हाला काही ॲलर्जी होतीये का, तुम्हाला टाळूला खाज वगैरे येते की नाही हे पहा, आणि शक्यतोवर दर्जेदार उत्पादनं घ्यायचा प्रयत्न करा.
2: नमस्कार.
3: हॅलो.
2: नमस्कार.
3: हॅलो.
2: हॅलो, प्रश्न विचारा आपण.
3: मॅडम, माझा प्रश्न एक होता की कोंडा डोक्यात खूप होतो.
2: बर,
3: तर माझं एक म्हणणं होत की आता कोंडा बी जास्त होतो ना, आता जी आता तेल जी निघत ते कुठलं वापरलं पाहिजे केसासाठी.
2: बर.
3: आणि आता मला सांगा, खोबरेल तेल निघले, परत बदामाचं तेल निघले, बजाज तेल निघले, खूप असे केसासाठी तेल निघले, परत डाय करण्यासाठी मिशा मेहंदी निघली, मग कुठले वापरलं पाहिजे.
1: केसांसाठी कुठलं तेल वापरावं हा खूप सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे, कारण आता आपल्याकडे इतकी वेगवेगळ्या प्रकारची तेलं आपल्याला बाजारामध्ये उत्पन्न उपलब्ध झालेली आहेत की त्यामुळे हा प्रश्न पडणं अगदी साहजिकच आहे. याला शास्त्रीय आधार असा आहे की नारळाचं जे तेल आहे तर त्या नारळाच्या तेलापासून, नारळापासून नैसर्गिक निघणारं जे नारळाचं तेल आहे ते केसांच्या त्वचेला, टाळूला आणि केसांच्या लांबीला खूप हितकारक असतं. त्यामुळे बदामाचं तेल किंवा दुसरी जी तेलं आहेत त्यापेक्षा नेहमीच नारळाचं तेल आहे हे सगळ्यात चांगलं केसांना पोषण देण्यास मदत करतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला केसांसाठी चांगलं तेल वापरायचं हा प्रश्न पडत असेल तर नारळाचं नैसर्गिकरित्या मिळणारं तेल, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किंवा अगदी जरी असली तरी खूपच कमी रसायनं असतील, असं तेल तुम्ही स्वतःसाठी निवडा. दुसरा प्रश्न जो विचारलेला होता मेहंदीसाठी

0: तिचा मेहंदी सुद्धा तुम्ही नैसर्गिक घ्यायचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये आज बाजारामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदीचे डाई सुद्धा मिळतात ज्याच्यामध्ये रसायन भरपूर असू शकतात आणि ती रसायनं तुम्हाला त्रास देऊ शकतात. केसांना नैसर्गिकरित्या कलर करण्यासाठी आपण मेहंदी वापरू शकतो कारण ती नैसर्गिक आहे, परंतु प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. नैसर्गिक पर्याय हा नेहमीच चांगला आहे, पण कुठल्याही प्रकारचा आपण जेव्हा उत्पादनं बाजारातली वापरतो तेव्हा ती उत्पादनं वापरल्यावर पूर्ण केसांना आणि ताळूंना त्रास होण्यापेक्षा तुम्ही ते शरीराच्या एका ताळूच्या भागावरती लावून बघा, त्याच्यामुळे त्रास होत नसेल तर नक्कीच ते तुम्ही वापरू शकता.
1: डॉक्टर, आता हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, केसांना वारंवार रंग करणं, ब्लीच किंवा केमिकल ट्रीटमेंट सर्रासपणे केलं जातं, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात केसांवर, त्याविषयी काय सांगा?
0: बऱ्याच वेळेला हे बघण्यामध्ये आलेलं आहे ना चेतना मॅडम, की जेव्हा एक 10 जण जर केस गळती घेऊन येणार असतील आणि त्यांना जेव्हा व्यवस्थित विचारलं जातं तेव्हा त्या 10 पैकी 7 जणांमध्ये केस गळतीचं मुख्य कारण हे ड्रायरचा अतिवापर, पार्लरमध्ये जाऊन केसांच्या स्ट्रेटनरसारख्या ट्रीटमेंट करणं, वारंवार रंगांचा केमिकल रंगांचा वापर करणं हे असतं. म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसून येतं की या सगळ्यांच्या वापरामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये जी अति तीव्र उष्णता वापरली जाते, जास्त केमिकल वापरली जातात, त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात, केस कमकुवत होतात, ते तुटतात, गळतात. त्यामुळे या सगळ्यांचा वापर खूप मर्यादित करावा. निसर्गाने जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा चांगला जर तुम्ही देखभाल केलीत तर ते तुम्हाला कधीच त्रासदायक होणार नाही आणि तुम्हाला केसांचा त्रासही कधी होणार नाही. त्यामुळे या सर्वांचा उपयोग जेवढा आपण टाळू शकू तेवढं चांगलं आहे.
1: डॉक्टर, केसांची निगा राखायची असेल तर आपलं आरोग्य देखील तितकंच चांगलं असणं गरजेचं असतं, तर त्यासाठी आहारामध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे त्याविषयी सांगा.
0: आपलं आजची जी आपली जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये आपण बाहेरचं अन्न खूप खातोय, स्ट्रीट फ्रूट, रोड फूड या सगळ्यांचा वाढलेला वापर आणि या सगळ्यांना अतिशय चांगलं दिसण्यासाठी त्यामध्ये वापरले जाणारे आर्टिफिशियल कलर्स, त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये वापरली जाणारी केमिकल्स, या सर्वांमुळे नक्कीच आपलं आरोग्य, केसांचं आरोग्य आणि आपलं स्वतःचं आरोग्यसुद्धा बिघडत चाललेलं आहे. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुरेशी प्रथिनं, लोह, झिंक, विटॅमिन B12, विटॅमिन D हे संतुलित प्रमाणात घेत असाल तर नक्कीच तुम्हाला केसांचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे जे नैसर्गिकरित्या बनलेलं घरचं बनवलेलं अन्न आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. बाहेरचं अन्न कधी कधी ठीक आहे, पण ते जितकं तुम्ही कमी घेऊ शकाल त्याच्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य वाढायला आणि डॉक्टरांकडे तज्ज्ञ सल्ला घेण्यासाठी जाण्याची पाळी येणंसुद्धा नक्कीच टाळता येऊ शकेल.
1: डॉक्टर, बऱ्याचदा कामाचे तास खूप असतात, मुलांच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे ताणतणाव आणि अपुरी झोप हे सुद्धा केसगळतीचं प्रमुख कारण आहे, तर त्याचा केसांवर किती परिणाम होतो? म्हणजे तुम्ही 8 तास झोप घेणं ही खूप गरजेचं आहे.
0: आपण आज प्रत्येकाचं जी जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये ताणतणाव हा निश्चितच वाढलेला आहे आणि हा वाढलेला ताणतणाव, वाढलेले कामाचे जे तास वाढलेले आहेत त्यामुळे आपल्याला मिळणारी अपुरी झोप या सगळ्यांचाच केसांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव टाळणं, झोप दिवसाला 7 ते 8 तास पुरेशी चांगली झोप घेणं, यामुळे नक्कीच केस गळती थांबायला, केसांचं आरोग्य वाढायला, केसांची लांबी वाढायला, केसांची घनता वाढायला मदत होईल. यामुळे केस गळती थांबतेच, पण त्याचबरोबरीने जे केस कोरडे होतात, आज सगळ्यांचा हा आपण समस्या आपण बऱ्याच जणांची ऐकतो की केस खूप कोरडे होत आहेत, या कोरडे होण्यामागे सुद्धा नैसर्गिक झोप मिळाल्यानंतर जो मेंदूला जो तरोताजापण येतं, मेंदू जो खूप जास्त ताजतवानं

0: मेंदूला आपण स्वतःला सुद्धा आपल्याला हे माहिती पडतं की खूप आता मी फ्रेश वाटतंय. त्याच्यामुळे निश्चितच आपल्या शरीरातनं अशा प्रकारची हॉर्मोन्स स्त्रवतात की ज्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी शरीराला खूप मोठी मदत मिळते.
1: नमस्कार. हॅलो.
2: नैसर्गिक
1: रेडिओ संचापासून थोडं दूर व्हाल का?
2: हॅलो
1: हॅलो. हा, तुमचा

0: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

अजय गोगावले आणि सहकारी यांनी गायलेला सावरखेड एक गाव या चित्रपटातला गोंधळ आत्ताच आपण ऐकलात. संगीतकार होते अजय अतुल. अजय अतुल यांनी संगीत दिलेलं आणखीन एक गीत आता आपण ऐकूया, श्रेया घोषाल यांच्या स्वरात. चित्रपट आहे नीळकंठ मास्तर.

शंकर महादेवन यांच्या स्वरात अगबाई अरिच्छा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल.

श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात ची चौका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं परेश मोकाशी यांचं आणि संगीतकार होते नरेंद्र भिडे. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या ऐकणार आहोत आपण, आणि त्यानंतर 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासात कामकाजात अडथळा आणणं योग्य नाही असं सांगत बिर्ला यांनी कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन विरोधकांना केलं. तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून राज्यसभेतही गदारोळ झाला. सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नागरी विकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल

0: अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कृती गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही 2 दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यापासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ DY पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. DY पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी DY पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. भारतासह 60 देशांवर नव्यानं आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या 25 राज्यांनी

0: न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेमध्ये केला आहे. न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे ही शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या निदर्शकांमध्ये महिला आणि मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुले आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगल्या सुविधा आणि विकास या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचे तूप आणि खाद्यतेल यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंग बाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. पी व्ही सिंधू आणि उन्नती हुडा या स्पर्धेत खेळत नसल्यानं महिला एकेरीचं नेतृत्व तन्वी शर्माकडे आहे. भारताचा सात्विक साईराज रांकीरेड्डी खांद्याच्या दुखापतीतून अजून बाहेर आलेला नसल्यानं तो आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीही यंदा स्पर्धेबाहेर आहेत. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 30व्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे गुण मिळवण्याच्या दृष्टीनं भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 2:00 PM तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 337 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा समावेश. आणि धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप 2025 पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीनं कायम ठेवला आहे. पीक विमा कंपनीनं दाखल केलेले अपील फेटाळून लावत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात 337 कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश दिल्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक शेतजमिनीवरील पीक पाणी परिस्थितीची अद्ययावत माहिती आता थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. IIT मुंबईनं विकसित केलेल्या वॉटर बजेट मॉडेल आणि स्कायमॅट संस्थेच्या हवामान अंदाजाच्या आधारे तयार होणाऱ्या विश्लेषणावर आधारित शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात सुमारे 350 ते 400

0: कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात जिल्ह्यातल्या आणखी 50,000 शेतकरी बांधवांचा समावेश होणार असून एकूण 1,00,000 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. तसंच 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी वीज जोडण्यांचं धाराशिव जिल्ह्यातल्या 1,64,000 शेतकऱ्यांना कृषी पंप वीज बिल माफीचा लाभ मिळणार असून तब्बल 2,800 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. जिल्हा परिषद आयोजित आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विकसित धाराशिवचं स्वप्न जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मांडल्याचं सांगत गोरे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. अशा प्रकारच्या दूरदृष्टीचं नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातली पहिलीच असल्याचंही त्यांनी नमूद केलं. भूम इथल्या खवा क्लस्टरचे विनोद जोगदंड यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार 2026 अहिल्यानगर इथं प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील उद्योगवाढ, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्थानिक रोजगार निर्मिती आणि खवा उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर भूम इथं पार पडलं. या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा 4,459 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित 240 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या दिशेनं महत्वाची प्रगती झाली असून या रेल्वे मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. तसंच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचं कामही सुरू झालं असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. नगरविकास विभागामार्फत तुळजापूर नगर परिषदेसाठी विविध विकास कामांसाठी सुमारे 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांचं मजबुतीकरण, काँक्रीटीकरण, भूमिगत गटारे आणि नाल्यांची उभारणी, पावसाच्या पाण्याचा निचरा तसंच इतर आवश्यक नागरी विकास कामं हाती घेण्यात येणार आहेत. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनानं या प्रकल्पासाठी 1,52,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मुक्काम, बैठका तसंच विविध मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या वतीनं दिला जाणारा सर्वोत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजनाचा पुरस्कार तुळजापूर शहरास प्राप्त झाला आहे. तुळजापूर शहर आणि तालुक्यातून 2025-26 मध्ये 72 शिबिरांच्या माध्यमातून 1,559 जणांनी रक्तदान केलं. राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागातर्फे 30 राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झालं. प्रत्येक गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत बस वेळेत पोहोचाव्यात यासाठी काही आणखी बसेस देण्याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:45 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

आमोद दातार यांच्या स्वरात रमेश वैद्य यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण साहित्यातील पत्रलेखन या प्रकाराचा आढावा घेणारी पत्रानुबंध ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या भागात ऐकूया साने गुरुजींनी लिहिलेल्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक भेद.
1: नमस्कार. आज आपण साने गुरुजी यांचं पत्रसाहित्य याविषयी बोलणार आहोत. साने गुरुजी यांना आपण कवी, कादंबरीकार, गांधीवादी विचारवंत म्हणून ओळखतो. पण विशेषतः साने गुरुजी म्हटलं की आपल्याला त्यांच्या श्यामची आई या आत्मकथनपर कादंबरीची आठवण होते. हे गुरुजींचं अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्या आत्तापर्यंत लाखो प्रती खपलेल्या आहेत. हे पुस्तक मातेचा महिमा गाणार आहे. आईच्या थोर शिकवणुकीचे, साध्या सरळ सुंदर जीवनाचे करुण परंतु कथात्मक चित्र गुरुजींनी या कादंबरीतून रेखाटले आहे. त्या पुस्तकाने अनेक पिढ्यांवर संस्कार केले. तसेच त्यांचे मुलांसाठी असलेले इतर लेखने मराठीत अजरामर झाले आहे. त्यातील सुंदर पत्रे याविषयी आज आपण बोलणार आहोत. साने गुरुजी यांनी 1949 ते 1950 या दरम्यान साधना साप्ताहिकातून आपली पुतणी सुधा हिला उद्देशून

0: लिहिलेली 42 पत्र यात आहेत. या पत्रांमधून निसर्गप्रेम, बालपण, मानवता आणि मूल्य शिक्षण यांचा सुंदर संदेश मिळतो. ही पत्र त्यांनी जरी आपल्या पुतणीला म्हणजे सुधा हिला लिहिली असली तरी ती महाराष्ट्रातील सगळ्या मुलांना उद्देशून लिहिलेली आहेत. त्यांनी या पत्रातून जीवनमूल्य, चारित्र्य, प्रेम, निसर्ग, श्रम, शिक्षण आणि राष्ट्रप्रेम यांचा अतिशय सोप्या ओघवत्या भाषेत वेध घेतला आहे. या पत्रातून व्यक्तिगत आणि कौटुंबिक तपशील केवळ निमित्त मात्र आहेत. व्यापक आणि संवेदनशील जीवनदृष्टी आणि उदात्त ध्येयवाद यातून प्रतिबिंबित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गुरुजींनी लिहिली तशी पत्र मराठीत यापूर्वी कुणी लिहिली नव्हती आणि पुढेही कुणी लिहिल असं वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशाची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते त्याप्रमाणे या पत्रातून गुरुजींचं मन स्पष्ट दिसून येतं. त्यांचं आभाळा एवढं विशाल मन, शिशिरासारखे कोमल मन, धरित्रीसारखं उदार मन यातून स्पष्ट दिसून येतं. ही पत्रं महाराष्ट्रातील बालगोपाळांचा वारसा झालेली आहेत. आपण वेळेअभावी त्यांचं 11 जून 1949 च्या साधनाच्या अंकात प्रकाशित झालेल्या एका पत्रातील काही अंश पाहणार आहोत. त्यातून आपल्याला त्यांचं निसर्गप्रेम पाहायला मिळेल. चिरंजीव प्रिय सुधास, सप्रेम आशीर्वाद, अशी सुरुवात करून ते पुढे लिहितात. दर आठवड्यात एक पत्र पाठव म्हणून तुझा लकडा होता. शेवटी मी ठरवलं की तुझा हट्ट पुरवायचा. तू पास झालीस, अभ्यास न करताही पास झालीस, मग आणखी थोडा करशील तर परीक्षेचा बाऊ तुला वाटणार नाही. तू सुट्टीत म्हणे सायकलवर बसायला शिकलीस, बंड्याकडून शिकली असशील आणि तर आणि छोट्या अरुणाला घेऊन जातेस की काय, जपून हो. असा व्यक्तिगत मजकूर झाल्यानंतर ते निसर्ग वर्णन करू लागतात. पाऊस दूर आहे अशी सगळ्यांची कल्पना होती, पण यंदा जवळजवळ 15 दिवस आधीच पाऊस सुरू झाला. आमच्याकडे सारीच फजिती, शेतकऱ्यांची अजून घरं शिवायची होती, कुणी नुसतीच उस्तरून ठेवली होती, राप शेतात नेऊन जाळायचा होता, कुणाकुणाची भाजवण अजून व्हायची होती. तो डोईवर पाऊस आला, मी बघत जात होतो, तो गार वारा आला, आकाशात ढग जमले, कुठेतरी पाऊस पडला असावा, सुगंध आला. इतक्यात पाऊस, अरे येऊ दे, गुरांना पाणी होईल, परंतु पुढे दगानाही न देणार. पाऊसच सुरू झाला असं समजून शेतकरी बी पेरतील, रोप वाढेल आणि पुढे पाऊस न आला तर सर्व प्रभूच्या हाती. सुधा, टपटप पाऊस आला, पाऊस पडे टापूर टिपूर, नदीला आला पूर, माझे घर आहे दूर. हे चरण आठवले. मी टोपी काढली, डोक्यावर अमृतवृष्टी पडो असं म्हटलं. मी गावाकडं पावलं वळवली, लोकांची धावपळ दिसली. हे वर्णन वाचून आपल्याला आपलं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. तर अशी ही सुंदर पत्रं तुम्ही प्रत्यक्षातच वाचली पाहिजेत असं मला वाटतं. धन्यवाद.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला साने गुरुजी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात अननस लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा कद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, अननस हे जगातील एक महत्त्वाचं फळ असून आपल्या कोकणातील जमीन आणि हवामान अननसाच्या वाढीसाठी योग्य आहेत. अननसाच्या बऱ्याच जाती आहेत, परंतु यापैकी क्यू आणि क्वीन या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर व्यापारीदृष्ट्या केली जाते. याशिवाय मॉरिशियस ही जात देखील अतिशय महत्त्वाची आहे. मंडळी, अननस लागवडीसाठी जमीन नांगरून कुळवून 30 ते 40 सेंटीमीटर खोलीपर्यंत भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकावं. या पिकाची लागवड ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरात केली जाते. त्यासाठी 30 सेंटीमीटर खोलीचे 3 ते 4 मीटर लांबीचे चर तयार करावेत. सरांच्या 2 रांगेतील अंतर 60 सेंटीमीटर आणि 2 झाडांमधलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. मात्र विरळ लागवडीमध्ये 2 झाडांमधलं अंतर हे 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटरपर्यंत वाढवता येतं. लागवड जवळजवळ केल्यामुळे प्रत्येक फळाचं वजन कमी होतं, परंतु हेक्टरी अधिक झाडांच्या संख्येमुळे एकूण उत्पन्न जास्त मिळतं. तसंच झाडांना एकमेकांचा आधार मिळतो आणि ती समूळ उन्मळून पडण्यापासून बचावतात.

फळांनाही प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळतं. लागवड करताना झाडाच्या आतील पोंग्यात माती जाणार नाही याची काळजी घ्यावी. हे पीक बागायती असल्याने त्याची लागवड नारळाच्या बागांमधून मिश्र पीक म्हणूनही करता येते. मंडई, अननसाची अभिवृद्धी शाखीय पद्धतीने. झाडाला जमिनीपासून येणारे फुटवे, फळाखालचा मूळ दांडा आणि पानं, यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून करतात. या पिकासाठी शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी द्यावं. प्रत्येक झाडाला नत्र 12 ग्रॅम, स्फुरद 6 ग्रॅम आणि पालाश 12 ग्रॅम या प्रमाणात खतांची मात्रा 2 ते 3 समान हप्त्यामध्ये द्यावी. पहिला हप्ता लागवडीनंतर 3 महिन्यांनी आणि शेवटचा हप्ता 1 वर्षाच्या आत द्यावा. या पिकाला हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांनी आणि उन्हाळ्यात 6 ते 8 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. पावसाळ्यात मात्र पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. त्यासाठी चरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. या पिकाला अधूनमधून भर देणं आवश्यक असतं. खोडव्याला भर देणं अत्यावश्यक असतं. खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर द्यावी, म्हणजे झाड जमिनीवर लोळणार नाही. तण उगवण्यापूर्वी ब्रोमासिल किंवा ड्युरॉन या तणनाशकांचा 3 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात वापर केल्यास 1 वर्षापर्यंत तणांचा त्रास कमी करता येतो. 1 हेक्टर क्षेत्रासाठी 1000 लिटर पाण्यात 2 किलो तणनाशकांचा वापर करावा. अननस लागवड केलेल्या चरातील जमिनीवर गवताचं आच्छादन दिल्यास तणांची वाढ कमी होते आणि जमिनीत ओलावाही टिकून राहतो, त्यामुळे पाण्याचीही बचत करता येते. मंडई, फळं पूर्ण तयार झाल्यावर फळाच्या खालचे 1 ते 2 ओळीतील डोळे पिवळे झाल्यावर फळं दांड्यांसह कापून काढावीत. फळाला मात्र कोणत्याही प्रकारे इजा करू नये, नाहीतर त्यातून रस पाझरतो आणि फळं कुजतात. लागवडीच्या अंतरानुसार प्रति हेक्टरी 36 ते 76.5 टन मुख्य पिकाचं उत्पन्न मिळतं. मंडळी, अननसाची लागवड करून त्यापासून फायदेशीर असं उत्पन्न आपण नक्कीच मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात अननस लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोते हो नमस्कार. आज मी डेंग्यू आणि मलेरिया या विषयावर काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे. पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांच्यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. डेंग्यू हा आजार एडिस या डासामुळे होतो. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो, तर मलेरिया हा फिमेल एनोफिलीस डासामुळे होतो आणि हा डास प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री चावतो. डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतात. गंभीर अवस्थेत रक्तसराव होण्याची शक्यता असते. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न केले

0: झाल्यास मलेरिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय आपण सर्वांनी आवश्यक पाळले पाहिजे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवावी. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी स्वच्छ करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास जाळी, मच्छरदाणी किंवा मस्किटो रेपेलंटचा वापर करा. ताप असल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घ्या. डेंग्यूमध्ये पुरेसे पाणी, ORS, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत. मलेरियामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, डेंग्यू आणि मलेरिया हे टाळता येण्यासारखे आजार आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखली तर डासांची उत्पत्ती कमी होईल आणि या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. चला तर आपण सर्व मिळून स्वच्छ परिसर, डासमुक्त परिसर आणि निरोगी समाज निर्माण करूया, संकल्प करूया. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य आहार व वेळेवर उपचार हीच पावसाळ्यातील आजारांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला, ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय व्हिज्युअलाइज करतो आहे त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतं आहे. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते, कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो उद्देश आहे, तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम उघडून बघितले तर तुम्ही भावूक होऊन जातात, आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कंटेस्टमध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इशू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता, जो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आत्ता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत, कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्ड्सची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो एक्सप्लेन करतोय, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होत आहेत किंवा व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतात, पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते. त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो, किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो, व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशनमध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावतं.
0: श्रोतेहो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण रोहित धारप यांच्या गायनात राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अतुल फडके यांची.
1: एकामागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल,
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी. काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी.
1: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर आज राज्य सरकारांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं

0: हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्कडची देयकं केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. राज्य माहिती आयुक्तांची आणखी 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. राज्यात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. एम एएलएलबीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. डी वाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. BHMS डॉक्टर्सना मान्यतेच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या BHMS डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल असं ॲलोपॅथी वैद्यक शाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी संघटनेला आदर आहे, मात्र हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा येईपर्यंत शासनाने याबाबत निर्णय घेऊ नये अशी मार्डची मागणी आहे. शिवाय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्याही मार्डनं लावून धरल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं उद्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरात सांध्यांच्या आजारासाठी विशेष तपासण्या, निदान आणि उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार MRI, शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश

0: सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. नवी मुंबईत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 42 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केल्याचं आज पोलिसांनी सांगितलं. हा तरुण रविवारी ऐरोलीमधल्या एका मैदानावर संशयास्पद हालचाली करताना आढळला होता. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करायला मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाजमाध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तिळतेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंगबाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. प्रथम ठळक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक तर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक मंजूर झालं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली असून भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला मान्यता दिली आहे. या योजनेतून अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 90च्या दशकात खोटे उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. माजी काँग्रेस नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि इतर मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार होतील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 210 अंकांची घसरण झाली आणि तो 78,429 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159 अंकांची घसरण नोंदवत 24,615 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:03 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतसंध्या हा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहात मराठी चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर आणि संगीतकार अनिल अरुण.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं ग.दि. माडगुळकर यांचं हे गीत. स्वरासह संगीत सुधीर फडके.

0: श्रोतहो, संगणक युगातल्या शालेय आणि महाविद्यालयीन मुलांशी संवाद कसा साधावा आणि त्यांना चांगलं करिअर घडवण्यासाठी अभ्यासाबरोबरच इतर छंद कसे जोपासावेत याविषयी जाणून घेऊया चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले उपेंद्र बापट सर यांच्याकडून.
1: मला कंटाळा कधीच येत नाही खरं तर. काहीतरी काही ना काहीतरी कुठेतरी सुरू असतं, कारण आपल्या भोवती बरंच काही घडत असतं. साधा संध्याकाळचा सूर्यास्त जरी तुम्ही समुद्रावर जाऊन नुसता बघितला तरी सुद्धा त्याच्यामध्ये बरंच काही आनंद देण्यासारखं असतं. निसर्गात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत. मुख्यतः आपण ज्या भागात राहतो कोकणामध्ये, त्यात आत्ता या दिवसात पावसात तुम्ही नुसतं बाहेर जरी गेलात, इतक्या प्रकारची फुलं बघायला मिळतात, वनस्पती बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यातलं सौंदर्य जे आहे ते तुम्ही थोडंफार थोडासा वेळ देऊन अवलोकन करण्याचा प्रयत्न केलात तर मग कंटाळा आला किंवा तोचतोचपणा माझ्या जीवनामध्ये आहे असं कुठलं खरं म्हणजे शिल्लक राहत नाही.
0: तेव्हा नक्की ऐका 5 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून आणि 101.5 MHz या FM वाहिनीवरून.

गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत. संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

कार्यक्रमात आता ऐकूया देवता या चित्रपटातलं आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं हे गीत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

जानकी चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. रचना होती सुधीर मोघे यांची, तर संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. या रचनेबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: It's happening, baby.
1: मंडळी, आजचा विषय अत्यंत वेगळा, विचार करायला लावणारा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी जवळून जोडलेला आहे. आजचा विषय आहे तरुणाईचा बाजार. आजची तरुणाई स्वतःच एक मोठी बाजारपेठ कशी बनली? थांबा थांबा, तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील या विषयाचं नाव ऐकून, पण त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. कसं आहे, पूर्वी बाजारपेठ म्हणजे वस्तू विकण्याचं ठिकाण, पण आजच्या डिजिटल युगात बाजारपेठ म्हणजे फक्त दुकानं, मॉल्स किंवा बाजार नाहीये. आज बाजारपेठ आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. आपल्या आवडीनिवडी, सवयी, वेळ, लक्ष, भावना आणि अगदी स्वप्न देखील बाजाराचा भाग बनले. विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी तरुणाई आहे, म्हणून तरुणाईचा बाजार. आजचा तरुण हा केवळ ग्राहक नाहीये, तर तो ट्रेंड करतो, ब्रँड घडवतो, सोशल मीडियावर मत घडवतो आणि नवनवीन व्यवसायांना दिशा देतो. इतकंच नाही, अनेकदा स्वतःच एक ब्रँडही बनतो. आणि याचमुळे आज जगातील अनेक उद्योग तरुणांना लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादनांची रचना करतात. कपडे, मोबाईल, सौंदर्य प्रसाधनं, खाद्यपदार्थ, ऑनलाईन शिक्षण, गेमिंग, मनोरंजन, पर्यटन, फिटनेस, आर्थिक सेवा, डिजिटल पेमेंट्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ॲप्स, या सर्व क्षेत्रांमध्ये तरुण ग्राहक हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. कारण तरुणाई म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी, नवीन गोष्ट वापरून पाहण्याची उत्सुकता, नवीन कल्पना स्वीकारण्याची हिंमत, आणि हाच गुण बाजारपेठेला सर्वाधिक आकर्षित करतो. काही दशकांपूर्वी जाहिराती टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात दिसायच्या, आज जाहिराती तुमच्याकडे स्वतःहून येतात. म्हणजे तुम्ही एखादे शूज ऑनलाईन शोधता आणि काहीच मिनिटात त्याच प्रकारच्या अनेक जाहिराती तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर दिसू लागतात. हा योगायोग नसतो, डिजिटल तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि अल्गोरिदम यांच्या मदतीने कंपन्या ग्राहकांच्या आवडी समजून घेतात. यालाच पर्सनलाइज्ड मार्केटिंग म्हणतात. आज प्रत्येक क्लिक, प्रत्येक लाईक, प्रत्येक सर्च आणि प्रत्येक व्हिडिओ पाहण्यामागे माहिती जमा होत असते. ही माहिती कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे अनेकदा आपण उत्पादन विकत घेत नाही, तर आपलं लक्षच विकत घेतलं जातं.

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आजची सर्वात मोठी स्पर्धा ही कोणत्या उत्पादनाची नाहीये, तर ती आहे आपलं लक्ष मिळवण्याची. कारण जितका जास्त वेळ आपण एखाद्या ॲपवर घालवतो तितकी त्या कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत नवीन फीचर्स आणतात. लहान व्हिडिओज, लाईव्ह स्ट्रीम, स्टोरीज, नोटिफिकेशन, या सर्व गोष्टींचा उद्देश एकच असतो, वापरकर्त्याला जास्त वेळ गुंतवून ठेवणं. आजची तरुणाई ही फक्त ग्राहक नाही आहे, ती कॉन्टेंट क्रिएटर आहे, ती इन्फ्लुएन्सर आहे, ती उद्योजक आहे, ती स्टार्टअप उभारते, ती ऑनलाईन व्यवसायही करते, ती स्वतःची कला, संगीत, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक, शिक्षण, छायाचित्रण, अगदी ग्रामीण उत्पादनं देखील जगभर पोहोचवते. डिजिटल युगानं अनेक नवीन संधी निर्माण केल्या. आपल्याकडे स्टार्टअप संस्कृती वेगाने वाढताना आता दिसते. अनेक तरुण रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करतायत. ई कॉमर्स, फिनटेक, एडटेक, हेल्थटेक, ॲग्रीटेक यासारख्या क्षेत्रात तरुणांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय आणि ही सकारात्मक बाजू आहे. पण प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू देखील असते. आज अनेकदा यशाची व्याख्या ही महागड्या वस्तूंनी केली जाते. कोणता मोबाईल, कोणते शूज, कोणत्या ब्रँडचे कपडे, कोणत्या कॅफेमधला फोटो, कोणता देश फिरायला गेला होतात, यावरून व्यक्तीचं यश मोजलं जातं. पण खरंच असं असतं का हो? एखाद्या व्यक्तीची किंमत तिच्या कपड्यांच्या ब्रँडवरून ठरते का की तिच्या विचारांवर ठरते? आपण हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. आज फिअरिंग ऑफ मिसिंग आउट म्हणजेच फोमो ही भावना तरुणा

मध्ये दिसते. इतरांनी काही नवीन घेतलं, नवीन ठिकाणी गेले, नवे अनुभव घेतले तर आपण मागे पडलोय असं वाटू लागतं. या भावनेचा उपयोग अनेक जाहिराती करतात. मर्यादित कालावधी, फक्त आज, शेवटची संधी या संदेशामुळे तातडीनं खरेदी करण्याची मानसिकता तयार होते. आर्थिक साक्षरता इथे अत्यंत महत्त्वाची ठरते. कमाईपेक्षा जास्त खर्च करणं, क्रेडिट कार्डचा अतिरेक वापर, बाय नाव पे लेटर सारख्या सुविधांचा न विचार करता वापर, या सवयी भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आर्थिक नियोजनाची सवय ही लहान वयातच लावण्याचा सल्ला देतात.

आज तरुणाईमध्ये गुंतवणुकीबाबत जागरूकता वाढताना दिसते. ही आनंदाची बाब आहे, पण त्याचबरोबर मानसिक आरोग्याचाही विचार करायला हवा. सतत तुलना, सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, प्रत्येक क्षणाला सोशल मीडियावर दाखवण्याची इच्छा, या गोष्टींमुळे ताण वाढू शकतो. आयुष्य हे लाईक्समध्ये मोजलं जात नाही. खरं समाधान आपल्या नात्यांमध्ये, अनुभवांमध्ये आणि स्वतःच्या प्रगतीमध्ये असतं. आज अनेक कंपन्या पर्यावरणपूरक उत्पादनं तयार करतात, कारण तरुण ग्राहक पर्यावरणाबाबत अधिक जागरूक होत आहेत. पुनर्वापर, शाश्वत विकास, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य, हस्तकलेला पाठबळ, ग्रामीण उद्योगांना संधी, या गोष्टींमध्येही तरुणांचा सहभाग वाढताना दिसतोय. यामुळे बाजारपेठही बदलतेय. म्हणजेच बाजारपेठ फक्त तरुणांना बदलत नाही, तरुण देखील बाजारपेठ बदलताय. आजच्या काळात इन्फ्लुएन्सर हा शब्द खूप लोकप्रिय झालाय, पण प्रत्येक प्रभाव चांगलाच असेल असंही नाही. म्हणून कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासणं आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घेणं हीच खरी डिजिटल साक्षरता आहे. पालक आणि शिक्षक यांची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. तरुणांवर बंधनं घालण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. त्यांना जाहिरातींची भाषा समजावून सांगणं, खर्च आणि बचत यांचं महत्व पटवून देणं, डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची ओळख जपायला शिकवणं. त्यामुळे आपण तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारायला हवा. मी एखादी वस्तू खरंच गरज म्हणून घेतोय का, की फक्त ट्रेंड म्हणून घेतोय? मी एखादी गोष्ट मला आवडते म्हणून करतेय की इतरांना दाखवण्यासाठी? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. शहर असो किंवा गाव, मोबाईल असो किंवा बाजार, ब्रँड असो किंवा जाहिरात, निर्णय शेवटी आपलाच असतो. आपण ग्राहक असलो तरी आपण सजग ग्राहक असू शकतो. आपण डिजिटल जगात असलो तरी आपण विवेकानं निर्णय घेऊ शकतो. आपण ट्रेंड पाहू शकतो, पण प्रत्येक ट्रेंडचं अंधानुकरण करण्याची गरज नाही. स्वतःची ओळख, स्वतःची मूल्य, स्वतःची स्वप्न आणि स्वतःचे विचार जपणं ही आजच्या तरुणाईची खरी ताकद आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम स्वतःला सांगितली पाहिजे. बाजारपेठेत राहा, पण स्वतःला बाजारपेठ बनू देऊ नका. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे योवाणी एअर मुंबई.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी या चित्रपटातलं अमित कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीतकार आहेत राहुल देवबर्मन.

हे गीत होतं लव्ह स्टोरी या चित्रपटातलं. याबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: किरण, महेश काणे, विषय व्यसनमुक्ती, निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे आणि सादरकर्ते विवेक वानखडे. 7:30 किसान वाणी मुंबई केंद्रावरून. रात्री 10 रजनीगंधात 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मालिनी राजूरकर यांचं गायन राग केदार. आता उद्याच्या कार्यक्रमांबद्दल, उद्या बुधवार 5 ऑगस्ट आमची पहिली सभा सुरू होईल 5:55. 6:05 मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 आणि 2:00 कृषीवाणी, कंपोस्ट खत निर्मिती याविषयी माहिती. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचं महत्त्व याविषयी बोलतील डॉक्टर स्मिता सांगडे. 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून सह्याद्रीमधील भटकंती, सौंदर्य आणि सावधगिरी, लेखन उमेश झिरपे, पुनःप्रसारण 2:10. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी, 7:25 दिलखुलास, तर 7:40 प्लॅनेट फर्निचर हे प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम. 8:40 करिअर मंत्रा, इव्हेंट मॅनेजमेंट कश्मीरा सावंत यांनी संकेत नवले आणि ऋतुराज धर्मोडे यांच्याशी केलेली बातचीत. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य संगणक युगातील मुलांचा अभ्यास आणि छंद जोपासण्याची कला कशी साधावी याविषयी उपेंद्र बापट यांची पूर्वा खलगावकर यांनी घेतलेली मुलाखत. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ, यात स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी तसंच कल्पना दुधाळ यांचं काव्यवाचन. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या, 5:30 युववाणी स्टेट युन या सत्रात पशुवैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर यांच्याशी साधलेला संवाद. 6:10 गीतबहार, 7:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:30 माझं आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारणात नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्टांचा वापर याविषयी प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. 7:15 नाट्य संगीत. 10:00 रजनी गंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुधीर फडके यांचं सितारवादन, राग मालकंस. याखेरीज आमची बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेवर. तर असे आहेत आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कीर्तन.
3: श्रोते हो, हरिभक्त परायण महेशबुवा काणे यांचं व्यसनमुक्ती या विषयावरचं कीर्तन ऐकूया. त्यांना तबला साथ करतायत प्रथमेश शहाणे आणि हार्मोनियम साथ करतायत महेश तांबले.

येता। श्रोते हो, प्रस्तुत सेवेचा अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे। आपल्या हिताचा विचार करून जो जागृत आहे त्याचे आई बाप धन्य श्रेष्ठ आहेत। ज्या कुळामध्ये कन्या पुत्र सात्विक जन्माला येतात त्याचा आनंद भगवंतालाही होतो। जेथे निरंतर भागवत गीता वाचली जाते, श्रवण केले जाते, तिथे सर्व काळ देवाची वस्ती असते, तिथे भगवंत सतत राहतात। तुकाराम महाराज म्हणतात, अशाची सेवा जर मला मिळाली तर माझ्या दैवाला पारावार नाही। युक्तार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः। शास्त्रकार म्हणाले, उत्तम नरदेह प्राप्त झाला पण हित करावं हे कळलं नाही आणि त्या

कारणानं दुर्लभ असा नरदेह प्राप्त झाला, पण तो यथातथा खर्च झाला, अन्य कारणासाठी खर्च झाला तर त्याच्यासारखं दुःख नाही. याला श्रेष्ठ म्हणण्याचं कारण असं की इतर प्राण्यांपेक्षा ज्ञान नावाची गोष्ट याच्याकडे जास्त आहे. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां ज्ञानो हि तेषां अधिको विशेषः ज्ञानेन हीन पशुभिः समानः. मी मूळचा कोण आहे याची जी ओळखण करून घेणं त्याला ज्ञान असं म्हणतात. अनेक जन्माची पुण्याई फळाला आली म्हणून हित काय हे जाणलं पाहिजे. तर हित म्हणजे आत्मोद्धार, आणि हे आत्मोद्धार करण्यासाठी चार पुरुषार्थ शास्त्रांनी सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साधायचे असतील तर नियमानच वागलं पाहिजे म्हणून पहिला स्तंभ सांगितला धर्म, आणि त्यानंतर काम आणि अर्थ. अर्थ आणि काम हे दोन कामना स्वरूप आहेत, साधन स्वरूप आहेत, आणि त्यानंतरचा मोक्ष हा त्याचं फलस्वरूप आहे. धर्मानी अर्थ आणि धर्मानी काम संपादित कराल तर खऱ्या अर्थानं धर्माचरण आपल्या हातून घडेल आणि आपल्या जीवाचा आत्मोद्धाराचा मार्ग मोकळा होईल. हाच विषय साधा सोपा तत्वज्ञान या स्वरूपात मांडलेला आहे. आपलं शरीर उत्तम असलं पाहिजे म्हणून भगवद्गीता म्हणाली युक्तार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आरोग्यम परमा लक्ष्मीः स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम व्यसनम नाम हेतूनाम त्याज्यम दूरत एवच. उत्तम आरोग्य असलं तर पैशाचं रक्षण होतं, आणि एखादा व्यसनाधीन झाला तर मात्र हॉस्पिटलच्या फेऱ्या मारण्यातच अर्धा खर्च होतो. उत्तम कार्य घडण्यासाठी शरीरही उत्तमच असावं लागेल म्हणून आपण कोणतंही व्यसन न ठेवता त्यापासून दूर राहिलं पाहिजे. अगदी पांडव सुद्धा द्यूतामध्ये हारले याचं कारण त्यांना असलेलं त्या खेळाचं व्यसन, आणि ते खेळता खेळता त्याच्यामध्ये हारले. राजे असून सुद्धा वनवासात फिरायची वेळ आली, पण हे वैभव गेलं कशामुळं, तर मुळामध्ये जे व्यसन धरलं खेळाचं त्या व्यसनामुळं त्यांना हा अशा प्रकारचा त्रास सहन करायला लागला. सुभाषितकार म्हणाले दुर्जन परिहर्तव्य विद्या अलंकृतो हा मणिनाम भूषिता सर्पा हिमसौ न भयंकर. जो मनुष्य व्यसनाच्या अधीन आहे तो दुर्जन समजावा, हुशार उच्च कुळातला असला तरी देखील त्याचा त्याग करावा. गाडगे महाराज म्हणतात मद्यपी जुगारी अफू गांजा तंबाखू आदी पदार्थ खाऊन आपलाच पैसा जातो, व्यसनामुळे पत जाते, शेवटी शरीरही जातं, आणि ह्याचा परिणाम इतक्यात थांबत नाही तर तो प्रपंचालाही त्रासदायक ठरतो, नव्हे नव्हे पुढच्या पिढीलाही. हा कुणाचा मुलगा तर अमक्याचा मुलगा असं संबोधलं जातं, आणि परिणामी तो पुढेही त्रासदायक ठरतो. यामुळे बुद्धिभ्रष्ट होते. यात एखादी व्याधी चिकटली तर मात्र आणखीनच वाईट अवस्था प्राप्त होते. नरक यातना या जीवनामध्ये भोगाव्या लागतात. म्हणून गाडगे बाबा म्हणाले मद्यपान हे मूळ पापाचे आईसे संत सांगेसाचे त्यासी जोडून ठेवी तसे वाचे तोची नरक भोगी. दारू गांजा अफू ताडी त्याने भ्रष्ट होय गाडी संसारासी होय कुराडी संत वदती तयाला. कबीर महाराज देखील याच पद्धतीनं या धुंदीमध्ये असणाऱ्या माणसाचं वर्णन करतात. कबीर मदिरा जो पियय वो मतवाला होय अजहू सुध नही लेत कबहू चेते कोय. ही व्यसनं आपल्याला बाजूला फेकून दिली पाहिजेत, आणि ही जर फेकली नाहीत तर कामक्रोधादी षडरिपूंसारखे दोष आपल्यामध्ये जे आहेतच त्यांची वृद्धी होते. शास्त्रकार याविषयी म्हणतात त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशमनात्मना कामक्रोधस्तथा लोभ तस्मादेत्रयम त्यजेत. व्यसनं करायची असतील तर दोन प्रकारची करायला शास्त्रांनी परवानगी दिली आहे. शास्त्रकार याविषयी म्हणाले व्यसनानि संति बहुशो व्यसनद्वयमेव केवलं व्यसनं विद्याभ्यासनं व्यसनं अथवा हरिपादसेवनं व्यसनं. शास्त्रकारांनी त्यातलं पहिलं सांगितलं विद्याभ्यासनं व्यसनं. अभ्यास करा, नवीन नवीन काहीतरी शिका. सर्वात जर महत्वाचं जीवाचं कल्याण करणारं व्यसन असेल तर ते मात्र हरिपाद सेवनम व्यसनम. याचा अर्थ भगवंताची भक्ती करा आणि आपल्या जीवाचा उद्धार साधा. हेच मूळ पद्यामध्ये महाराज सांगतात आपुलिया हिता जो असे जागता.

नाथांची भक्ती पाहिली, प्रेम पाहिलं, समाजाविषयीचं त्यांचे असलेले भाव पाहिले आणि म्हणून द्वारकाधीश भगवंताला सुद्धा पैठण क्षेत्री येण्याचा मोह झाला. नाथ महाराजांकडे इतर संतांकडे असलेल्या गुणांची जी वैशिष्ट्य होती ती सुद्धा नाथ महाराजांकडे होती. कसे होते नाथ महाराज? नामदेवस्य भक्तिस्यात् ज्ञानम ज्ञानेश्वरस्य च तुकारामस्य वैराग्यम नाथो संति त्रयो गुणः. नामदेवासारखी प्रेममय भक्ती, ज्ञानदेवासारखा पूर्ण ज्ञानाची स्थिती आणि तुकारामासारखं वैराग्य, असा त्रिवेणी संगम नाथाच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समाजामधले दोष काढावेत आणि समाज सुदृढ निकोप बनवावा असं ध्येय असलेला, समाजाचा उद्धार करणारा असा नाथ बाबा पैठण क्षेत्रामध्ये राहत होता. आपल्या या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून रोज संध्याकाळी कथा कीर्तन प्रवचन नाथाच्या घरी उत्तम प्रकारे व्हायची. आणि खऱ्या अर्थाने या प्रपंचाशी निर्विकार असले तरी प्रपंचात असूनही भगवंत प्राप्त करून घेणारे म्हणून नाथांना पाहिलं जातं. रोज कथा कीर्तन व्हायची. श्रीखंड्या म्हणजे भगवंत स्वतः मृदुंगावर बसायचे, भगवंताचंच गुणगान भगवंतासमोर. त्यामुळं नाथालाही आनंद व्हावा आणि इतकंच काय, समोर जमलेल्या जनता जनार्दनालाही खूप आनंद नाथाच्या कीर्तनातून मिळायचा. या कीर्तनाला एक सुशीला नावाची स्त्री येऊन पुढं बसायची, धनिकाची पत्नी असावी. आणि प्रवचन सुरू झालं की डोळ्यातनं अश्रुधारा व्हायच्या. नाथांनी हिच्याकडे पाहावं

या सुशीलेच्या डोळ्यातली आसवं पाहावीत आणि नाथांच्या मनात गलबलून यावं. विचारावं का ग काय झालं, का बरं तू दुःखी आहेस, निरोप पाठवावा कुणा करवी की नाथांनी आज तुला भेटायला बोलावलंय. प्रवचन संपलं आणि नाथांच्या मागून निमूटपणे चालत नाथांच्या वाड्यात येऊन बसली. पत्नीनं पाणी आणून दिलंय, गिरीजाबाई त्यांचं नाव, ते पाणी घेतलंय आणि नाथांच्या समोर हुंदका जो आत्तापर्यंत आवरून ठेवला होता तो बाहेर पडला. नाथांनी विचारावं काय झालं आणि मग मात्र तिनं सांगायला सुरुवात केली. म्हणाली, महाराज काय सांगू,

माझा नवरा संध्याकाळ झाली की त्याचा दिवस सुरू होतो आणि लोक साधारण उठायला लागली की हे झोपतात. रात्रभर कुठे जातो, काय व्यसन करतो, त्याचा परिणाम म्हणून शरीरही आता खंगत चाललंय. महाराज काही उपदेश करावा असे.

सुभाषितकार म्हणतात, अहो सज्जनाचं हृदय किती मृदू, सज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदन्ति कवय तद् अलिकं अन्यदेह विलासात् परितापात् सज्जनो द्रवती नो नवनीतं. ते लोणी सुद्धा विरघळणार नाही, पण संताचं हृदय मात्र दुसऱ्याचा ताप बघून क्षणार्धात विरघळतं. नाथांना अतीव दुःख झालं. उद्धवाला जवळ बोलावलं, उद्धवा याच्या नवऱ्याला आपण हिच्या सुधारायचंय, आपण असं करायचं उद्यापासून तू स्नानावरून जेव्हा परत येतोस, म्हणजे स्नान किती वाजता करायचं याच्याही मर्यादा आहेत, सूर्योदयानंतर केलेलं स्नान तसं काही कामाचं नाही, सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याला अर्घ्य देणं हे महत्त्वाचं आहे, आपली स्नानाची वेळ पहाटेची गोदावरीवर स्नान करावं आणि परतून येताना सावकारांच्या महालासमोर उभं राहायचं आणि त्यांना सांगायचंय की नाथांनी तुला दंडवत सांगितला, एवढंच सांगायचं आणि एक नमस्कार तिथे पायरीवर घालायचं आणि पुढे यायचं. आता उद्धवानी हे कार्य सुरू केलं, स्नान करावं आणि या सुशीलाबाईंच्या त्या राजवाड्यासमोर उभं राहावं, नमस्कार करावा, हाक मारून सांगावं की नाथ महाराजांनी आपल्याला दंडवत सांगितलाय. रोज सकाळी ह्याची मोठ्याने हाक ऐकायला यायची, हा जागा व्हायचा पण परत झोपायचा, म्हणायचा काय कटकट आहे, माझी झोपायची वेळ आणि ह्याची हाक मारायची वेळ एकच येते, काय करावं, संतापायचा, एक दिवस हा जागाच राहिला काठी घेऊन आणि मग मात्र समोर उभा राहिला. इकडून हा उद्धव यायला आणि हाक मारणार, तोच ह्यानं काठी उगारली, म्हणला याद राख इथं ओरडाओरडा केला तर परत आलास तर पाय मोडून घरी पाठवील. घडलेला प्रसंग नाथ महाराजांना उद्धवानी सांगितला. महाराज म्हणले काही चिंता करू नको, उद्यापासून मी जाईन स्वतः. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांचं स्नान आवरलं, गोदावरीवरून निघाले आणि थेट येऊन याच्या दाराशी उभे राहिले, हात जोडले, हाक मारली, महाराज आपल्याला भेटायला आलोय.

तुमच्या पत्नीला आम्ही कन्या मानलेली आहे आणि त्या कारणानं जावई आणि मुलगी जर पाळण्यासाठी आली तर आम्हाला अत्य आनंद होईल. आम्ही तेवढं काही तुमच्या एवढे श्रीमंत नाही, पण जावई आला तर आनंदाचा. जगामध्ये ज सांगितलेले आहेत की ते कधी शांत होत नाहीत. पाच सांगितलेले आहेत गोष्टी जामात, म्हणजे जावई किती द्या तरी कमीच. दुसरं जठर, रोज सकाळ संध्याकाळ किती घातलं तरी पुन्हा भूक लागते. जाया म्हणजे पत्नी, जात वेद म्हणजे अग्नी. या अग्नीमध्ये कितीही टाका तरी स्वाहा. आणि मग जलाशय, या जलाशयामध्ये कितीही लोटलं जाऊ शकतं. मोठे मोठे दगड असू द्या, माती असू द्या. सांगण्याचं कारण, हा म्हणाला हे बघा तुमच्याकडे मी येईन पण मी चालत येत नाही, मला पालखी पाठवावी लागेल. म्हणून नाथांनी पालखीची व्यवस्था केली, पालखीत बसून निघालेत. आणि अशा ठिकाणी जेवायला बसवलं की जिथे सगळी विद्वान मंडळी पैठणातली आहेत. कोणी दशग्रंथी विद्वान आहेत, कोण द्विवेदी आहेत, कोणी त्रिवेदी आहेत, कोणी चतुर्वेदी आहेत म्हणजे चार वेद पठण केले, कुणाचे दहाही ग्रंथ झालेले घनपाठी. आणि याच्यात याचं पान घेतलं समोर, आपल्या पान पूर्ण वाढलं आणि आदेश दिला. आदेश म्हणजे श्लोक म्हणाले, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. आणि मग भोजनाला सुरुवात होणार. नमः पार्वती पते हर हर महादेव. अहो, सत्पुरुषाच्या क्षणभराच्या संगतीनं काय घडलं? डोळे मिटलेले आहेत, गांगरून गेलाय, काय करावं? एवढ्या विद्वानांच्या मध्ये आपल्याला बसवलंय, आपण तर व्यसनी आहोत. सत

याने डोळे उघडून पाहावं तर नाथाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण बसलेले पाहिले. याने पुन्हा डोळे मिटले. जावई बापू आव जेवायला सुरुवात करा, जेवतो कुठला. पण समोर पाहावं तर नाथ दिसतायत आणि म्हणून पायावर लोटांगण घातलंय. नाथ महाराज म्हणाले, माझ्या पायावर लोटांगण घालू नका, आजपासून मला दोन वचन द्या. पहिलं म्हणजे पत्नीला उत्तम अशा दर्जानं वागवीन आणि ती बयाजी तुमच्या पोटामध्ये जाते ती आजपासून जाणार नाही. ज्यानं आपल्याला हे शरीराचं वैभव दिलंय त्याचं हित करणं आपण जाणलं पाहिजे. नाथ महाराज म्हणाले,

0: पंढरीनाथ महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय।
1: श्रोते हो, हरिभक्त परायण महेश बुवा काणे यांचं व्यसनमुक्ती या विषयावरचं कीर्तन आत्ताच आपण ऐकलं। त्यांना तबला साथ केली होती प्रथमेश शहाणे यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती महेश दामले यांनी। निर्मिती सहाय्य होतं पूर्णिमा साठे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे।
2: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे।
4: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत। हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे।
3: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण, 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता, स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी। अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827।
4: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या।
2: यानंतर बातम्या मुंबई केंद्रावरून।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई

सर्वोच्च न्यायालयाला आदेश आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादादाखल राज्य सरकार पीओपी मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबई नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील, यामुळे आयोगातली प्रलंबित पदं लवकर निकाली निघतील. राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या 62 विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. 2026-27 मध्ये 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातली 1283 बालकं दत्तकासाठी कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध असून यावर्षी आतापर्यंत 157 बालकांना दत्तक दिलं आहे. तसंच नातेवाईकांमार्फत 239 बालकांची दत्तक प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली आहे. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी, तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं, याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. ऑनलाईन गुंतवणूक आणि इतर आमिष दाखवून देशातल्या 65 नागरिकांची सुमारे 150 कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या 9 खात्यांमध्ये 1,15,00,000 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे. आळंदीत एका बँकेतल्या बचत खात्याचा उपयोग ऑनलाईन फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना सरकारनं मंजुरी घेतली आहे. डेटा सेंटरना कर सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलं. राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणीसंदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
0: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यंदा 1 मार्चपासून देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षणमंत्री डीवाय पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. संध्याकाळचे 7:10 आणि 42 सेकंद झालेत.
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
5: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
4: सर्वांना स्नेहपूर्वक

0: निमंत्रण 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: ताई हे बघ,
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
5: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
5: RBI सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदुकाका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
8: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
9: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
8: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदुकाका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष तर 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ग्लासगोच्या स्कॉट्सटाऊन स्टेडियम मध्ये जेव्हा तिरंगा फडकला आणि जनगण मन घुमलं तेव्हा 140 कोटी भारतीयांचं काळीज अभिमानानं भरून आलं. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 13 सुवर्णपदकांसह एकूण 39 पदकं जिंकत चौथा क्रमांक पटकावला. पण हे

0: यश अर्थात सोपं नव्हतं. यंदा या स्पर्धेत भारताचे नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकीसारखे पाच सर्वात मजबूत खेळच नव्हते, तरीही भारताने 39 पदकं जिंकली. म्हणूनच यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी याविषयी द हिंदू या दैनिकाचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर यांच्याशी आता आपण बातचीत करूया. माझा पहिला प्रश्न आहे, ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक खेळातल्या भारताच्या कामगिरीचं वैशिष्ट्य काय होतं?
1: राष्ट्रकुल स्पर्धेत यावेळेस एनिवे भारताची पदक संख्या गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या पदक तालिकेपेक्षा खूप कमी असणार होती, कारण यावेळेचा राष्ट्रकुल स्पर्धेचा आवाकाच कमी होता. म्हणजे ती होईल की नाही होईल की नाही अशा ह्याच्यात ती अत्यंत मिनिमम स्वरूपात, छोट्या स्वरूपात पार पडलेली स्पर्धा आहे. त्या ह्याच्यात 39 पदकं ही काही वाईट कामगिरी नाही, पण चौथं स्थान हे खटकण्यासारखं असेल भारतासाठी ओव्हरऑल पदक तालिकेत. पण जसं मी म्हणलं की विनाकारण टीका करण्याचाही फार काही वाव नाहीये, पण याच्याने होऊन जायची परिस्थिती आहे असं मला तरी आत्ता वाटत नाही. भारतासाठी सर्वात नेहमी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतासाठी जे महत्वाचं म्हणजे पदकांची लयलूट करणाऱ्या ज्या कॅटेगरीज असतात, जे क्रीडा प्रकार असतात, त्यातले जवळजवळ निम्म्याहून जास्त क्रीडा प्रकार यावेळेस नव्हतेच. उदाहरणार्थ कुस्ती, शूटिंग, आर्चरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हे 5 क्रीडा प्रकार यावेळेस नव्हते. आणि जे होते त्या ह्याच्यात भारताकडून प्रमुख पदकांची अपेक्षा कोणाकडून होती तर अर्थात बॉक्सिंग, मुष्टियुद्ध, ऍथलेटिक्स, पॅरा ऍथलेटिक्स आणि लॉन बोल्स, जिकडे भारताने 2022 मध्ये कमाल केली होती. तर या सर्व गोष्टींचा विचार करता भारताने ऍथलेटिक्स मध्ये लौकिका साजेशी कामगिरी केली की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. माझ्या दृष्टीने बऱ्यापैकी कामगिरी केली. बॉक्सिंग मध्ये येस, लौकिका साजेशी कामगिरी केली, कारण की बॉक्सिंग मध्ये भारताला अपेक्षितच होती 8 ते 9 पदकं तरी मिळतील, भारताला 10 मिळाली ते चांगलं होतं. तिकडे भारताला पदकांची खैरात होणं अपेक्षित होतं, ती पदकांची खैरात झाली आणि ते यावेळेसही कमी राहिलं. त्यामुळे एक वेळ अशी आली की 16 संघ 11 राहिला, तर 11 3 भारताचे वेटलिफ्टर पदकाविना माघारी आले. उर्वरित 8 जणांना पदक मिळालं, जे कौतुकास्पद आहे.
0: सर, भारताने मुष्टियुद्धात विलक्षण यश मिळवलंय, त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता?
1: बॉक्सिंग मध्ये विलक्षण यश जे मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत काहीच विवादास्पद किंवा चर्चेचा मुद्दा नाहीये. ते अपेक्षित होतं, पण जसं मी आधी म्हणलं तसं की 8 ते 9 पदकं अपेक्षित होती, त्यातली 10 मिळाली. तो म्हणजे साध्या मराठीत आपण म्हणतो आयसिंग ऑन द केक, तसा प्रकार झालेला आहे असं मला वाटतं. बॉक्सिंग मधलं यश जे आहे, भारत हा विशेषतः राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बॉक्सिंग मध्ये अत्यंत यशस्वी देशांपैकी एक. गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या एडिशन आपण बघतोय की अनेक चढता राहिलेला आहे, जी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि तीच यावेळेस कायम राहिलेली आहे. आणि त्याच्यात अजून एक कौतुकास्पद गोष्ट काय आहे की मिळालेले 7 सुवर्ण पदक.
0: यंदाच्या स्पर्धेत महिला खेळाडूंनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: नव्या भारताचं एक अत्यंत जमेची बाजू आहे की म्हणजे आता हा मुद्दा खरं तर चर्चेतच यायला नकोय. ओव्हरऑल आपण सोशली बघायचं म्हणलं तर की महिला कुठल्याही क्षेत्रात दुसऱ्या जेंडरपेक्षा कुठेही कमी नाहीयेत, हे पुन्हा एकदा या राष्ट्रकुल स्पर्धांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यात एक गंमतशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की जे 7 पदकवीर म्हणजे एकूण भारतात 39 पदक आहेत, त्यातल्या गुलवीर सिंग हा जो ऍथलीट आहे 5000 मीटर आणि 10000 मीटर, तो एकटाच होता ज्याने 2 पदकं मिळवली. सो 38 इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांनी पदकं मिळवली, त्या 38 31 जण पहिल्यांदाच पदकवीर होते. जे 7 जण आहेत जे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आहेत, त्याच्यात महिला किती आहेत बघूया आपण. की त्याच्यात मीराबाई चानो तिसऱ्यांदा पदक मिळालं, तेजस्वी शंकर पुरुष आहे, श्रीशंकर मुरली पुरुष आहे, हरजिंदर कौर स्त्री, बिंदिया राणी देवी स्त्री आणि जॅस्मिन लंबोरिया. सो इथे 7 जणी या दुसऱ्यांदा तरी पदक मिळवणाऱ्या महिला आहेत. आणि त्या हे फक्त एक त्याचं लाक्षणिक दाखला देण्यासाठी म्हणून मी फक्त ही यादी दाखवली.
0: पॅरा ऍथलेटिक्स मध्ये पहिल्यांदाच आपल्या खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवलंय, पॅरा गेम्सचं वैशिष्ट्य काय सांगता येईल?
1: 2000 14-15 पासून

0: जेव्हापासून सरकारने स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर प्रकरणात जेव्हापासून समावेश केलाय तेव्हापासून खूप मोठमोठ्या कॉर्पोरेट्सनी पॅरा स्पोर्ट्स खूप सिरियसली घेतलेले आहेत आणि त्याचं परावर्तन आपल्याला गेल्या 4 ते 6 वर्षांमध्ये 3ही मल्टी डिसिप्लिनरी गेम्सच्या पदक तालिकेत दिसतंय. भारताचे पॅरा ऍथलीट्स हे वेगवेगळ्या स्तरांवर देशाची मान उंचावणारी कामगिरी करतायत आणि हे फक्त पॅरा ऍथलीट्सच्या दृष्टीनेच नाही तर पॅरा सिटीजन्स म्हणजे ज्यांना सध्याच्या काळात दिव्यांगजन असं संबोधलं जातं त्यांच्या दृष्टीनेही हे महत्वाची गोष्ट आहे की ते स्वतःच स्वतः फक्त त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने स्वावलंबनाचा मार्ग अवलंबून घालवू शकतात असं नाही तर ते यशस्वीही होऊ शकतात हीही त्याच्यातनं समाजाच्या दृष्टीने मिळणारी महत्वाची शिकवण आहे.
1: गेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आणि यंदा भरलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी तुलनेने कशी वाटते? अनेक खेळांमध्ये आपण पहिल्यांदाच पदक मिळवलंय, त्याविषयी काय सांगाल?
0: गेल्या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचा एकदम तुलनात्मक मूल्यमापन करणं थोडंसं अनफेअर होईल कारण यावेळेस खेळच कमी होते, खेळांची संख्याच कमी होते. पण ज्या खेळांमध्ये गेल्या वर्षी ही भारताने सहभाग घेतला यावेळेसही होता त्याच्यात जुडोमध्ये भारताची कामगिरी उंचावली आहे. जुडोमध्ये 4 पदकं आहेत. ओके, जे कदाचित सामान्य जणांपैकी कुणी विचारही केला नसेल. पण जसं मी एकदम सुरुवातीला म्हणलं तसं की हुडवून का जायचं नाहीये तर जुडोमध्ये एकंदरीत कॉमनवेल्थ गेम्सचं स्तरच कमी आहे. म्हणजे जुडोमध्ये भारताने जी 4 पदकं मिळवली ते 4ही पदकवीर आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये 50 ते 100 मध्ये आहेत. म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ते सर्वश्रेष्ठ ठरलेच आहेत पण जागतिक स्तरावर ते अजून तिथे पोहोचले आहेत का? पण ते तिथे पोहोचू शकतात हा कदाचित त्यांना विश्वास या कामगिरीतनं मिळालेला असतो. सो जुडो हे या जुडो स्पर्धा प्रकारात भारताने नक्की अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आणि बोल्स या प्रकारात जे भारताला सर्वात जास्त निराशाजनक कामगिरी आहे ती तिथे आहे. आणि त्याचबरोबर पॅरा पॉवर लिफ्टिंग हा जो प्रकार आहे की जिथे भारताचे पॅरा पॉवर लिफ्टर आशियाई खेळांमध्ये जागतिक स्पर्धेमध्ये अत्यंत भरीव कामगिरी करून मग ग्लासगोला गेले होते कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये पण तिथे मात्र भारताला एकही पदक मिळालं नाही ते थोडं निराशाजनक होतं. आणि पुन्हा एकदा आपण आधी बोललो त्याप्रमाणे की बॉक्सिंग आणि वेट लिफ्टिंग या दोन क्रीडा प्रकारांमध्ये भारताकडून भरीव कामगिरीची अपेक्षा होती आणि तिथे दोन्ही प्रकारांमध्ये अपेक्षेपेक्षा एखादं पदक जास्तच मिळालंय भारताला जी अत्यंत महत्वाची बाब आहे. ऍथलेटिक्समध्ये त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. मी असं म्हणणार नाही म्हणजे 8 पदकं मिळूनही अजून किती हवं कारण ती अपेक्षांचं ओझं आता वाढलं. ते फेलवता यायची परिस्थिती आहे, ते फेलवता यायला हवं होतं. काही ना काही कारणाने काही पदकं निश्चितच फुटली. पण एक महत्वाचा उल्लेख करायला पाहिजे, आपण ऍथलेटिक्स बद्दल बोलतोय तर की महाराष्ट्राची 2 पदकं आहेत. त्यातलं एक ऍथलेटिक्स मध्ये आहे उंच उडीमध्ये. सर्वेश पुषारे नाशिक जिल्ह्यातल्या छोटा गावातला मुलगा आहे, त्यांनी महाराष्ट्राची मान उंचवलेली आहे. आणि दिलीप गावित जो पॅरा ऍथलेटिक्स मध्ये त्यांनी F57 प्रकारात 100 मीटर स्प्रिंट मध्ये सुवर्ण पदक मिळवलं त्याची किस्सा अत्यंत अनोखा आहे. तो आणि त्याचा प्रशिक्षक या दोघांच्या अत्यंत गेल्या 8 ते 10 वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ योगायोगाने गुरु पौर्णिमेलाच त्याला सुवर्ण पदकाच्या रूपात मिळालं.
1: पुढची स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता?
0: गमतीचा भाग असा होता की 2030 ची स्पर्धा भारताला अवॉर्ड झाल्यानंतर 2026 कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि म्हणून ओढून काढून का होईना त्याचा घाट बांधला गेला. तो भाग वेगळा. पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज भारताकडे म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात खेळाडूंच्या बाजूने नीरज चोपडा हा सर्वार्थाने आताचा संयुक्तिक होतं की त्याने तो झेंडा स्वीकारावा आणि 4 वर्षाच्या स्पर्धेचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलेलं आहे. फक्त अहमदाबाद हे मुख्य ठिकाण आणि गुजरातमधील इतर शहरांमध्ये होणाऱ्या स्पर्धा सर्वात भरीव कामगिरी करणारी भारतासाठी क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल स्पर्धा. आणि 2010 साली जेव्हा शेवटचं भारताने कॉमनवेल्थ गेम्स पोस्ट केले होते तेव्हा आतापर्यंतच्या इतिहासात एकदाच भारताला 100ही गाठता आली आहे पदकांच्या बाबतीत. 101

0: पदकांची लयलूट भारताने केली होती. त्याच्यामुळे समस्त भारतीय क्रीडा परिवारातर्फे अशी अपेक्षा असेल की तो 101 जे एकदा पल्ला पार पडलाय तोच 20 वर्षानंतर जेव्हा भारत पुन्हा एकदा यजमानपद भूषवेल त्यावेळेस तेवढ्याच पदकांची लयलूट होईल किंबहुना जास्तच होईल अशी आपण अपेक्षा करूया.
1: सर माझा शेवटचा प्रश्न आहे की आता ग्लासगोमध्ये भारतीय खेळाडूंनी जी कामगिरी केली आहे ती पाहता येत्या 2028 होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी त्याचा कसा फायदा होईल त्याबद्दल तुमचं मत काय आहे?
0: जे ऑलिम्पिक पदकांचे भारताचे आत्ताचे 10 ते 15 दावेदार आहेत त्यातले जे 5 ते 6 दावेदार आत्ता इथे ज्यांनी इथे पदक मिळवली त्या 5 ते 6 जणांना समजलं असेल की दिल्ली अभी दूर आहे किंवा नक्की आत्तापासून पुढच्या 2 वर्षात किती पल्ला गाठायचा आहे. आणि दुसरा मुद्दा की शेवटी कॉमनवेल्थ गेम्स मधल्या कामगिरीचा एक फायदा काय होतो ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत की जेव्हा समस्त भारताच्या 140 कोटी जनतेचं लक्ष तुमच्या कामगिरीकडे आहे त्या दबावाखाली तुमची कामगिरी अफेक्ट होऊ न देता तुमचा बेस्ट तिथे तुम्ही देणं आणि ते पदक उचलणं हे त्या बाबतीत सेम असतं. सो मला जे येतंय ते मी माझ्या संपूर्ण अबिलिटी वर करून दाखवेन आणि बाकीची इतरांच्या कामगिरीवर सोडेन हा करण्याचा प्रयत्न आणि विश्वास या राष्ट्रकुल स्पर्धांमधून नक्कीच मिळालेला आहे.
1: श्रोते हो, ग्लासगो इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं चांगली कामगिरी केली. आता 4 वर्षांनी या स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहेत. त्यात आणखी मेहनत घेऊन मायभूमीवर आपले खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी आशा करूया. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा ही

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य।
1: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता।
0: ते कसं?
1: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800180551।
2: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
1: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच।
0: आओ भाऊ, तज्ज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे?
1: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत।
2: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील।
1: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा। सल्ल्याचे

0: सेंटर चा जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
1: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
0: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
2: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
0: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणे खरं.
3: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
4: शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी स्वप्निता शिंदे
5: आणि मी रोशन जाधव
4: आपल्या सर्वांचं किसान वाणी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो.
5: शेतकरी बांधवांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कृषीवाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्त्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूयात.
6: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक पेरल्यापासून ते पीक काढेपर्यंत पिकांच्या अवस्था आणि गरजेनुसार जी वेगवेगळी मशागतीची कामं केली जातात त्या सर्व मशागतीच्या कामांना आंतरमशागत असं म्हणतात. आंतरमशागतीमध्ये नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, खुरपण्या करणं, तणनाशकांचा वापर, खांदणी करणं, भर लावणं, आच्छादनाचा वापर करणं, वर खताचे हप्ते देणं, कीडरोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या कामांचा समावेश होतो. एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी उगवण विरळ झाली तर त्वरित नांग्या भरून घ्याव्या. तसंच पीक दाट उगवलं तर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करणं आवश्यक असतं. विरळणी करत असताना रोगट खुजी रोपं उपटून टाकावीत. आंतरमशागतीमध्ये कोळपणी हे काम महत्त्वाचं आहे. पीक साधारणतः महिन्याचं झाल्यानंतर अवास्तव वाढलेली मुळं आणि उपमुळं यांची छाटणी झाल्यामुळे पीक जोमानं वाढतं. याशिवाय कोळपणीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन केशाकर्षणाच्या नळ्या तुटल्यामुळे थांबलं जातं. 2 ते 3 कोळपणी केल्यामुळे पीक जोमानं वाढतं. अधिक उत्पादनाच्या दृष्टीने पीक तणविरहित ठेवणं गरजेचं असतं. एकात्मिक तण नियंत्रणामध्ये खुरपणी आणि तणनाशकांचा वापर करावा लागतो. कोणत्या पिकासाठी कोणतं तणनाशक उपयुक्त असतं याचा तंतोतंत सल्ला घेऊन त्या तणनाशकाची योग्य वेळी फवारणी करावी आणि त्यानंतर महिनाभरानं कोळपणी आणि खुरपणी करून राहिलेलं तण काढून टाकावं. ज्वारी, बाजरी, मका ही पिकं पेरल्यानंतर लगेच उगवणीपूर्वी ॲट्रॅझिन तणनाशक, तर सोयाबीन, सूर्यफूल, तूर, उडीद, मूग ही पिकं पेरल्यानंतर त्याच ओळीवर लगेच पेंडीमिथॅलिन हे तणनाशक फवारावं. पावसानं ताण दिल्यास आणि पाणी देण्याची सोय नसेल अशावेळी आच्छादन करावं. आच्छादनामुळे जमिनीतील मूळची ओल जास्त काळ टिकते. दिलेल्या पाण्याची किंवा पावसाची ओल भरपूर दिवस टिकून पिकं जोमदार येतात. आच्छादनासाठी पाचट, भुसकट, काडी कचरा, पालापाचोळा इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. पाण्याचं बाष्पीभवन फारच कमी होतं. फळपिकांच्या बाबतीत आच्छादन उपयुक्त ठरतं. भुईमूग, बटाटा यांना भर देण्याचं काम करावं लागतं. रासायनिक खताचे राहिलेले हप्ते शिफारसीनुसार द्यावे. द्रवरूप खतांच्या फवारण्या कराव्यात. कीड रोगाच्या नियंत्रणासाठी मित्र कीटक, कामगंध सापळे, रासायनिक औषधांच्या फवारण्या या शिफारसीनुसार कराव्या. पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत आणि गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या देणं हे एक आंतरमशागतीतलं महत्त्वाचं काम आहे. संरक्षित पाण्याचं योग्य नियोजन करावं. उभ्या पिकामध्ये जास्त पावसानं पाणी साचलं असेल तर ते त्वरित काढून टाकावं. याशिवाय पिकाचं उन्हापासून, थंडीपासून, वाऱ्यापासून संरक्षण करून मोकाट जनावरांपासून सुद्धा संरक्षण करणं ही कामं आंतरमशागतीत मोडणारी आहेत. आंतरमशागतीची जी कामं करायची असतात ती वेळेवर केली तर पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकतं.
5: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण कृषीवाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्त्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा

0: सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी शेतीबरोबरच आपल्या पशुधनाचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं ठरतं. पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचं आरोग्य, चारा, पिण्याचं पाणी आणि रोगप्रतिबंधक उपाय याबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की नैसर्गिक आपत्तीच्या काळात पशुपालकांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं?
1: पशुपालकांकडे जी जनावर असतात त्यांचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये. आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी जर पूर परिस्थितीचा जर आपल्याला इशारा दिला असेल तर आपल्या गोठ्यामध्ये जर पाणी जर जमा होत असेल तर जनावरांचं स्थलांतर करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुराचं पाणी जमा होणार नाही अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पशुपालकांनी त्याचं स्थलांतरित करत असताना त्याच्यासोबत चारा, पाणी हे सुद्धा त्याच्यासोबत त्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. साधारण 7-8 दिवसाचा चारा, पाणी त्याची सुद्धा व्यवस्था करणे आवश्यक आहे. आणि प्रथमोपचारासाठी जी काही औषधं लागतात, प्रतिजैवक लागतात, ती सुद्धा सोबत त्यांनी ठेवली पाहिजे. व आपल्या जनावरांची, कुठल्या जनावरांचं आपण स्थलांतर करतोय त्याची आपल्याकडे नोंद ठेवली पाहिजे. आजारी जनावरांना स्थलांतरित करत असताना आपण वेगळ्या ठिकाणी बांधण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून त्याचा संसर्ग आपल्या इतर जनावरांना होणार नाही.
0: बरं, पुराचा इशारा मिळाल्यानंतर जनावरं सुरक्षित स्थळी हलवताना काय पूर्वतयारी घ्यायला हवी?
1: जेव्हा आपण सुरक्षित स्थळी जेव्हा हलवतो तेव्हा आपण ती जागा अशी निवडावी की ती उंच ठिकाणी असेल, जिथे पुराचं पाणी साचणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जनावरांचे खाद्य, पाणी आहे हे आपल्याला मुबलक प्रमाणात तिथे त्या जागेपासून लवकर उपलब्ध होईल का, जळणवळणची सेवा उपलब्ध होईल का, पशुवैद्यकाची डॉक्टरांची सेवा आपल्याला उपलब्ध होईल का, अशा ठिकाणी जर आपण स्थलांतर केलं तर आपले जनावर सुरक्षित राहतील आणि जनावरांची काळजी सुद्धा आपल्याला घेता येईल.
0: गाई किंवा म्हशी अशी मोठी जनावरं आहेत तर त्यासाठी गोठा उभारताना थोडा मोठा विचार करावा लागतो, तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
1: गोठा बांधकाम करताना शक्यतो आपल्या गोठ्यामध्ये पाणी पुराचं येणार नाही असं आपण गोठा बांधावा. जर त्या ठिकाणी पाणी जमा होत असेल तर गोठा उंचावर बांधावा. पाण्याचा निचरा कसा होईल त्यासाठी चर असावेत किंवा त्याची गटाराची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली असावी. छप्पर आणि त्याचं जे बांधकाम आहे हे एकदम भक्कम असावं, जेणेकरून जर सोसाट्याचा वारा येईल अशावेळी ते कोसळणार नसावं. आणि पुराचं पाणी गोठ्यात जाणार नाही, पुरेशी खेळटी, स्वच्छ प्रकाश कोरडा, स्वच्छ गोठ्यामध्ये मिळेल अशा प्रकारचा गोठा शेतकऱ्यांनी बांधावा.
0: बरं, आता पुरानंतर उद्भवणाऱ्या समस्या ह्या थोड्याशा वेगळ्या असतात की जसं दूषित पाणी येतं किंवा ओलसर वातावरणामुळे दमटपणा येतो, तर यामुळे काही पशूंना आजार होण्याची शक्यता असते का, आणि जर होणार असतील तर काय काळजी घ्यायला हवी?
1: निश्चितच, जेव्हा पुराचं पाणी येते त्याच्यानंतर ते पाणी हे शेतामध्ये इतरत्र ठिकाणी सईकडेच वाहत येत असते, तर अशावेळी काही संसर्ग आजार सुद्धा पसरण्याचे धोका असतात. त्याच्यामध्ये फूट अँड माउथ डिसीज, त्याला लाळ्या खुरकूत सांगतात. त्यानंतर घटसर्प, ज्याच्यामध्ये मानेला सूज येते, काळा पाय, ब्लॅक क्वार्टर, ज्याच्यामध्ये पायाला सूज येते. त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस, जे उंदरांच्या लघवी वाटे पसरतात, कारण पूर आल्यानंतर पाणी हे उंदरांच्या बिळांमध्ये शिरते आणि त्या पाण्यामध्ये लेप्टोचे जीवाणू हे पसरतात. त्यानंतर पाणी खराब झाल्यामुळे जुलाबाच्या समस्या सुद्धा जनावरांना होतात, निमोनियासारखे आजार होतात, काही बुरशीचे, कातडीचे आजार सुद्धा जनावरांना होतात. तर अशा प्रकारे हे आजार हे पुरामध्ये दूषित पाणी, ओलसर वातावरणामुळे जनावर होण्याची शक्यता वाढते.
0: अच्छा,
1: तर हे होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणजे जसं की जनावरांना आपण स्वच्छ चांगलं पाणी दिलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा जो गोठा आहे हा कोरडा राहील, त्याची बसण्याची व्यवस्था जी आहे कोरडी राहील, ओलसट राहणार नाही अशा ठिकाणी आपण त्याला बांधलं पाहिजे. त्याला चारा कोरडा मेल याची काळजी घेतली पाहिजे.
0: बरं,
1: चाऱ्यावरती कुठली बुरशी नसेल असा आपण चांगला चारा, सुका चारा त्यांना दिला पाहिजे. जर बुरशी झालेला चारा जर त्यांनी खाल्ला तर त्यांना जुलाब, पोट खराब होणे, अपचन होणे, पोटफुगी होणे अशा समस्या दिसतात. त्यामुळे आपण त्यांना कोरडा चारा दिला पाहिजे. गोठा आपण निर्जंतुकीकरण करून घेतला पाहिजे. जर गोठ्यात जर पुराचं पाणी आलं तर आपण सोडियम हायपोक्लोराईडनी ते गोठा निर्जंतुकी करून घेतलं पाहिजे. आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने हे जे आजार म्हटलेले आहेत त्याचं जर लसीकरण पशुपालकाने केलं नसेल तर त्याचं पशुपालकाने लसीकरण करून घ्यावं.
0: बरं, अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि

0: योग्य खाद्य कसं उपलब्ध करून द्यायचं?
1: आता स्वच्छ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतर पाणी उकळून देऊ शकतो, घरगुती उपाय. जर त्याला नाही शक्य तर त्यांनी तुरटी टाकून ते पाणी निर्जंतुक करून आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर खाद्याचा जर आपण विचार केला तर बुरशीजन्य खाद्य जर असेल तर तो आपण काढून टाकला पाहिजे. चांगला स्वच्छ सुकलेला कोरडा चारा आपण दिला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काही वातावरणात बदल होतो त्याच्यासाठी त्रास होऊ नये, स्ट्रेस होऊ नये, त्यासाठी व्हिटॅमिन ए डी ई थ्रीचे औषधं येतात, जीवनसत्व येतात, त्याचा आपण त्याच्या खाद्यामध्ये पुरवठा केला पाहिजे. खनिज मिश्रण आपण जर दिली तर त्यांना थकवा येत नाही, अशा प्रकारे आपण त्यांना खाद्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे.
0: ओला किंवा बुरशी लागलेला जो चारा असतो तो वापरण्याचे काय धोके असतात?
1: ओला चारा जेव्हा आपण वापरतो त्यामुळे त्यांना विषबाधा होऊ शकते, जुलाब होऊ शकते, त्याला अपचन होऊ शकते, पचनाचे आजार होऊ शकतात, पोटफुगी होऊ शकते, आणि ह्याचा परिणाम हा त्याच्या दूध उत्पादनावर होते. पोट जर फुगलं तर ते जनावर चारा खात नाही, चारा खाला नाही की शरीराला जे आवश्यक घटक असतात ते त्यांना मिळत नाहीत, शरीरावरती ताण येतो, त्यामुळे दूध उत्पादन हे कमी होते आणि काही याच्यामुळे त्यांच्या यकृतावरती लिव्हरवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ओला चारा हा आपण पशुपालकांनी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनांना देऊ नये.
0: बरं, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूरजन्य परिस्थिती पण बऱ्याच ठिकाणी उद्भवलेली आहे, हिरवा चारा उपलब्ध तर होतच नाहीये, तर अशा वेळी पशुपालकांनी आपल्या पशूंना काय खाद्य द्यायला हवं?
1: पशुपालकांनी अशा वेळी आपल्याकडे मुरघास त्यांनी त्याची साठवणूक करून ठेवली पाहिजे, जेणेकरून त्याला हिरव्या जे चाऱ्यामध्ये जे पोषक घटक द्रव्य असतील ते त्याला मिळतील. आणि सुका चाऱ्याच्या गथड्या त्यांनी कुट्टी करून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे ती कुट्टी तो देऊ शकेल.
0: बरं, आजारी किंवा संसर्गजन्य जनावरांसाठी काही वेगळा आहार असू शकतो का?
1: आजारी जनावरांसाठी जर त्यांना शरीरावरती जखमा असतील तर त्यांना आपल्याला व्हिटॅमिन्सचे औषधं किंवा मिनरल मिक्सचर आपण त्यांना खाद्यामध्ये देऊ शकतो. ज्यांना पोटफुगीचा त्रास असेल तर अशा जनावरांना आपण हलका आहार कुट्टी करून दिला, आहार दिला तर त्यांना पचनाची समस्या ह्या कमी होतात. आणि ओल्या चाराबरोबर सुका चारा सुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे. ज्यांना जुलाबाचा त्रास आहे अशा ह्यांना आपण सुका चारा जर दिला आणि चांगला चारा दिला तर ते लवकर आजारातून बरे होण्यासाठी त्यांना मदत होते.
0: बरं, लसीकरण आणि जंतनाशक उपचारांचं काय महत्व आहे आणि आपत्तीच्या काळात ते किती पटींनी वाढतं काय सांगाल?
1: लसीकरण केल्यामुळे आपल्याला जनावरांना जे आजार होतात संसर्गजन्य ते आपण टाळू शकतो. त्याच्यामध्ये एचएस जो आहे, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरा आहे, त्याच्यानंतर एफ एम डी आहेत, हे आजार जर आपण टाळले तर त्याच्यामुळे जनावरांना शरीरावरती जो ताण येतो, ताप येतो, जनावर उठायला त्रास होतो, त्यांना खाण्यासाठी तोंडामध्ये जखमा झाल्यामुळे ते चारा खाऊ शकत नाही, तर हे जर आजारच आपण टाळले तर त्याचा त्रास जो आहे तो निश्चितच आपल्याला जनावरांचा टाळता येतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि त्यांचं शरीर हे सुदृढ राहते आणि आजारमुक्त राहते.
0: सर, आता आपण गाई म्हशींच्या पशुपालकांबद्दल बोलत होतो तर असेच आपले काही शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुटपालन करतायत, काही वराह पालन करतायत, काहींचा बदक पालनाचा व्यवसाय आहे, तर अशा पशुपालकांसाठी काय सांगता येईल?
1: निश्चितच जे वराह पालक आहेत तर त्याच्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये भरपूर वराह आता वाहून सुद्धा गेलेले आहेत, तर अशावेळी आपण जेव्हा आपल्याला पूर परिस्थितीचा इशारा दिला जातो तेव्हा आपण त्याचं स्थलांतर जिथे पाणी जातणार नाही तिकडे आपण घेतलं पाहिजे. तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे आहार मिळेल याची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छ पाणी हे त्यांना मिळेल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचं जंत निर्मूलन केलं पाहिजे. कुक्कुटपालनाविषयी बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी जे आपत्तीच्या वेळी जो धोक्याचा इशारा दिला जातो की बाबा पाऊस एवढा पडेल तर त्या दृष्टीने त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये यापूर्वी जर पाणी जमा झालं असेल किंवा जर पाटाचं पाणी सोडत असतील तर त्याच्याने पाणी जर त्याच्याकडे येणार असेल तर त्या कुक्कुट पक्षाचं त्यांना स्थलांतर कुठे दुसऱ्या पोल्ट्री शेडमध्ये करता येईल का, याच्यासाठी त्यांनी जागा शोधून ठेवली पाहिजे आणि तिथे वेळेमध्ये स्थलांतरित केलं पाहिजे जेणेकरून कुक्कुट पक्षी बुडून मरतूक होणार नाही. आणि खाद्याचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे खाद्य आहे हे आपल्याला उंचावर ठेवणं आवश्यक आहे, कारण कुक्कुट पक्षी गृह ज्यांचं असते ज्यांच्याकडे कुक्कुट पक्षी त्यांच्याकडे खाद्य साठवून केलेलं असते, परंतु पावसाचं पाणी शेडमध्ये शिरल्यानंतर त्याचं जे खाद्य आहे ते खाद्य भिजते आणि भिजल्यानंतर ते खराब होते. त्याच्यामुळे ते खाद्य हे त्यांनी उंचावर ठेवलं पाहिजे ज्या ठिकाणी ते पावसाच्या पाण्यामध्ये भिजणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्याला योग्य खाद्य कुक्कुट पक्ष्यांना पुरवता येईल.
0: आता माझा एक असा प्रश्न आहे की बदक पालन करणारे जे पशुपालक आहेत तर सर्वसामान्यपणे बदकांना सोडलं जातं खाण्यासाठी, तर अशा वेळेला बदकांचं कसं संरक्षण करायला हवं?
1: बदकांना अशा वेळी कसं की ते वाहून जातात, पूर आल्यानंतर, तर त्यांना आपला बंदिस्त करून ठेवावं लागेल.
0: अच्छा.
1: कारण पुरामध्ये

0: ते पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि बदक त्याच्यामध्ये भरपूर वाहून जातात. आणि आता ज्या पुरामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर जनावर वाहून गेलेले आहेत,
1: बरं.
0: तर त्याच्यामुळे आपल्याला त्याला सुरक्षित ठिकाणी उंच जागी ठेवून किंवा त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून आपण ठेवू शकतो ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही.
1: बरं, म्हणजे जसं कुक्कुटपालक जे आहेत ते खुराडी बनवतात कोंबड्यांची, त्या पद्धतीने पूरजन्य परिस्थितीमध्ये बदकांची व्यवस्था करायला हवी.
0: निश्चितच.
1: दूध देणाऱ्या जनावरांची कशी काळजी घ्यायला हवी?
0: आता दूध देणारे जे जनावरं असतात त्यांच्या शरीराला पोषक द्रव्यांची खूप आवश्यकता असते, म्हणजे त्यांच्या शरीराच्या आरोग्यासाठी असते, त्याचबरोबर दूध तयार करण्यासाठी सुद्धा असते. तर त्यांना स्वच्छ पाणी कसं मिळेल यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, संतुलित आहार आपण दिला पाहिजे. त्यानंतर त्यांचं दूध हे नियमित आपण काढलं पाहिजे. जर दूध जर काढलं नाही वेळेवरती तर त्यांच्या दुधाच्या सडाला सूज येते, काशीला दाहा हो तयार होतो, काशीमध्ये मस्टायटिस सारखे आजार होतात, सडामध्ये इन्फेक्शन होते. तर आपण नियमित दूध काढलं पाहिजे. दूध काढल्यानंतर कास जी असते ती स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना कास दाहा आजार होणार नाही.
1: बरं, पूरजन्य परिस्थितीचा धोका तर आहेच, पण मग पुरामध्ये काही पशूंचा जर मृत्यू झाला तर त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावली पाहिजे?
0: निश्चितच. जेव्हा पुरामधून पशुधनाची हानी होते त्यानंतर त्याचं जे बॉडी असते ती डिकम्पोज होते, म्हणजे ती कुजायला लागते आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरण्याचा धोका असतो. म्हणून पशुपालकाने साधारण 7 फूट ते 15 फूट खोल खड्डा खणावा, त्या खड्ड्यामध्ये त्यांनी मीठ आणि चुना हे फवारून तो खड्डा वरती माती टाकून ते शव जनावराचं गाडावं, जेणेकरून त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही, ते कुजणार नाही आणि त्याच्यापासून संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरणार नाही.
1: बरं, पुरात वाहून गेलेली काही जनावरं असतील तर अशा जनावरांचं आपल्याला शव तर मिळणार नाहीये, तर मग त्यामुळे पाण्यामध्ये काही संसर्ग होण्याची शक्यता असते का?
0: पाण्यामध्ये संसर्गजन्य होऊ शकते, कारण आपले जे बोरवेल्स असतात ते दूषित पाणी त्या बोरवेलमध्ये जाते आणि आपण त्या बोरवेलमध्ये पाणी पित असतो, मग अशावेळी आपण ते पाणी उकळून पिलं पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्याच्यातील सर्व बॅक्टेरिया हे सर्व मरतात, त्याच्यामुळे तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे.
1: बरं, शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून अशा परिस्थितीमध्ये कोणत्या सुविधा देता येतात?
0: निश्चितच, आपण शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना येत असतात त्याकडे पशुपालकांनी लक्ष दिलं पाहिजे. व्हॉट्सअपवरती काही शासनाचे ग्रुप्स आहेत ज्याच्यावरतून माहिती येत असते, त्या ठिकाणी पशुपालकांनी त्याप्रमाणे त्याला फॉलो केला पाहिजे. शासन सांगते की आम्ही मोफत लसीकरणाचे शिबिर आयोजित करत आहोत, औषधोपचाराचे शिबिर आयोजित करत आहोत, गोठा निर्जंतुकीकरणासाठी औषधं शासन उपलब्ध करून देतात, रोग होऊ नये त्यासाठी लसीकरण शिबिर आयोजित, त्याच्यामध्ये पशुपालकांनी सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून आपले जे पशुधन आहे त्याचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. कधी कधी जनावर पशुधन हे वाहून जातात, मग अशावेळी त्याचे पंचनामे हे तलाठी, ग्रामसेवक व पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने केले जातात. तर अशावेळी त्यांनी ते पंचनामे हे करून घेतले पाहिजे. याच्यामध्ये जनावरांना, गाई म्हशींना, शेळ्यांना काही त्यांची नोंदणी पशुसंवर्धन विभागातून केली जाते, त्यासाठी त्यांच्या कानामध्ये 12 आकडीचा नंबर हा मारला जातो आणि त्यांची नोंद केली जाते. तशी नोंद वेळोवेळी पशुपालकांनी आपल्या जनावरांची पशुसंवर्धन विभागात केली पाहिजे, जेणेकरून जर त्याचं जनावर वाहून गेलं तर ते शोधण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला मदत होते की बाबा ह्याच्याकडे 2 जनावर होते आणि त्याची नोंद आहे. परंतु जेव्हा ते पशुधन वाहून जाते त्यानंतर ती नोंद ही कुठल्या आधारावर त्याला नुकसान भरपाई द्यावी यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, म्हणून पशुपालकांनी आपल्या जनावराला कानात बिल्ला मारून त्याची नोंदणी पशुवैद्यकीय दवाखान्यात वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
1: बरं, आता लसीकरणाबद्दल तुम्ही म्हणत होता, तर हे लसीकरण कधी करणं आवश्यक आहे?
0: पशुसंवर्धन विभाग यांचं लसीकरणाचं शेड्यूल असते, त्या शेड्यूलप्रमाणे ते पशुपालकांना सांगत असतात. तर सध्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लंपी आजाराचं लसीकरण सुरू आहे. तर सर्व पशुपालक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून लंपी आजाराचं, गाई गोवंशाचं लसीकरण करून घ्या. त्यानंतर 13 ऑगस्ट नंतर आपल्याकडे फूट अँड माउथ डिसीज म्हणजे लाळ्या खुरकूचं लसीकरण सुरू होणार आहे, तर त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता.
1: बरं, आणि हे विनामूल्य असतं?
0: ह्याच्यामध्ये फक्त सेवा शुल्क असते, ते तुम्हाला भरणं आवश्यक आहे.
1: बरं, पूरग्रस्त भागातील पशुपालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पूरग्रस्त भागातील पशुपालकांना मला संदेश आहे की नैसर्गिक जी आपत्ती आहे ती आपल्याला टाळता येत नाही, परंतु त्याचं आपण योग्य नियोजन, वेळेवर जनावरांचं स्थलांतर, स्वच्छ पाणी, सुरक्षित चारा, नियमित जनावरांचं लसीकरण, जंत निर्मूलन व पशुवैद्यकाचं मार्गदर्शन हे जर आपण घेतलं तर आपली मृत्यू आपण कमी करू शकतो आणि निश्चितच आपले पशुधन सुरक्षित राहण्यासाठी मदत होऊ शकते.
1: बरं श्रोते हो, नैसर्गिक आपत्ती टाळणं हे नक्कीच आपल्या हातात नाही आहे,

0: पण त्याचं योग्य नियोजन जर आपण केलं आणि वेळेवर पशुधनाची काळजी घेतली तर आपल्या पशुधनाचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणं हा एकमेव पर्याय आहे. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या सर्व पशुपालकांना खूप महत्त्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण नैसर्गिक आपत्तीत पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तर 101.5 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8 वाजलेत.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
3: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाइट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
4: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणालीसुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, संगणक युगातल्या शालेय आणि महाविद्यालयीन मुलांशी संवाद कसा साधावा आणि त्यांना चांगलं करिअर घडवण्यासाठी अभ्यासाबरोबरच इतर छंद कसे जोपासावेत याविषयी जाणून घेऊया चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले उपेंद्र बापट सर यांच्याकडून.
3: मला कंटाळा कधीच येत नाही खरं तर. काहीतरी काही ना काहीतरी कुठेतरी सुरू असतं, कारण आपल्या भोवती बरंच काही घडत असतं. साधा संध्याकाळचा सूर्यास्त जरी तुम्ही समुद्रावर जाऊन नुसता बघितला तरी सुद्धा त्याच्यामध्ये बरंच काही आनंद देण्यासारखं असतं. निसर्गात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत. मुख्यतः आपण ज्या भागात राहतो कोकणामध्ये, त्यात आत्ता या दिवसात पावसात तुम्ही नुसतं बाहेर जरी गेलात इतक्या प्रकारची फुलं बघायला मिळतात, वनस्पती बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यातलं सौंदर्य जे आहे ते तुम्ही थोडंफार थोडासा वेळ देऊन अवलोकन करण्याचा प्रयत्न केलात तर मग कंटाळा आला किंवा तोचतोचपणा माझ्या जीवनामध्ये आहे असं कुठलं खरं म्हणजे शिल्लक राहत नाही.
1: तेव्हा नक्की ऐका 5 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरून आणि 101.5 MHz या FM वाहिनीवरून.
4: यानंतर मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या संसदेनं मंजूर केल्या. डेटा सेंटर्सना करात सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं. जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक राज्यसभेत गदारोळातच मंजूर झालं. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
1: जन्म या मृत्यू सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के

0: देश पर रजिस्टर ही करेंगे।
1: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे। देशभरात यंदा 1 मार्च पासून उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत लेखी उत्तरात देण्यात आली। यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याचं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितलं। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवली असल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली। या योजनेत 19 लाखांहून अधिक कुटुंबांचं वीज बिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। भारतानं 2019 ते 2026 या कालावधीत 36 देशांमधून 274 फरार गुन्हेगारांना देशात परत आणल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे। गेल्या 3 वर्षात 401 फरार गुन्हेगारांविरोधात इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत। तसंच सरकारनं सुरू केलेल्या भारत पोल प्रणालीमार्फत 1400हून अधिक संस्था इंटरपोलशी जोडण्यात आल्या आहेत। ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल पुराव्यांच्या मदतीनं नाव आणि ओळख शोधून परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा ठावठिकाणा शोधण्यात सरकारला यश आल्याचंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR मुदतवाढ दिली आहे। आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील। प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल। त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील। त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल। यापूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती। सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित आहेत। अशा गुन्ह्यांमधून आलेले सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले। अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी, तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। POP अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे। त्याचवेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंतीही सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं। त्याच्या प्रतिसादात राज्य सरकार POP मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता। यासंदर्भात POP मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे। यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते। या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली। मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली। अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली। मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील। यामुळे आयोगातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाली निघतील। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय

0: पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 1983 मध्ये त्यांनी प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 मध्ये पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 मध्ये त्रिपुरा, 2022 मध्ये बिहार आणि 2014 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं कायम ठेवली. 90 दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. देशातल्या ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून ग्राहक व्यवहार विभागाला 5 वर्षांपूर्वी जितक्या तक्रारी येत होत्या त्यापेक्षा 5 पट तक्रारी सध्या येतात अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज दिली. दर महिन्याला वस्तूंची दुरुस्ती आणि बदली वस्तू देण्यासाठी 3 लाखापेक्षा जास्त तक्रारी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 15व्या फिक्की मास्मराईज कार्यक्रमात त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. देशात विविध चाचण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आणखी कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर सरकार करणार आहे असंही खरे यांनी सांगितलं. भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिमस्टेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारतानं निमंत्रण दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:16 होत आहेत.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
1: आता ऐकवतोय काही गझल.

0: ही गझल होती कतील शिफाई यांची आणि गायक कलाकार होते मेहंदी हसन.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

ही रचना होती कैसर उल जाफरी यांची आणि गायक कलाकार होते रूप कुमार राठोड. या गझल आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 तर 9:15 स्पॉटलाईट हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर रात्रीचे 10:02 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

रजनीगंधा या कार्यक्रमात मी उज्ज्वला विद्वांस श्रोतेहो आपलं स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय पडोसन या चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे आणि मेहमूद यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत. संगीतकार आहेत राहुल देवबर्मन.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया हिरा पन्ना या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन, गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

श्रोतेहो, संगणक युगातल्या शालेय आणि महाविद्यालयीन मुलांशी संवाद कसा साधावा आणि त्यांना चांगलं करिअर घडवण्यासाठी अभ्यासाबरोबरच इतर छंद कसे जोपासावेत याविषयी जाणून घेऊया चतुरस्र व्यक्ती

0: व्यक्तिमत्व असलेले उपेंद्र बापट सर यांच्याकडून.
1: मला कंटाळा कधीच येत नाही खरं तर. काहीतरी काही ना काहीतरी कुठेतरी सुरू असतं, कारण आपल्या भोवती बरंच काही घडत असतं. साधा संध्याकाळचा सूर्यास्त जरी तुम्ही समुद्रावर जाऊन नुसता बघितला तरी सुद्धा त्याच्यामध्ये बरंच काही आनंद देण्यासारखं असतं. निसर्गात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत. मुख्यतः आपण ज्या भागात राहतो कोकणामध्ये, त्यात आत्ता या दिवसात पावसात तुम्ही नुसतं बाहेर जरी गेलात, इतक्या प्रकारची फुलं बघायला मिळतात, वनस्पती बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यातलं सौंदर्य जे आहे ते तुम्ही थोडंफार थोडासा वेळ देऊन अवलोकन करण्याचा प्रयत्न केलात तर मग कंटाळा आला किंवा तोचतोचपणा माझ्या जीवनामध्ये आहे असं कुठलं खरं म्हणजे शिल्लक राहत नाही.
0: तेव्हा नक्की ऐका 5 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून आणि 101.5 MHz या FM वाहिनीवरून. श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझ शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणाली सुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किनारा या चित्रपटातलं, गुलजार यांचं. संगीतकार RD बर्मन, गायक कलाकार लता मंगेशकर आणि भूपिंदर.

हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर आणि बेला सावर यांनी. चित्रपट होता एक दिल दो दिवाने. याबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मी उज्ज्वला विद्वांस या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.

रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10:30 झाले आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मालिनी राजूरकर यांचं गायन आता प्रसारित करीत आहोत. ऐकूया त्यांनी गायलेला राग केदार. विलंबित लय एकतालात बद्ध असून बोल आहेत बहुत गई थोडी रही. त्यांना साथसंगत अशी आहे तबला सुभाष कामत, हार्मोनियम अरविंद थत्ते. तर ऐकूया विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार.

हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता हिंदीतल्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: termed the so-called local elections in Pakistan-occupied Jammu and Kashmir as complete farce, saying such hollow exercises cannot hide reality. Briefing media in New Delhi this afternoon, External Affairs Ministry spokesperson Randhir Jaiswal pointed out that the real happening is that of public protests and wanton killings by Pakistani forces. In badminton, unseeded Indian pair Krishna Prasad Garga and Pruthi Krishnamurthy Roy upset sixth seeds Kelaimpon Charo Enkita Morn and Warapol Thongsanga of Thailand 21-16-21-18 to advance to the men's doubles second round at the Korea Masters tournament in Assam today. And that is the end of this news bulletin.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर तर न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 11:10:30 झालेत. आमची आजची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. परत भेट उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत मी उज्ज्वला विद्वांस आपला निरोप घेते. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.